नमस्कार, FM बँड 102.9 मेगा हर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 22 आषाढ, शके 1948 अर्थात 13 जुलै 2026. सकाळचे 5:57 आणि 55 सेकंद झाली आहेत. आमच्या प्रसारणाला सुरुवात झाली.

आकाशवाणी एफ एम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आहेत. श्रोते हो आता समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात ही रचना होती विनय राजवाडे यांची. संगीत होतं विकास फडके यांचं. अमृतधारा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 6:16 झाली आहेत. या कार्यक्रमातली पुढची रचना उत्तरा केळेकर यांच्या आवाजात.

अमृतधारा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 6:26 झाली आहेत. या कार्यक्रमामध्ये आता सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या आवाजात वसंत बापट यांची रचना, मधुकर पाठक यांचं संगीत.

समूह स्वरातील या देशभक्तीपर रचनेबरोबरच आजच्या अमृतधारा या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, आता आमच्या आजच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी. 8:40 कृषी वार्ता यामध्ये आज ऐकूया मत्स्य बीज वाहतूक नियोजन याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये आज त्वचाविकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर भारती चिलगर यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. 6:50 परिसर यामध्ये आज पावसाळ्यातील सण उत्सव याविषयी माहिती. लेखन आणि निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. 7:00 ऐसी अक्षरे रसिके यामध्ये आज दीपलक्ष्मी पुजारी यांचा वैचारिक बंध विहंगावलोकन. 7:25

0: त्याने दिल खुलास 7:40 काही भावगीतं पण ऐकू शकाल. 8:15 कोल्हापूर दर्पण, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातल्या घटनांचा आढावा आणि काही गीतं. 8:40 आषाढी वारीनिमित्त कार्यक्रम, संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. 9:00 चिंतन हाच चिंतामणी. 9:15 गीतबहार. 9:30 NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग. 10:00 श्रोत्यांच्या पत्रोत्तरांचा कार्यक्रम स्नेहांकित. 10:30 ऐकूया माझे जीवन गाणे, यामध्ये भिवाजी काटकर यांची अमृता खानोलकर यांनी घेतलेली मुलाखत आज भाग दुसरा. 11:00 रामचरित मानस गान, आज या कार्यक्रमाचा भाग 406 आम्ही प्रसारित करू. 11:10 गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीत. 12:00 आमच्या सख्यांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ, यामध्ये आज अत्तरक्षणांचा दरवळ, सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडीलकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. 1:00 विविध भारतीचं प्रसारण. 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. 6:00 लोकसंगीत. 6:35 साहित्य सौरभ. इंदिराबाई अनोख्या झरोख्यातून कवयित्री इंदिरा संत यांच्या अनवट कविता. लेखन आहे दीपाली दातार यांचं. 7:30 माझं शेत माझं शिवार, शेतकरी बंधू भगिनींसाठीच्या या कार्यक्रमात आज जनावरातील आजार आणि लसीकरण याविषयी डॉक्टर पुष्पनाथ चौगुले यांनी दिलेली माहिती. श्रोतेहो याशिवाय नेहमीच्याच वेळी बातमीपत्र आणि अस्मिता वाहिनीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. काही क्षणातच कार्यक्रम कृषी वार्ता.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: कृषी वार्ता. आज या कार्यक्रमात ऐकूया मत्स्यबीज वाहतूक करतानाचं नियोजन याविषयी माहिती. आज या माहितीचा भाग पहिला. मंडळी, मत्स्य संवर्धन करताना प्रजननक्षम मासे, मत्स्यबीज, मत्स्य बोटुकली यांची वाहतूक ही सर्वसाधारण बाब आहे. संवर्धन तलावामध्ये मत्स्यबीजांचं संगोपन करण्यासाठी मत्स्यबीज निर्मिती केंद्रावरून मत्स्य प्रक्षेत्रापर्यंत बीज वाहतूक करावी लागते. मत्स्यबीजांची सुद्धा नैसर्गिक जलस्रोतातून मत्स्य प्रक्षेत्रावर वाहतूक करावी लागते. फायदेशीर मत्स्य उत्पादनासाठी उत्तम प्रतीचं निरोगी सुदृढ मत्स्यबीज संचयन करणं ही एक अत्यंत महत्वाची बाब आहे. मत्स्यबीज उत्पादन केंद्रात तयार करतात. आकारमानानुसार मत्स्यबीजाला मत्स्यजिरे, मत्स्यबीज, अर्धबोटुकली आणि बोटुकली अशी विशिष्ट नावं देण्यात आली आहेत. मत्स्यबीज संचयनासाठी मत्स्यबीज निर्मिती केंद्र किंवा बीज विक्री ठिकाणापासून संवर्धन तलावापर्यंत विविध माध्यमातून मत्स्यबीज वाहतूक केली जाते. मत्स्यबीज वाहतुकीदरम्यान अनेक बाबींमुळे मत्स्यबीजांना ताण येतो. या दरम्यान योग्य व्यवस्थापन न केल्यास मत्स्यबीजांची मोठ्या प्रमाणात मरतूक होते. मत्स्यबीजांची वाहतूक करण्याआधी बीज प्रवासासाठी योग्यरित्या तयार केल्यास आणि वाहतुकीदरम्यान विशेष काळजी घेतल्यास बीजावरील ताण कमी करणं शक्य होऊ शकतं. त्यामुळे 90-95% बीज जगण्याचं प्रमाण आपल्याला मिळू शकतं. मत्स्यजिरे म्हणजेच पिलांची लांबी सुमारे 8 मिलीमीटर पर्यंत असते. मत्स्यबीज साधारण 25 मिलीमीटर लांबीची पिलं असतात. अर्धबोटुकली अर्थात सेमी फिंगरलिंग सुमारे 26-50 मिलीमीटर लांबीची ही पिलं असतात आणि बोटुकली अर्थात फिंगरलिंग पिलं साधारणपणे 51 मिलीमीटरपेक्षा जास्त लांबीची असतात. मंडळी, शाश्वत मत्स्य संवर्धनाच्या विकासासाठी योग्य वेळेवर आणि योग्य ठिकाणी गुणवत्तापूर्ण मत्स्यबीजांची उपलब्धता अपेक्षित आहे. विविध शासकीय खाजगी संस्था मत्स्यबीज उत्पादन आणि वितरणामध्ये कार्यरत आहेत. भारतामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडूनच मत्स्यबीज उत्पादन केलं जातं. जनुकीय अंतरप्रजननामुळे बीजांच्या गुणवत्तेचा स्तर खालावलाय.

0: गुणवत्तापूर्ण बीज म्हणजे ज्यामध्ये चांगल्या प्रकारे खाद्य ग्रहण करण्याची पात्रता, वाढीची चांगली क्षमता, हवामानात बदल झाला तर तो आत्मसात करण्याची क्षमता आणि रोगांशी लढण्याची प्रतिकारशक्ती यांचा समावेश होतो. मत्स्यबीज प्रक्षेत्र आणि हॅचरीमध्ये जनुकीय गुणवत्तेची सुस्थिती आणि सुधारणेसाठी प्रजनन कार्याचं सुयोग्य व्यवस्थापन केलं जातं. स्थानिक प्रमुख कार्प माशांची जनुकीय गुणवत्ता सुस्थिती आणि सुधारणेचे पर्याय म्हणून नैसर्गिक जलाशयांमधून गोळा केलेल्या मत्स्यबीजांचा वापर प्रामुख्यानं प्रजननक्षम माशांचा साठा वाढवण्यासाठी केला जातो. त्या अनुषंगानं केंद्रीय गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन संस्थेनं जनुकीय निवडीच्या अभ्यासातून प्रसिद्ध जयंती रोहू या सुधारित रोहू जातीचा महत्वपूर्ण विकास केला. कृषी वार्ता या कार्यक्रमात आत्ताच आपण मत्स्यबीज वाहतूक करतानाचं नियोजन याविषयी माहिती ऐकलीत. हा होता या माहितीचा भाग पहिला. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: खरीप हंगाम 2026.
4: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोते हो आता कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
5: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मी सुमेधा कुलकर्णी सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण त्वचेविषयीचे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
6: श्रोते हो नमस्कार. आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात त्वचेविषयी होणारे आजार आणि त्यांची घ्यावयाची काळजी हे बघणार आहे. तर श्रोत्यांनो आपण त्वचा म्हणजे एक साधं अवयव नाही समजायला पाहिजे. आपल्याला असं वाटतं की त्वचा म्हणजे काय, वरचं शरीराचं फक्त कातड आहे. तर ते कातड नसून ते एक अवयव आहे आपल्या शरीराचं. त्यामुळे त्याची जर काळजी घेतली तर आपण समोरच्याला निरोगी दिसू. त्यामुळे त्वचेतले आजार हे सांगायची गरज नसते, समोरचा तुम्हाला दाखवतो. त्यामुळे त्याची जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. आजच्या काळात, आजच्या युगात माणूस म्हणा की बाई म्हणा, हे प्रत्येक जण प्रेझेंटेशन आलेलं आहे. पहिल्या काळात फक्त शेती हा व्यवसाय होता. पण आज शेती हा व्यवसाय नसून आज आपण इंडस्ट्रीयल एरियामध्ये किंवा बिझनेसमध्ये उतरलेलो आहे प्रत्येक माणूस, प्रत्येक बाई. त्यामुळे तुमचं आतून निरोगी राहणं जेवढं जरुरी असतं तेवढं तुमची बाहेरून म्हणजे तुमची त्वचा सतेज दिसणं, निस्तेज न दिसणं गरजेचं असतं. त्यामुळे श्रोत्यांनो जितकी तुम्ही काळजी तुमच्या मधल्या शरीराची घेता, जसं तुमचं पोट बिघडू नये किंवा मग तुमचं हाडं ठिसूर होऊ नये त्याच्यासाठी तुम्ही मल्टिपल मल्टीव्हिटॅमिन कॅल्शियम घेता, तशी तुमची त्वचा पण निरोगी राहण्यासाठी काय काय करायला पाहिजे, त्याचे आजार काय असतात हे सगळं जाणून घेणं तुमच्यासाठी फार गरजेचं असतं. त्वचेचे विविध आजार असतात पण गैरसमज त्याच्यामध्ये भरपूर असतात. कोणी गचकरण म्हणतं, कोणी नायटा म्हणतं, तर कोणी अंजूत म्हणतं. पण तुम्ही अंजूताला गचकरण म्हणणे आणि गचकरणाला अंजूत म्हणणे हे योग्य नसतं. तर जसं आपण बीपीच्या पेशंटला शुगरची गोळी देणं आणि शुगरच्या पेशंटला बीपीची गोळी घेणं जितकं हानिकारक असतं तितकं हानिकारक आजच्या वापरलेल्या ट्यूबबद्दल असतं. म्हणजे क्रीम्स ज्या बाजारात भरपूर मिळालेल्या आहेत तुम्हाला खास येते. आमच्या त्वचेच्या आजारामध्ये प्रत्येक बिमारीला खास आहे. पण तो बिमारी कोणती, त्या खाजेसाठी कोणता क्रीम वापरावा हे आपल्याला जाणून घेणं फार गरजेचं आहे. आजकाल स्किन लाईट, मेलामेट, स्किन पॅन्ड्रम, डर्मी फाईव्ह असे बरेचसे क्रीम बाजारात आहेत. पण ती क्रीम कोणती, कुठे, कधी वापरावी, त्याची वापरताना काळजी काय घ्यावी, ती कधी वापरावी हे सगळं डॉक्टर सांगणार, मेडिकलवाले नाही सांगणार. पण आपण असं म्हणतो की कशाला डॉक्टरकडे जायचं, त्यांची फीस द्यायची, त्यापेक्षा आपल्याला मेडिकलवाला सांगतोय ना ते का नाही घ्यायचं, असा विचार करून आपण मेडिकल सेल्फ पर्चेसिंग करतो. आणि या सेल्फ पर्चेसिंगमध्ये तुम्ही तुमच्या स्किनची जी सेन्सिटिव्हिटी असते म्हणजे स्किन पातळ होणे, कोणते क्रीम तुम्हाला सहन न होणे किंवा मग उन्हात गेल्यानंतर तुमची लाल होणे, पुरळ येणे, ह्या सगळ्या ज्या साईड इफेक्ट होतात ह्या सगळ्या या क्रीममुळे होतात. त्यामुळे श्रोत्यांनो जेवढं होईल तेवढं तुम्ही

0: कन्सल्ट करा. पहिले त्वचेचे आजार नव्हते कारण क्रीम्स ह्या मिळतच नव्हत्या. का? कारण लोकांना प्रेझेंटेशन हा माहीतच नव्हतं की आपण चांगलं दिसावं. पण आजचा जो भर झाला या गेल्या 5 वर्षात हा चांगल्या दिसण्यावर झाला, स्पेशली गोरेपणा. तो गोरेपणा हा कोणत्या क्रीमने येत नसतो, हा नैसर्गिक असतो. कुठल्याही क्रीमने गोरे तुम्ही होऊ शकत नाही हे तुमच्या मनाला सांगा. तुमचा कलर कसा आहे हे महत्वाचं नाही, तुमच्या स्किनमध्ये चमक किती आहे, कशी आहे हे तुम्हाला पाहणं गरजेचं असतं. म्हणून गोरं व्हायच्या आधी लागू नका. तर तुमची स्किन हेल्दी कशी दिसेल, तुमची स्किन शायनी कशी दिसेल ह्याच्याकडे लक्ष द्या. तुमची स्किन म्हणजे एक सगळ्यात मोठा अवयव आहे तुमच्या शरीरातला, तिला जपा. नमस्कार.
1: श्रोतेहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमांतर्गत त्वचेविषयीचे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. हे सकाळचे 6:50 आणि 50 सेकंद झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत परिसर.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागात आपण पावसाळ्यातील सण उत्सव याविषयी माहिती करून घेणार आहोत. ही माहिती देत आहेत प्राध्यापक बापूराव आंधळे.
3: नमस्कार श्रोते हो, आपल्याकडे सण उत्सव हे मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे भारतातील सण उत्सव हे सुद्धा शेतीशी संबंधित असे आहेत. पावसाळा हा ऋतू तर सण उत्सवाचा ऋतूच आहे. मृग नक्षत्र आले की इथं पावसाला सुरुवात होते. पहिल्या पावसाच्या सरी बरसल्या की मातीचा सुगंध सर्वत्र दरवळतो. या मातीचा कपाळी टिळा लावून इथल्या वारकरी भगवी पताका खांद्यावर घेऊन बाहेर पडतो. आषाढी एकादशी निमित्त निघणाऱ्या दिंड्या पताका महाराष्ट्राच्या गावागावातून दिसू लागतात. करी मोठ्या भक्तिभावाने पायी चालत पंढरपूरला निघतात. ज्ञानोबा तुकारामाचा मुखी गजर करतच पुढे आषाढी पौर्णिमा येते. आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरुबद्दल आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक सण शाळा महाविद्यालय आणि विविध स्तरांवर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याच आषाढ महिन्यामध्ये शेत शिवारात शेतकरी पेरणी आणि लावणीचे काम करतो आणि आपल्या शेतात नव्याने येणाऱ्या आषाढ पालवीची पूजा करतो. या निमित्ताने वेगवेगळ्या रान देवदेवतांची पूजा अर्चना करून येणाऱ्या पावसाळ्यात सुख समृद्धीचे दान मागितल्या जाते. मग येतो श्रावण महिना. भारतीय संस्कृतीमध्ये पवित्र असलेल्या श्रावण महिना म्हणजे रोज सण. श्रावण महिन्याच्या शुद्ध पंचमीला नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रात साजरा केला जातो. या सणाला नागदेवतेची पूजा करून शेतकरी मित्राबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. तसेच नवीन लग्न झालेल्या मुली माहेरी येऊन आपल्या माहेरात भुलईचे गाणे गातात. झाडाला झोके बांधून ते खेळतात. याच श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारी महादेवाची विशेष उपासना केली जाते. महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहून आणि पूजा करून सोमवारचे उपवास केले जातात. महाराष्ट्रातील 12 ज्योतिर्लिंग आणि महादेवाची ठिकठिकाणी असलेली मंदिरे भक्तांनी फुलून जातात. त्यानंतर येते ती नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी कोळी बांधव मोठ्या उत्साहाने नाच गाणी गात समुद्राला सुवर्ण नारळ अर्पण करतात. तसेच महाराष्ट्रात घरोघरी बहीण भावाला राखी बांधते आणि आपल्या रक्षणाची ग्वाही घेते. रक्षाबंधन हा बहीण भावाच्या पवित्र नात्याचा एक उत्सव असतो. याच महिन्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गोकुळ अष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जन्मदिवस साजरा केला जातो. या निमित्ताने दहीहंडी हा कार्यक्रम साजरा केला जातो. पुणे मुंबई यासारख्या मोठ्या शहरांमधून दहीहंडी पथके इमले रचून दहीहंडी फोडतात. त्यानंतर येतो बैलपोळा. श्रावण महिन्याच्या शेवटी आलेल्या अमावस्येला इथला शेतकरी मोठ्या उत्साहाने बैलपोळा सण साजरा करतो. पुरणपोळीचा नैवेद्य आपल्या शेतात राबणाऱ्या बैलाला भरवून त्याची पूजा व लग्न सोहळा साजरा करतो. बैल या मुक्या प्राण्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. त्यानंतर

0: गणेश उत्सव हा सण सुद्धा महाराष्ट्राच्या घरोघरी साजरा केला जातो. महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणारा हा एक मोठा उत्सव आहे. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात निसर्गाशी नाते जोडणारे हे सण उत्सव साजरे केले जातात. पाऊस, पीक, पाणी, प्राणी, पक्षी, कीटक यांच्याशी नाते जोडणारे हे सण उत्सव माणसाच्या मनाला एक सकारात्मक ऊर्जा देतात. म्हणून शेवटी एक म्हणता येईल, सर्व सण उत्सव मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने साजरे करूया आणि महाराष्ट्राची महान संस्कृती जपूया. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर कार्यक्रमाअंतर्गत पावसाळ्यातील सण उत्सव याविषयीची माहिती ऐकलीत. माहिती देत होते प्राध्यापक बापूराव अंधळे. सादर करते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना
3: खरीप हंगाम 2026.
5: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
2: श्रोत्यांनो अवश्य ऐका प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आज सकाळी 7:25 आणि चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम सकाळी 9 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर.
6: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
7: ज्यासाठी 80 विश्वासाची अविरत सेवेची
6: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
7: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
6: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
7: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
6: फोन 9404408000.
8: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
9: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
10: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
11: अगं पोरी, शिक्षण, जमीन दिसायला नंबर एक आहे. नको काय म्हणतेस
12: तात्या, त्याचं दात लय बाद आहेत.
11: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट.
12: मग चालते की
13: माधव मिशन देवल क्लब तळमजला.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना
3: खरीप हंगाम 2026.
5: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे ठीक 7 वाजलेत. आता ऐसी अक्षरे रसिके यामध्ये दीपलक्ष्मी पुजारी यांचा वैचारिक बंध ऐकूया, विहंगावलोकन.
1: विहंगावलोकन. विहंग अधिक अवलोकन अशी फोड असणारा हा तसा समजायला सोपा शब्द. विहंग करणारे ते पक्षी. पक्षी विहंग करतात म्हणजे आकाशात उंच उंच जातात, उंच विहार करू शकतात, तेथून ते खाली जमिनीवर लक्ष ठेवू शकतात. थोडक्यात विहंगावलोकन म्हणजे उंचीवरून केलेलं अवलोकन, निरीक्षण. घार, गरुड, गिधाड असे काही पक्षी इतर पक्ष्यांच्या तुलनेत जास्त उंचावरून उडतात. यातील घार आपल्याला जास्त परिचित. 200 ते 500 फूट उंचीवरून उडणारी घार जमिनीवरील भक्ष्य शोधते, तसंच आपल्या पिल्लावरही नजर ठेवून असते. तिची नजर खूपच तीक्ष्ण असते. घारीची नजर हा वाक्प्रचारही आपण वापरतो. विहंगावलोकन म्हणजे कोणत्याही बाबीकडे, प्रकरणाकडे सूक्ष्म, अतिसूक्ष्म नजरेनं पाहणं. या क्रियेत अतिशय बारीक सारीक मुद्दे विचारात घेतले जातात. हे काम नक्कीच सोपं नसतं, क्लिष्ट असतं. ज्या गोष्टीचा असा अभ्यास करायचा आहे त्या गोष्टीची सखोल माहिती असणं आवश्यक असतं. त्या क्षेत्रातील कामाचा अनुभव असणं गरजेचं असतं. मुळात त्या गोष्टीकडे एकाच अंगानं न बघता अनेक कोनातून बघावं लागतं. त्या गोष्टीचा सर्वांगानं अभ्यास करावा लागतो. असा सर्वंकष विचार आपण कधीतरीच करतो, बऱ्याच वेळा तो करतच नाही. पण आपल्या आवडीच्या गोष्टीकडे मात्र आपण सर्वंकष नजरेनं बघू शकतो. एखादं ऑफिसचं काम, अभ्यास, एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन असा सर्वंकष विचार करून केला जातो तेव्हा ते किती उत्कृष्ट होतं ना. आपण कधी असा विचार केला आहे का, आपल्या कृतींचं, विचारांचं किंवा आपण केलेल्या एखाद्या कामाचं असं विहंगावलोकन करणं गरजेचं आहे? बहुतेक वेळा आपण तसा विचार करत नाही. कधीकधी आपण उगाचच आपलं मत मांडून रिकामे होतो. घडलेल्या गोष्टींविषयी मत मांडणं फारच सोपं असतं, परंतु साधक बाधक दृष्टीनं विचार करून बोलणं फार कठीण. एखाद्या वेळेस अशी आपणच आपली उलट तपासणी केली तर आपणच आपल्या कृतीचं, कामाचं, मनात आलेल्या विचारांचं किंवा बोलून दाखवलेल्या वाक्याचं असं विहंगावलोकन केलं तर यामुळे आपली शिकण्याची क्षमता वाढेल, स्वजागरूकता निर्माण होईल, भोवतालच्या परिस्थितीचा योग्य अंदाज येईल. काम झाल्यानंतर स्वतःला प्रश्न विचारावेत. हे बरोबर झालं आहे का, योग्य आहे का, याचा काय परिणाम होईल, आणखी कोणत्या पद्धतीनं आपल्याला ते करता येईल. थोडक्यात स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची सवय लावून घ्यायला हवी. त्यामुळे आपण कुठे आहोत, काय करायचं आहे, कसं करायचं आहे याचा आढावा घेता येणं शक्य होईल. कोणत्याही विषयावर प्रभुत्व मिळवायला हा विचार, हे प्रश्न नक्कीच मदत करतील. त्यामुळे अघटित गोष्टी टाळता येतील, हो ना. अनिश्चितता टाळायलाही

भीती कमी करायलाही असं परीक्षण उपयोगी पडेल. आत्मबल वाढेल, प्रश्न सोडवण्याची क्षमता वाढेल, आपल्या भावनिक कक्षा रुंदावतील आणि मानसिक आरोग्यही सुधारेल. ही गोष्ट खूप कठीण नक्कीच नाही. का, कशासाठी, कधी, कसे, केव्हा किंवा आणखी कोणते पर्याय, असे प्रश्न आपणच आपल्याला विचारायचे, आपलंच निरीक्षण करायचं, उत्तर शोधायचं. हां, दुसऱ्याकडे

0: आहे विहंगावलोकन. सोपं वाटलं तरी ते तसं अवघड आहे, कारण हे एक प्रकारचं आत्मपरीक्षण आहे, स्वतःला तपासणं आहे, स्वतःतील उणीव शोधणं आहे. आणि अशी उणीव शोधायला फारसं आपल्याला आवडत नाही. जरी उणीव लक्षात आली तरी स्वीकारून बदल करायला त्याहूनही कठीण. पण हे साधायला पाहिजे स्वतःची प्रगती करण्यासाठी, स्वतःला उन्नत करण्यासाठी ही गोष्ट आपण शिकली पाहिजे. हे घडेल तेव्हा आपण जास्त समाजाभिमुख होऊ, तसंच आपणच आपल्याला शिकवून शहाणं करू.
1: श्रोतो, ऐसी अक्षरे रसिके यामध्ये दीपलक्ष्मी पुजारी यांचा वैचारिक बंध आपण ऐकलात, विहंगावलोकन. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: पाहुणे जरा थांबा, हा गुर काय म्हणतात ते बघतो.
3: काही नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
4: कणीस आणि हत्ती?
5: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा.
1: आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
6: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: अभ्यासाचे गंभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
4: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून.
3: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भारतीच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
4: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
3: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकी तपावले चाले रम्य दुपार, टाकी तपावले चाले रम्य दुपार.
4: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
5: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
6: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
5: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
7: जरी थंड वाटे तरी उब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
5: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला 12:12 वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
8: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
9: दुःखाच्या कडक उन्हात हक्काचा आधार.

0: म्हणजे सावली, खचलेल्या प्रत्येक जीवासाठी प्रेमाची जणू माऊली. कोल्हापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर या संस्थेचे संचालक किशोर देशपांडे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका.
1: गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
3: आकाशवाणी पुणे, मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्रासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाण पूल बांधणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. तृतीय पंथीयांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची ग्वाही. पंढरपुरातील आषाढी यात्रेच्या काळात एसटी महामंडळ 5,500 विशेष बस चालवणार. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. आणि मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 40 लाख रुपयांची मदत जाहीर. आता सविस्तर बातम्या. रेल्वे फाटकाअभावी होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामांना प्राधान्य देण्यात येत असून महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात केली. वर्धमान नगर इथल्या रस्ते विकास कामांचं तसंच राज्यातल्या 484 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांचं लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे फाटकाअभावी दरवर्षी 21,000 लोकांचा मृत्यू होत असल्यामुळे महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करण्याला प्राधान्य देणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात महारेलचे महाव्यवस्थापक राजेशकुमार जयस्वाल यांनी महारेलतर्फे राज्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. यामध्ये अमरावती, सातारा, नाशिक, सांगली, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यातल्या कामांचा समावेश आहे. नागपूर महापालिकेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांचं भूमिपूजनही फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्र सरकार तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी पूर्णपणे कटिबद्ध असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, रोजगार, पुनर्वसन आणि सामाजिक सुरक्षेच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल पुण्यात सांगितलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित तृतीयपंथीयांची ओळख आणि संबंधित प्रश्नांबाबत जनजागृती या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप समारंभात ते बोलत होते. या 2 दिवसीय चर्चासत्रात देशभरातील शिक्षणतज्ञ, संशोधक, धोरणकर्ते, शासकीय अधिकारी, विद्यार्थी आणि तृतीयपंथीय समाजाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. भारत आणि ब्रिटन यांच्यातला मुक्त व्यापार करार येत्या 15 जुलैपासून प्रत्यक्ष अंमलात येणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. हा करार भारतासाठी नव्या संधी, गुंतवणूक, रोजगार आणि व्यापारवृद्धीची दारं उघडणारा ठरणार आहे असं गोयल म्हणाले. आरोग्यविषयक क्षेत्रात सरकारबरोबरच खासगी क्षेत्रही मोठ्या प्रमाणात काम करत असल्याचा लाभ नागरिकांना होत आहे असं मत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल नाशिकमध्ये व्यक्त केलं. नाशिकमधील एका रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिला उन्नती वारी 2026 या विशेष उपक्रमाचा प्रारंभ महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत काल पुण्याजवळ उरळी कांचन इथं झाला. राज्य शासनाच्या महिलांसाठीच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अधिकाधिक महिलांना याचा लाभ घ्यावा तसंच महिला वारकऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन तटकरे यांनी यावेळी केलं. आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रा काळात 5,500 विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पंढरपूरमध्ये दिली. यासंदर्भात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरातल्या बस

0: बसची अंतर्गत आणि बाह्य स्वच्छता निर्जंतुकीकरण करावं त्याचबरोबर चालक वाहक यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी अशा अनेक सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जून आणि जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यात बहुतांश भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. या जिल्ह्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत झालेला पाऊस आणि पीक पाण्याची आमच्या प्रतिनिधींनी दिलेली सविस्तर माहिती.
1: जूनच्या उत्तरार्धापासून सुरू झालेल्या मान्सूनने जळगाव जिल्ह्याला चांगलाच दिलासा दिला आहे. जून आणि जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील बहुतांश भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. तर जळगाव जिल्ह्यात सरासरी 270 ते 350 मिलीमीटरच्या दरम्यान इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, तूर आदी खरीप पिकाच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी भूजल पातळीतही मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे. पावसामुळे जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होण्याची आशा देखील निर्माण झाली. गेल्या 2 दिवसात मात्र जळगाव जिल्ह्यात हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. दरम्यान जळगाव जिल्ह्यात खरीप पिकांची 90% अधिक पेरणी पूर्ण झाली आहे. पश्चिम दक्षिणेकडील काही तालुक्यांमध्ये अद्याप पावसाची तूट कायम आहे. पुढील 2-3 आठवड्यांमध्ये समतोल पाऊस झाल्यास यंदाचा खरीप हंगाम उत्पादनाच्या दृष्टीने समाधानकारक ठरण्याची शक्यता कृषीतज्ञ व्यक्त करीत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी राजेश यावलकर, जळगाव.
0: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली असून आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यास मोठी मदत होत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार 2014-15 ते 2026 या कालावधीत या कार्यक्रमामुळे 1,90,000 कोटी रुपयांहून अधिक परकीय चलनाची बचत झाली आहे. तसंच शेतकऱ्यांना 1,60,000 कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त उत्पन्न मिळालं आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचं नुकसान होतं या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. कोलंबियात झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी 5 सुवर्णपदकं पटकावली. यामध्ये पुण्याचा कनिष्क जैन आणि मुंबईचा श्रेष्ठ सुरैया यांचा समावेश आहे. देशनिहाय पदक तालिकेत भारत, चीन, कझाकस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होता. स्पर्धेत 85 देशातल्या 381 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेतील 9 मृतांच्या नातेवाईकांना 40 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड पालिकेकडून 10 लाख, राज्य शासनाकडून 5 लाख आणि ठेकेदार कंपनीकडून 25 लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी काल या दुर्घटनेसंदर्भात महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महापालिकेचा पर्यावरण विभाग आणि अँटोनी लारा रिन्युएबल या संबंधित ठेकेदार कंपनीला नोटीस देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळा आणि वसतीगृहात 40 ते 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. त्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर आहे. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचं काल निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रति आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात 1 दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. महिला क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या 3र्या दिवशी इंग्लंडनं 2र्या डावात 6 खेळाडूंच्या मोबदल्यात 130 धावा केल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी अद्याप 327 धावांची गरज आहे. तत्पूर्वी भारतानं 2र्या डावात 7 खेळाडू गमावत 341 धावा करून इंग्लंडसमोर 457 धावांचं लक्ष ठेवलं. या ऐतिहासिक सामन्यात यास्तिका भाटियाच्या 113 धावांच्या जोरावर भारत मोठी धावसंख्या उभारली. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात पावसानं विश्रांती घेतली आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात हवामान कोरडं राहील तर मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्रासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाणपूल बांधणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा.

0: तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारद्वारे विविध सामाजिक सुरक्षांची प्रभावी अंमलबजावणी, पंढरपुरातील आषाढी यात्रेच्या काळात एसटी महामंडळ 5,500 विशेष बस चालवणार, 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश आणि मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 40 लाख रुपयांची मदत जाहीर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अभ्यासाचे गंभीर नाटक
2: आपण ऐकत आहात. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
5: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
6: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
7: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
6: काय
7: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी.
8: न्यूट्रेलाची एवन चटणी खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
9: झटपट पटापट लक्ष्मीजी घर के अंदर.
10: अरे काय चाललंय काय झटपट पटापट.
9: अगं पंचगंगा बँकेच्या झटपट गोल्ड लोन मुळे माझं मोठं काम पटापट झालं.
10: कसलं?
9: स्टार्टअप साठी अर्जंट पैसे पाहिजे होते. आपल्या पंचगंगा बँकेत गेलो, झटपट गोल्ड लोन घेतला, पटापट पैसे खात्यात, मोठं कॉन्ट्रॅक्ट हातात.
10: बरं झालं तू पंचगंगा बँकेत गेलास. आमच्या बाबांसारखं फसव्या मिशाला बळी पडला असतास ना तर आतापर्यंत व्याज भरून घाईला आला असतास.
2: श्रोते हो अवश्य ऐका प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आज सकाळी 7:25 आणि चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम सकाळी 9 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
5: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
11: श्रोते हो आज माझे जीवन गाणे या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत भिवाजी काटकर यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग. तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम माझे जीवन गाणे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

शेतकरी बंधू भगिनींनो, आपलं पशुधन आपलं जीवन, म्हणूनच पावसाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी याविषयी डॉक्टर अक्षता रेणुशे यांची मुलाखत जरूर ऐका बुधवारी संध्याकाळी 7:30 किसान वाणी या कार्यक्रमात. FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरती आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.

0: कोल्हापूर जिल्ह्यासह शहरातल्या घटनांचा खात्रीशीर घ्यायचा आढावा मग आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा कोल्हापूर दर्पण कार्यक्रम ऐकायलाच हवा. सकाळी 7:15 वाजता खात्रीशीर माहितीसह सुमधुर गाणी कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. 7:25 आहे.

आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मी दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा आढावा घेताना आपण त्याची संकल्पना, परिणाम, तंत्रज्ञानाचा वापर आणि गटशेतीचं महत्व जाणून घेतलं. मात्र आज शेतीसमोर उभं असलेलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे हवामान बदल, अनिश्चित पर्जन्यमान आणि पाण्याची टंचाई. अशा परिस्थितीत जलसंधारण, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, पीक नियोजन, शाश्वत शेती पद्धती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही अल निनोमुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या सर्व कामांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे. दुसरीकडे पाणी फाउंडेशन, जलसंधारण, ग्रामस्तरीय लोकसहभाग आणि गटशेती या तिन्ही गोष्टींना एकत्र आणत शेती समृद्धीचा व्यापक मार्ग उभा करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याच अनुषंगाने आजच्या भागात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, जलसंधारण आणि गटशेतीचा परस्पर संबंध काय आहे, ग्रामीण तरुणांना शेतीकडे कसं आकर्षित करता येईल आणि पुढील 5 ते 7 वर्षांसाठी महाराष्ट्राच्या शेतीबाबत पाणी फाउंडेशनचं विजन काय आहे, त्या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: या फार्मर कप मध्ये ना महिला शेतकऱ्यांचा खूप वाढता उत्साह आहे, तर त्याच्या यशामागे नक्की काय महत्वाचे घटक आहेत आणि काही अनुभवही आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील.
1: पहिली गोष्ट म्हणजे महिलांकडनं काम जास्तीत जास्त होण्याची नेहमी अपेक्षा असते, पण त्या कामाचं चीज होत नाही, त्याचा सन्मान मिळत नाही. आपण गृहित धरतो हे तर तिचं कामच
0: आहे,
1: पण तसं नाही. तर मला वाटतं फार्मर कप एक निमित्त ठरलेलं आहे की हे जे इतकं मोठं काम आहे की या महिला आपल्याला अन्न देतात, त्या अन्नदात्या महिलांना की फक्त स्वयंपाक नव्हे ते तयार करण्यापासून, म्हणजे धान्य तयार करण्यापासून त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याची योग्य दखल, त्याचा योग्य यथोचित सन्मान आणि त्यासाठी त्यांना पुढे जाण्यासाठी व्यवस्था ही फार्मर कपमध्ये होते. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शाळा काय 8वी 10वी 12वी नंतर सुटली किंवा त्याला काही विशेष महत्व नव्हतं. आता कुठे आम्ही पुन्हा शाळा किंवा कॉलेजमध्ये गेल्याचं आम्हाला फिलिंग येते की आम्हाला मोठमोठ्या केमिकल्सची नावं शिकवली जातात आणि या महिला इतक्या सुंदर क्लास घेऊ शकतात. आता म्हणजे तुम्हाला खूप आनंद होईल, तुम्ही फील्डवरनं एकदा मी तुम्हाला आमंत्रण देतो, तुम्ही या, तुम्हाला खूप आवडेल की त्या महिला इतक्या म्हणजे ताकदीने विषय समजून घेतात, इतरांना समजावतात. तर मला वाटतं की हा प्लॅटफॉर्म अनफॉर्च्युनेटली दुर्मिळ होता, तो मिळाल्यामुळे महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात होता. दुसरं कारण असं की आपला समाज एकंदर हा खूप आपण म्हणू शकतो की आपण एकमेकांपासून खूप दुरावलेले आहोत समाज म्हणून, म्हणजे कुटुंब म्हणून आपण दुरावलेले आहोत,

0: म्हणजे जे व्यापक कुटुंब होतं तेही तुटलेलं आहे, गाव समाजातलं कुटुंब ही ते तुटलेलं आहे, थोडं एक्झॅजरेशनच होईल, पण ते जे ती जीवनशैली अशी झाली आहे की माणूस जेवढा एकमेकांजवळ होता तेवढा तो आज राहिलेला नाहीये. वॉटर कप स्पर्धा फार्मर कप स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे की माणसाला एकमेकांबद्दल प्रेम तयार करतं, विश्वास तयार करतं. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शेती तर सुधारलीच पण मला नवीन मैत्रिणी मिळाल्या,
1: तिचा मानसिक विकासही होतो.
0: आणि अडी अडचणीला या महिला इतक्या ग्रेट गोष्टी करतात. म्हणजे मी तुम्हाला काही उदाहरणं देतो की एक महिला होती, म्हणजे मला नावं आता लगेच लक्षात येत नाहीत आणि कदाचित सर्वांसमोर नावं घेणं तेवढं औचित्य नसेलही, तर त्या महिलेचे आई वडील नव्हते. गावात जेव्हा धोंडे जेवणाचं वेळ आलं तेव्हा आता हे धोंडे जेवण कोण करणार, तर गटाने तिच्या नवऱ्याला जावई समजून ते धोंडे जेवण केलं आणि प्रेझेंट सकट इतकं प्रेमाने सगळं तिचं कौतुक झालं की तिला एक नवीन माहेर गटाच्या रूपात मिळालं. कुठे कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी गटाने एकत्र आणले आलेलं आहे, कुठे आम्ही बघितलंय की डिलिव्हरीसाठी गट एकत्र येतो, त्या महिलेची देखभाल करतो. म्हणजे इतक्या ठिकाणी महिलांनी डोळ्यात अश्रू आणून म्हटलंय की माहेरचं जे प्रेम नव्हतं ते प्रेम मला गटाच्या रूपात मिळालेलं आहे. तर खूप मोठा आधार एकमेकींचा ही विशेष गोष्ट. हा काही पाणी फाउंडेशनचा आहे का, शासनाचा आहे का, कॉर्पोरेटचा आहे का, तर अजिबात नाही. स्वतः त्या शेतकरी महिला एकमेकांना आधार देत आहेत आणि नवीन वाट स्वतःसाठी स्वतःच्या जिद्दीने स्वतःच्या ज्ञानाने आणि स्वतःच्या प्रेमाने त्या तयार करतात.
1: आयुष्य जगण्याचं एक आपण म्हणू शकतो की एक रोजचा नवीन दिवस, रोज रोजचाच होता पण एक नवीन दिवस आता त्या जगत असतील.
0: अगदी अगदी. आणि त्याचं श्रेय पूर्णपणे त्यांचं आणि त्यांचंच आहे.
1: म्हणजे जी गोष्ट त्यांना मार्ग दाखवण्याचं काम,
0: कॅटलिस्ट. कॅटलिस्ट कसा असतो की तो स्वतः काहीच करत नाही, बाकी सगळं काम त्यांनीच केलेलं आहे. म्हणजे आम्हाला खूप अभिमान आहे आपल्या शेतकरी पुरुषांचाही आणि पण खास करून महिलांचा.
1: वा खूपच छान सर. या सगळ्यांमध्ये खरं तर आता जसं तुम्ही सांगितलं की वन टू वन क्लासेस होतात, तसं स्मार्ट शेती ॲप किंवा डिजिटल तंत्रज्ञान जी पूर्वी एक पारंपरिक शेती केली जात होती त्याला कुठेतरी एक छेद गेलेला आहे, AI तंत्रज्ञान आलेलं आहे, याचा सगळा कसा फायदा करून घेत आहेत?
0: महाराष्ट्र शासनाने AI तंत्रज्ञानामध्ये राष्ट्रीय पातळीवरती, कदाचित आंतरराष्ट्रीय पातळीवरती पुढाकार घेतलेला आहे. काही महिन्यांपूर्वी AI फॉर ॲग्री हे खूप मोठं एक कॉन्फरन्स महाराष्ट्र सरकारने ऑर्गनाईज केलं, जगभरातनं लोक आली होती. त्यात विशेष गोष्ट अशी, तर महाराष्ट्र सरकारने महाविस्तार नावाचं AI एनेबल्ड ॲप तयार केलेलं आहे, ज्याच्यामध्ये AI मार्फत डेटा कॅप्चरही केला जातो आणि त्या आधारावरती शेतकऱ्यांना ॲडवायझरीज दिल्या जातात. आणि याच्यामध्ये त्यावेळचे जे सचिव सर होते, रस्तोगी सर, परिमल सर जे आता कृषी सचिव आहेत, यांनी खूप पायनियरिंग काम केलं. त्यांच्या सोबतीला नंदन निलेकणीची टीम जी आहे त्यांनी खूप महत्वाचं काम केलं आणि आय फील की दिस इज द फ्युचर. आणि हे खूप सुंदर काम आपल्या महाराष्ट्रात होत आहे, अर्थात त्याचा वापर आता आपण हार्डली सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही, पण येणाऱ्या दिवसात हे नाव रूपाला येईल आणि खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे अनेक गोष्टींमध्ये. म्हणजे AIचा वापर करून तुम्ही अनेक गोष्टी खूप छान प्रेडिक्ट करू शकता. उदाहरणार्थ एखादी कीड जर पसरतीये तर ती पसरणे येण्या अगोदर तुम्ही त्याला थांबवू शकता, कारण तुम्हाला AI मार्फत अशा सूचना मिळू शकतील की ही कीड या भौगोलिक दिशेने पसरतीये. तसंच वेदरच्या बाबतीतील ॲडवायझरीज अनेक क्षेत्रामध्ये, किंवा कोणतं पीक घ्यावं, कशाचं प्रोडक्शन जास्त होत आहे, कुठे डिमांड कमी आहे, कुठे जास्त आहे, म्हणजे AIचे ऍप्लिकेशन अनंत आहेत आणि मला वाटतं निश्चित येणाऱ्या 1-2 वर्षात आपण त्याचा प्रत्यय आपण पाहत राहू. तर मला वाटतं ही अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने याच्यात खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे.
1: सर खरं तर इतक्या अनेक गोष्टी तुम्ही आम्हाला सांगत आहात, प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्या शिकताना किंवा ते शिकल्यावर त्याचा जो फायदा होत असेल त्याने खरंच म्हणजे एक वेगळी दिशा त्यांना मिळत आहे शेती करण्याची. आणि मुळात जेव्हा आपल्याला फायदा दिसतो किंवा त्याचा रिझल्ट दिसतो तो खूप महत्वाचा असतो. पण सर यावर्षी आपण म्हणतो की अल निनोमुळे पावसाची शक्यता जरा कमी आहे, मग अशा वेळेला त्यांनी कुठल्या उपाययोजना करणं फार गरजेचं आहे किंवा काय केलं पाहिजे?
0: एल निनो हे खूप मोठं संकट आहे, त्याचा एक प्रकारे दुष्परिणाम आपण ऑलरेडी आपण पाहत आहोत की पाऊस खूप उशीर

0: झाला म्हणजे आता जुलै महिना सुरू झाला आणि तरी पेरण्या म्हणजे भात शेतीच्या जर सोडल्या तर महाराष्ट्रात हार्डली 10% सुद्धा झाले असतील की काय मला एक्झॅक्ट आकडेवारी नाही माहिती, पण खूप कमी प्रमाणात पेरण्या झालेल्या आहेत. त्यामुळे पेरण्या जवळजवळ महिन्याभराने आपण म्हणू शकतो की ऑलरेडी उशीर झालाय. आणि पाऊस जरी आता पडला तरी त्यानंतर पावसामध्ये खंड पडणार साधारणपणे आपल्याला म्हणजे आणि तो खंड कधी पडणार हेही आपल्याला नक्की माहीत नाही, पण तो पडणार याची दाट शक्यता आहे असं म्हणायला हरकत नाही. तर या सगळ्या कारणामुळे निश्चित त्याचा शेतीवर खूप भयंकर परिणाम पडणार आहे किंवा पडतो आहे. आणि मी म्हणेन की फक्त शेतीवर नव्हे तर एकंदर शहरी आणि ग्रामीण जीवनावरती प्रचंड परिणाम त्याचा दुष्परिणाम पडणार आहे. आता कितपत होईल हे आपण सांगू शकत नाही, कारण जोपर्यंत पावसाळा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला ही पूर्ण चित्र हे आपल्या समोर नाहीये. तर आव्हानात्मक वर्ष आहे. या आव्हानांना तोंड देण्यासाठी मी म्हणेन की गट शेती हा एक महत्वाचं माध्यम आहे. त्यातनं सुटका होईल का तर नाही, पण काही प्रमाणात आपण त्याचे दुष्परिणाम कमी करू शकतो का तर होय. तर शेतीतल्या काही अशा पद्धती आहेत, प्रॅक्टिसेस आहेत की ज्याच्यामुळे आपण पाणी बऱ्यापैकी वाचवू शकतो की पाण्याची गरज आपण कमी करू शकतो. तर एक उदाहरण मी तुम्हाला देतो. एक उदाहरण आहे म्हणजे बीबीएफवर पेरणी करणे. एकतर बीबीएफ किंवा सरीवरंबा याच्यामुळे काय होतं की अतिवृष्टी जरी झाली तरी पाणी सऱ्यातनं निघून जातं, आणि अतिवृष्टी नाहीये दुष्काळ जरी असला तरी पाण्याच्या बाबतीत कमी ताण पडतो आपल्या पिकावर बेडवरती त्याची शेती केली असल्यामुळे. तर असे अनेक लहान मोठे प्रॅक्टिसेस आहेत की जे आपण आपल्या शेतीशाळामार्फत व्हिडिओ एसओपी कॉल मार्फत आपण शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचवत असतो.
1: ओके, पण म्हणजे त्यातूनही मार्ग काही ना काहीतरी काढणं गरजेचं आहे.
0: हो निश्चितच, म्हणजे आपण त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. म्हणजे एक म्हणजे तुम्ही कोणतं पीक घेता, की दीर्घ पिरियडचं पीक जर तुम्ही घेतलं तर निश्चितच त्याला अधिक पाणी तुम्हाला लागणार आहे. 6 महिन्यांसाठी काही पिकं असतात, ती मोसमी पिकं तुम्ही घ्यावीत का ते शेतकऱ्यांनी आपला विवेक वापरून ते ठरवावं. कारण कमी अवधीची सुद्धा पिकं आहेत, तर ती कमी अवधीची पिकं घेतली तर ते बेटर आहे का हे एक सुचवत आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा ताण अधिक सहन करणारे वाणही असतात, किंवा एखाद्या पिकामध्ये सुद्धा कमी कालावधीचे वाण असतात. उदाहरणार्थ सोयाबीन हे जे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं खरीफाचं पीक आहे, त्याच्यामध्ये काही वाण आहेत की जे 120 दिवसात येतात, पण काही वाण अशी आहेत की जे 100 दिवसात येतात. तर कमी पावसाच्या वर्षामध्ये मग ते 100 दिवसाचे वाण आपण घ्यावेत की नाही हे शेतकऱ्यांनी विचार करावा. तर असे सगळे लहान मोठे पर्याय आपण शेतकऱ्यांसमोर सतत आपण मांडत
1: असतो. सर आता तुम्ही सांगितलं
0: त्यातनं सुटका होईल का एलनिनोज तर नाही, पण आपण काही प्रमाणात कमी करू शकतो का तर निश्चित आपण कमी करू शकतो.
1: नक्कीच, त्याच्यामध्येही अजून काही प्रयोग करून आपण त्याला तोंड देऊ शकतो. सर, शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्मार्ट शेती ऍप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मार्गदर्शकांची भूमिका आणि विविध यंत्रणांमागील समन्वयातून शेती परिवर्तनाला मिळणारी गती याविषयी आपण अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून आधुनिक शेती ही केवळ मेहनतीवर नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सामूहिक कृतीवर आधारित असते हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25 तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

आम्ही आकाशवाणी कोल्हापूरवरून बोलत आहोत. सकाळचे 7:40 झाली आहेत. भावगीतांचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. कार्यक्रमातली सुरुवातीची रचना आरती प्रभू यांची, आवाज आहे आशा भोसले यांचा, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: श्रोतेहो, आज माझे जीवन गाणे या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत भिवाजी काटकर यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग। तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम माझे जीवन गाणे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
3: श्रोतेहो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी अवश्य फोन करा आणि तुमचे शेतीविषयक प्रश्न शंका जरूर विचारा। या आठवड्यातले आपले तज्ज्ञ आहेत सहाय्यक कृषी अधिकारी सतीश वर्मा। तेव्हा जरूर फोन करा आणि ऊस, भुईमूग या पिकावरील कीड रोग नियंत्रण याविषयीचे तुमचे प्रश्न विचारा। त्यासाठी आमचा फोन नंबर 02312562624। मंगळवारी 14 जुलै रोजी 11 ते 12 या वेळेत आपण फोन करायचे।
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
3: भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। सकाळचे 7:45

भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, आता सुमन कल्याणपूर यांच्या आवाजामध्ये मधुकर जोशी यांची रचना.

माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना
1: खरीप हंगाम 2026।
2: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।

कोल्हापूर जिल्ह्यासह शहरातल्या घटनांचा खात्रीशीर घ्यायचा आढावा मग आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा कोल्हापूर दर्पण कार्यक्रम ऐकायलाच हवा. सकाळी 8:15 वाजता खात्रीशीर माहितीसह सुमधुर गाणी कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.

शेतकरी बंधू भगिनींनो, आपलं पशुधन आपलं जीवन, म्हणूनच पावसाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी याविषयी डॉक्टर अक्षता रेणुशे यांची मुलाखत जरूर ऐका बुधवारी संध्याकाळी 7:30 किसान वाणी या कार्यक्रमात. FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर.

0: माहिती आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून।
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना। खरीप हंगाम 2026
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
4: भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये आता अनुराधा पौडवाल यांचा आवाज, मंगेश पाडगावकर यांची रचना, अरुण पौडवाल यांचं संगीत।

श्रोतेहो, याबरोबरच आजच्या भावगीतांच्या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 8 वाजतायत. आता समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

25 जुलैला होणार आहे. यंदा ही वारी स्वच्छतेची वारी म्हणून आदर्श मॉडेल देणार आहे. गेली 25 वर्ष ही वारी सुरू असली तरी त्याचे व्यापक स्वरूप अलीकडच्या काळात दिसून येत आहे. याच काळात वारीसाठी स्वयंशिस्त, स्वच्छता, सुरक्षा, सहकार्य, संयम अशी मूल्य रुजवण्याची आणि ती टिकवण्याची गरज आहे आणि त्यासाठीच ही स्वच्छता मोहीम होणार आहे. मोहिमेत विशिष्ट चौकापर्यंत तेवढ्याच टप्प्यात विविध टीम स्वच्छतेचं काम पूर्ण करणार आहे. प्रसाद वाटप करणाऱ्या संस्थांसाठी काही मार्गदर्शक तत्व. कोणीही सिंगल यूज प्लास्टिक, प्लेट, पेला, वाटी, चमचा यांचा वापर करू नये. कायद्यानं त्यांना पूर्णतः बंदी आहे. पर्याय म्हणून स्टील प्लेट, पेले, वनस्पतींचे द्रोण, कागदी प्लेट, कागदी चमचे याचा वापर करण्यात यावा. प्रत्येक स्टॉलवर ठिकठिकाणी थोड्या थोड्या अंतरावर कचरा संकलन करण्यासाठी डब्बा, खोकं, पिंप, पोते, बायोडिग्रेडेबल बॅग ठेवण्यात याव्यात. सर्व संयोजक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातला कचरा संकलन करण्यासाठी नियोजन करावं. गरजेपेक्षा अधिक प्रसाद देऊ नये. शक्य तर कोरडा प्रसाद किंवा फळं दिली तर ते सोयीचं ठरतं. त्यासाठी कापडी पिशवी दिली तर न खाल्लेले पदार्थ पुढं घेऊन जाणं सोयीचं ठरतं किंवा इतरांना देता येतात. खिचडीसारखा पदार्थ त्याच ठिकाणी बसून किंवा उभं राहून खाण्याची व्यवस्था केली तर स्टील प्लेट आणि पेले वापरणं सोयीचं ठरेल. कोणताही प्रसाद वाटप स्टॉल मार्गात आडवा किंवा वाहतुकीला अडथळा होईल असा असू नये. सजावटीविषयीची आचारसंहिता. मार्गावर कोणीही व्यक्ती, संस्थेनं शक्यतो आपले फ्लेक्स टाळावेत. पाऊस नसेल तर रांगोळीनं सुशोभीकरण करावं. फुलांच्या पायघड्या घालाव्यात पण नंतर तो रस्ता किंवा ती व्यवस्था स्वच्छ करण्यात यावी. फुलांचं किंवा पानाचं तोरण करणं किंवा दोन्ही बाजूंवर ते बांधण्यात यावं. नारळाची पानं, केळीचे खुंट, ऊस अशा वस्तू वापरून वारी मार्ग सजवता येईल. प्लास्टिकचा वापर टाळावा. पताका लावणं किंवा झेंडे लावणं अधिक सोयीचं ठरणार आहे. मार्गावर कुठंही साऊंड सिस्टीम किंवा डॉल्बी असू नये. वारीचं स्वागत करायचं असल्यास लेझिम, टाळ, झांज किंवा टाळ्या वाजवून करणं अशीच कायमस्वरूपी परंपरा निर्माण करता येईल. त्यात आपणही सहभाग नोंदवावा.

माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: शेतकरी बंधू भगिनींना आपलं पशुधन आपलं जीवन, म्हणूनच पावसाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी याविषयी डॉक्टर अक्षता रेणुशे यांची मुलाखत जरूर ऐका बुधवारी संध्याकाळी 7:30 किसान वाणी या कार्यक्रमात। FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ऍप वरती आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून।
3: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी अवश्य फोन करा आणि तुमचे शेतीविषयक प्रश्न शंका जरूर विचारा। या आठवड्यातले आपले तज्ज्ञ आहेत सहाय्यक कृषी अधिकारी सतीश वर्मा, तेव्हा जरूर फोन करा आणि ऊस, भुईमूग या पिकावरील कीड रोग नियंत्रण याविषयी तुमचे प्रश्न विचारा। त्यासाठी आपण आम्हाला फोन करू शकता उद्या 14 जुलै रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत, फोन नंबर 02312624।

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: श्रोत्या, कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात। राज्यात वाहन चालक परवाना अर्थात ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी महाराष्ट्र अधिवास अर्थात डोमसाईल प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात येणार आहे। राज्यात 1 ऑगस्ट 2026 पासून नवीन नियमावली लागू होण्याची शक्यता आहे। यासोबत बाईक टॅक्सी सेवेसाठी स्वतंत्र नियमावली लागू करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे। ड्रायव्हिंग लायसन्स देण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी बोगस बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन परवाने लाटणाऱ्या गैरप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। डोमिसाईल प्रमाणपत्र मिळवण्यासाठी स्वतःच्या घराची मालकी असणं किंवा नावावर वीज बिल असणं अनिवार्य नाही आहे। भाडेकरू किंवा इतर पत्त्यावर राहणारे नागरिकही भाडेकरार, निवासी पुरावा आणि 15 वर्षांच्या वास्तव्याची कागदपत्र जोडून यासाठी अर्ज करू शकतात। श्रोतेहो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं प्रवासी सेवेत पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी 1 ऑगस्ट 2026 पासून महिला आणि ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक केलंय। प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यभर 4000 अधिक स्मार्ट कार्ड वितरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत। ग्रामीण आणि शहरी भागातील लाभार्थ्यांना सहजपणे कार्ड मिळावं यासाठी ही केंद्र कार्यरत आहेत। लाभार्थ्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून तातडीनं स्मार्ट कार्ड प्राप्त करून घ्यावं असं आवाहन महामंडळानं केलंय।

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 8:30 वाजतायत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि 8:40 आषाढी वारीनिमित्त कार्यक्रम पायी वारी पंढरीची आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

सविता मस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या समूहाच्या 11व्या बैठकीचं उद्घाटन. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात. देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम. उत्तर प्रदेश सरकारनं एकाच दिवसात विक्रमी 35,27,00,000 रोपं लावली. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या महिला क्रिकेट कसोटीमध्ये भारतीय संघ भक्कम स्थितीत. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर जाणाऱ्या एका उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि शाश्वतता यावर लक्ष केंद्रीत करून युरोपबरोबरची भारताची आर्थिक भागीदारी अधिक बळकट करणं हा या दौऱ्याचा उद्देश आहे. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात गोयल स्पेनला भेट देणार आहेत. स्पेन चेंबर ऑफ कॉमर्स आणि ICEX स्पेन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट यांच्यासोबत एका व्यावसायिक गोलमेज परिषदेत ते सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज गांधीनगर इथं इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या समूहाच्या अर्थात इंटरपोल डिजिटल फॉरेन्सिक एक्सपर्ट ग्रुपच्या 11व्या बैठकीचं तसंच आंतरराष्ट्रीय तपासनीस गुन्हे तपास स्पर्धा आणि शिखर परिषदेचं उद्घाटन होणार आहे. भारत या परिषदेचं यजमानपद दुसऱ्यांदा भूषवत आहे. या परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि 47 देशातील कायदा अंमलबजावणी क्षेत्रातील प्रतिनिधींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आर्थिक गुन्ह्यांचा तपास, गुन्ह्याच्या ठिकाणाचं व्यवस्थापन, भारतातील पहिल्या उत्कृष्टता केंद्रांचं अनावरण आणि आशियातील पहिल्या स्वदेशी मोबाईल प्रयोगशाळेचं लोकार्पण शहा यांच्या हस्ते करण्यात येईल. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात झाली आहे. युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या या उपक्रमात जिल्हा, राज्य आणि देशपातळीवर विविध स्पर्धांचं आयोजन केलं जाणार आहे. यासाठीची नोंदणी आजपासून माय भारत या पोर्टलवर सुरू होईल. जिल्हास्तरीय स्पर्धा 24-27 जुलै दरम्यान होणार आहेत. यातील विजेते पुढे राज्य पातळीवर सहभागी होतील. या स्पर्धांची राष्ट्रीय स्तरावरील अंतिम स्पर्धा राष्ट्रीय युवा महोत्सवादरम्यान 12-13 ऑगस्टला होणार आहे. नृत्य, संगीत, रील्स आणि लघुपट, नुक्कड नाटक आदी 5 विभागात या स्पर्धा होतील. काल देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल गुजरातच्या गांधीनगरमध्ये वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ केला. या मोहिमेअंतर्गत गांधीनगरमध्ये 1,25,00,000 अधिक रोपं लावण्यात आली. उत्तर प्रदेशात एक पेड मा के नाम या मोहिमेअंतर्गत काल एकाच दिवसात 35,27,00,000 रोपं लावून पर्यावरण संवर्धनात एक नवा विक्रम प्रस्थापित करण्यात आला. ही संख्या सरकारच्या 35 कोटींच्या उद्दिष्टापेक्षा 27,89,000 अधिक आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं गगनयान क्रू मॉड्यूल प्रणालीच्या 3 महत्वाच्या यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत. अंतराळवीरांना पृथ्वीवर सुरक्षित उतरण्याच्या दृष्टीनं या 3 चाचण्या महत्वाच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 जुलैला आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून देश परदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग आहे. या कार्यक्रमासाठी नागरिक त्यांच्या कल्पना आणि सूचना नरेंद्र मोदी ऍप किंवा माय GOV ओपन फोरमच्या माध्यमातून 24 तारखेपर्यंत पाठवू शकतात. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलीफा अल थानी यांचं काल निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रति आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात 1 दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेनं इराणविरुद्ध पुन्हा एकदा लष्करी हल्ले सुरू केले आहेत. होर्मुझची समुद्रधुनी ओलांडणाऱ्या व्यापारी जहाजांना आणि त्यावरील कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्याची इराणची क्षमता आणखी कमकुवत करणं हा या हल्ल्यांचा उद्देश असल्याचं US सेंट्रल कमांडनं समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. आखातात अगोदरच तणाव वाढलेला असताना पुन्हा नव्यानं हे हल्ले झाले आहेत.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:15 झालेली आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी

दरम्यान संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू झालेल्या या लष्करी संघर्षाचे गंभीर स्वरूपाचे प्रादेशिक आणि जागतिक परिणाम होण्याची शक्यता असल्यानं त्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. भारतीय कर्मचारी असलेल्या जीएफएस गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर ओमानच्या किनाऱ्यानजीक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जहाजावरील 11 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी 10 जणांची सुटका करण्यात आली असून एक कर्मचारी बेपत्ता आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या हल्ल्याचा निषेध केला असून या भागात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांच्या घटनांबद्दल मंत्रालयानं चिंता व्यक्त केली आहे. या भागात शांतता आणि स्थिरता परत यावी यासाठी राजनैतिक तोडगा काढण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. येमेनला जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 2017 लागू करण्यात आलेल्या अधिसूचना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं काल मागे घेतल्या. येमेनमधील गृहयुद्ध आणि सशस्त्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं या अधिसूचना जारी करण्यात आल्या होत्या. केवळ आवश्यक असेल तरच येमेनला प्रवास करण्याचा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिला आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचं नुकसान होतं या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली असून आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मोठी मदत होत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. या कार्यक्रमामुळे गेल्या 10 वर्षात सुमारे 1,90,000 कोटी रुपयांहून अधिक परकीय चलनाची बचत झाली असून शेतकऱ्यांना 1,60,000 कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त उत्पन्न मिळालं आहे. व्हिएतनाममधील फुकवॉक बेटाजवळ झालेल्या पर्यटकांच्या बोट दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 15 भारतीयांचे मृतदेह हो ची मिन्ह शहरात काल आणण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे मृतदेह भारतात आणले जातील असं व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. मृतांमध्ये 10 जण तामिळनाडूचे 3 जण आंध्र प्रदेशचे आणि 2 जण केरळचे होते. कोलंबियातील बुकारामंगा इथं नुकत्याच झालेल्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये पुण्याचा कनिष्क जैन, इंदूरचा रिद्धेश अनंत बेंडाले, नवी दिल्लीचा रुषित गर्ग, मुंबईचा श्रेष्ठ सुरैया आणि अहमदाबादचा स्वरित जोशी यांचा समावेश आहे. याबरोबरच या स्पर्धेत भारतानं रशिया, चीन, कझाकस्तान, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासह संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत इटलीच्या जेनिक सिनर यानं सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं. काल झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात सिनरनं जर्मनीच्या अलेक्झांडर स्वेरेववर 6-7, 7-6, 6-3, 6-4 अशी मात केली. याच स्पर्धेच्या महिला दुहेरीत चिनी फ्रेंच जोडीनं कॅनेडियन ब्राझील जोडीचा 6-3, 7-5 असा पराभव करून अजिंक्यपद पटकावलं. फिफा विश्वचषक स्पर्धेचे सर्व उपांत्यपूर्व सामने पार पडले असून उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट झालं आहे. या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना फ्रान्स आणि स्पेन यांच्यात बुधवारी 15 तारखेला खेळला जाईल. महिला क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडनं दुसऱ्या डावात 6 खेळाडूंच्या मोबदल्यात 130 धावा केल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी अद्याप 327 धावांची गरज आहे. तत्पूर्वी भारतानं दुसऱ्या डावात 7 खेळाडू गमावत 341 धावा केल्या आणि इंग्लंड समोर 457 धावांचं लक्ष ठेवलं. या ऐतिहासिक सामन्यात यस्तिका भाटियाच्या 113 धावांच्या जोरावर भारतानं मोठी धावसंख्या उभारली. हवामान. पुढील 2-3 दिवसात ईशान्य भारत, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. तर पुढील 4-5 दिवसात पूर्व उत्तर प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ञांच्या समूहाच्या 11व्या बैठकीचं उद्घाटन. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात. देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम. उत्तर प्रदेश सरकारनं एकाच दिवसात विक्रमी 35,27,00,000 रोपं लावली. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या महिला क्रिकेट कसोटीमध्ये भारतीय संघ भक्कम स्थितीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार. राष्ट्रीय मराठी

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 आणि 35 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम पायी वारी पंढरीची.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात आज ऐकूयात श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या लोणी काळभोर ते यवत प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. कार्यक्रमासाठी निवेदन केलं आहे विकास जोशी यांनी, तर निर्मिती सहाय्य आहे आरती गाढवे यांचं. सादर करते गौरव शिंपी आणि धीरज केदारी.

रामकृष्ण हरी श्रोतेहो, आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी देहूहून पंढरपूरकडे निघते आणि या प्रवासातील प्रत्येक टप्पा वारकरी संप्रदायाच्या भक्ती, समता, सेवा आणि शिस्तीचा अनुभव देणारा असतो. लाखो वारकऱ्यांच्या मुखी अखंड नामघोष, हातात टाळ मृदुंग आणि हृदयात विठ्ठल भक्तीचा अखंड झरा घेऊन ही पालखी आपल्या पुढील मुक्कामाकडे वाटचाल करत असते. त्यापैकी लोणी काळभोर ते यवत हा टप्पा विशेष महत्वाचा मानला जातो. ग्रामीण भागातून होणारा हा प्रवास वारकरी आणि ग्रामस्थ यांच्यातील आत्मीयतेचं सुंदर दर्शन घडवतो. आजच्या आकाशवाणी वृत्तांत मध्ये आपण अनुभवणार आहोत लोणी काळभोर ते यवत या प्रवासातील भक्तिमय वातावरण, वारकऱ्यांचा उत्साह, सेवा, शिस्त आणि वारीची समृद्ध परंपरा. श्रोते हो, पहाटेच्या मंगल वातावरणात टाळ मृदुंग, वीणा आणि हरिनामाच्या गजरात पालखी पुण्याहून पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ होते.

0: ज्ञानोबा तुकाराम, पांडुरंग हरी या जयघोषांनी परिसर दुमदुमून जातो. भगव्या पताका वाऱ्यावर डोलत असतात आणि लाखो वारकरी एकाच लयीत एकाच भावनेनं विठुरायाच्या भेटीसाठी पुढे चालत असतात. लोणी काळभोर परिसरातून पुढे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ग्रामस्थ वारकऱ्यांच्या स्वागतासाठी उभे होते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फराळ, वैद्यकीय सेवा, विश्रांतीची सोय अशा विविध प्रकारच्या सेवांमधून समाजातील सेवाभावाचं दर्शन घडतं. वारकरी ही शिस्त, स्वच्छता आणि परस्पर सहकार्य यांचं उत्तम उदाहरण घालून देतात. वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून सामाजिक एकात्मतेची आणि लोकसहभागाची चळवळ आहे हे या प्रवासातून प्रकर्षानं जाणवतं. या प्रवासादरम्यान पालखी कुंजीरवाडी फाटा, सोसायटी ग्राउंड उरळी कांचन, जावजी बुवाची वाडी या ठिकाणी विसावा घेत घेत यवतच्या दिशेनं मार्गक्रमण करत होती. श्रोते हो, संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं उरळी कांचन नगरीत आगमन होताच संपूर्ण परिसर ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषानं दुमदुमून गेला. ठिकठिकाणी रांगोळ्या, फुलांची उधळण आणि टाळ मृदुंगाच्या गजरात भाविक आणि ग्रामस्थांनी पालखीचं उत्स्फूर्त स्वागत केलं. दर्शनासाठी आणि स्वागतासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारच्या विसाव्याच्या वेळी आकाशवाणी पुणेचे प्रसारण अधिकारी गौरव शिंपी यांनी प्रशासनाच्या विविध विभागामार्फत करण्यात आलेल्या सुविधांबाबत जाणून घेतलं.
1: भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची. मी डॉक्टर सागर नाशिककर, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र उरळी कांचन. आमच्या उरळी कांचन गावामध्ये पालखीचा 2 तास विसावा असतो. वारकरी मंडळींना आणि ग्रामस्थांना आरोग्याच्या सर्व सेवा सुविधा आमच्याकडून 3 बूथच्या मार्फत पुरविल्या जातात. 2 अधिकारी आणि 52 कर्मचारी यांच्या मार्फत आम्ही आरोग्याच्या सेवा पुरवतो. तसंच पालखीमध्ये आलेल्या वारकरी भक्त मंडळींसाठी पाण्याची तहान भागवण्यासाठी जे टँकर्स असतात त्या टँकर्सच्या पाण्याची गुणवत्ता आम्ही तपासतो आणि जिथे आम्हाला ते चांगले वाटत नाही ते पाणी आम्ही शुद्ध करून घेतो. अशा प्रकारे आम्ही सर्व

0: वारकऱ्यांना आरोग्याच्या आणि पिण्याच्या स्वच्छ पाण्यासाठी सेवा पुरवतं. वारकरी भक्त मंडळींमध्ये मुख्यतः सांध्यांचं दुखणं, पायाचं दुखणं यासाठी आम्ही त्यांना पेनकिलर जेल असेल किंवा पेनकिलर गोळ्या, आणि जर त्यांना काही डिहायड्रेशन वगैरे त्रास झाला त्यासाठी क्षार संजीवनी, तसंच इतर आनुषंगिक सर्व प्रकारचे औषधोपचार आम्ही करतो. आणि आमच्याकडे रुग्णवाहिका एक थांबून असते. जर कुठलेही गंभीर स्वरूपाचे रुग्ण आले तर खाजगी यांच्यामध्ये 10% बेड राखीव ठेवण्यासाठी आम्ही त्यांना आवाहन केलेलं असतं, आणि इतर ठिकाणी देखील आम्ही ते तत्काळ संदर्भित करतो.
1: माझे नाव कमल दिलीप कांचन. माझी अंगणवाडी पांढरस्तर मध्ये गारुडी वस्ती म्हणून ठिकाण आहे, तिथे माझी अंगणवाडी भरते. पण आता हिरकणी कक्ष म्हणजे आयसीडीचंच हे आहे ना, त्यामुळे आम्ही पूर्णपणे सगळं लक्ष देऊन करतो. 2 दिवस झाले आम्ही याच्यासाठी इथंच आहे, सगळी व्यवस्था केली, त्यामुळे कोणाची जशी गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने. यामध्ये इथे नाही का बाळकृष्ण कोपरा केलेला आहे, त्यामध्ये लाडू वगैरे असं मुलांना खायचं ठेवलेले आहे, आणि इथं मुलांसाठी खेळणी. आता ही लहान लहान मुलं येतात मग त्यांना खेळावंसं वाटतं, हे आपले फुगे मुलांना त्याच्याकडे पाहून आकर्षण वाटतं, त्यामुळे ते पण सगळी व्यवस्था केलेली आहे. आणि म्हणजे काय खावं काय खाऊ नये हे पण फ्लेक्स वगैरे लावले. परत आम्ही प्रधानमंत्री मातृवंदना योजना हा फॉर्म भरतो आम्ही, म्हणजे नाही का डिलिव्हरी झाल्यानंतर त्या महिलेला 5,000 रुपये मिळतात, ते पण काय डॉक्युमेंट लागतात ते सगळं आम्ही इथं फ्लेक्सद्वारे सांगतो आणि करून पण घेतो आम्ही. आमचे जवळजवळ 13-13 फॉर्म, 14-14 फॉर्म झालेले.
2: यावेळी आम्ही काही वारकऱ्यांशी संवाद साधला. अनेक वर्षांपासून वारी करणाऱ्या वारकऱ्यांनी पायी वारीचा आध्यात्मिक आनंद, विठ्ठल भक्तीची अनुभूती आणि वारी म्हणजे चालतं बोलतं संस्कार विद्यापीठ असल्याच्या भावना आमच्या जवळ व्यक्त केल्या. ऐकूया.
3: रामकृष्ण हरी, मी दिलीप मोरे, जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा विश्वस्त. जगद्गुरु तुकोबारांचा 341 पालख आहे. आज मुरळी कांचन येथे दुपारच्या मुक्कामाला येत आहे. त्याचबरोबर सोहळ्याचं वैशिष्ट्य माझे, या सोहळ्यामध्ये जवळजवळ 400 दिंड्या अधिकृत आहे, बऱ्याचशा दिंडा स्वयंभू आहे. या दिंड्यांना काही कमी पडलं त्या संस्थांमार्फत, इतर शासकीय प्रशासनामार्फत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत त्यांची योग्य प्रकारे दखल घेऊन पाणी निवारा सावली करत असतात. आणि एक मोठं जगातलं आश्चर्य आहे की एकही माणूस या टायमाला उपाशी राहत नाही किंवा उन्हाला पावसाला कधी भेट नाही, आणि त्याची वारी तो निरंतर करीत असतो. त्याला या वारीमध्ये विठ्ठलाला भेटायला जात असाल, पांडुरंग तुमच्या बरोबर असतो असं मनाभावेप्रमाणे तुम्ही वारी जर कराल तर तुम्हाला या योग्य फळ मिळतं. रामकृष्ण हरे.
4: मधुकरण देवे, आम्ही तुळजापूरचे. वारीच्या निमित्तानं पंढरपूरला वारी चालली आहे. आम्ही आपलं दर्शनासाठी रोडला आलेलो आहे, 2 तास झालो उभा इथं. वारीमध्ये लय वारी वाढतं, वारीमध्ये एवढा आनंद वाढतं ना, अहो सगळंच आहे इथं. अहो नुसतं वारीत उभारलं तरी देव मिळेल असं वाटतं, एवढं समाधान आहे इथं, काही अडचण नाही.
5: माझं नाव श्रावणी सुदर्शन पवार. आपल्या उळी गावांमध्ये पालखी येते, खूप छान प्रसन्न वाटतं वातावरण. सगळेजण मनोभावाने देवाची पूजा करतात, सगळेजण दर्शन घेतात, खूप छान वाटतं.
2: श्रोते हो, वारी ही केवळ पंढरपूरकडे जाणारी पायी यात्रा नाही, तर ती संतांच्या विचारांचा, नामस्मरणाचा आणि समाज प्रबोधनाचा अखंड प्रवाह आहे. आजच्या तरुण पिढीपर्यंतही या परंपरेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवणारे अनेक युवा कीर्तनकार या वारकरी परंपरेला नवी ऊर्जा देत आहेत. अशाच एका युवा कीर्तनकार श्रेयस कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेऊयात वारीचं अध्यात्म, तिचं सामाजिक महत्व आणि आजच्या काळातील तिची प्रेरणा.
6: रामकृष्ण हरी. वारी कशाला म्हणायचं वारी, जी जन्म मरणाते वारी, जी जन्म मरणापासून जीवाला मुक्त करते तिचं नाव वारी. एक प्रकारचं कायिक तपच या वारीमध्ये साधत. आजूबाजूला असलेली प्रतिकूल परिस्थिती, सोयी सुविधा असोत नसोत, पण या सगळ्याकडे दुर्लक्ष करून एका विवक्षित ध्येयाकडे आपण आपल्या जीवनाची मार्गक्रमणा कशी करत राहायची हे आपल्याला वारीतून शिकायला मिळतं. आणि वैशिष्ट्य याचं असं आहे की हे चालणं एकट्याचं नाहीये, ही सामूहिक उपासना आहे, ही सामुदायिक उपासना आहे आणि संतांच्या संगतीमध्ये केलेली उपासना आहे. खरं म्हणजे हा चमत्कारच म्हणायला पाहिजे, कारण या कोणालाही कोणीही निमंत्रण करत नाही, पण प्रत्येकाला एक भक्तीनं निर्माण होणारी ओढ असते. त्या भक्तीपोटी हजारो लोक या वारीमध्ये सहभागी होताना आपल्याला दिसतात. महाराष्ट्र

0: यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, हे सगळं का? तर लागला टकळा पंढरीचा, जय जय राम कृष्ण हरी।
1: श्रोते हो, वारीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरण पूरक जीवनशैली आणि सामूहिक जबाबदारी। अनेक स्वयंसेवी संस्था अशा सेवांसाठी कार्यरत असतात। त्याच अनुषंगानं इंडो ॲथलेटिक्स सोसायटीच्या वतीनं सायकल वापरा, आरोग्य उत्तम करा असा संदेश देण्यासाठी देहू ते पंढरपूर असं सायकल वारीचं आयोजन करण्यात आलं होतं। या सायकल वारीमधील सहभागी रामदास चौधरी यांच्याशी आकाशवाणी पुणेचे कार्यक्रम अधिकारी धीरज केदारी यांनी संवाद साधून या उपक्रमाविषयी अधिक जाणून घेतला।
2: नमस्कार, हे आता 10वं वर्ष आहे ॲथलेटिक सोसायटीचं पुणे देहू ते पंढरपूर सायकल वारी। मी तर फार उत्साही आहे। खरं तर हा एक आणि शक्तीचा संगम आहे असं मला वाटतं, कारण विठुरायाच्या दर्शनाची ओढ सर्वांना पंढरपूरकडे घेऊन जाणार आहे। म्हणजे ती त्यांची भक्ती आणि स्वतःच्या पायातील ताकदीच्या जोरावर हे सायकल स्वार पंढरपूरपर्यंत पोहोचणार आहेत, म्हणजेच ती त्यांची शक्ती। अशा अर्थाने भक्ती आणि तिचा हा सुरेख संगम आहे असं मला वाटतं। आणि ही वारी आज आता स्वच्छ पर्यावरण आणि निरोगी आरोग्य याचा संदेश देत ही वारी पंढरपूरपर्यंत जाणार आहे। सुरेख असा संदेश ती जगाला देत आहेत, त्याबद्दल मीही फार उत्साही आहे या वारीबद्दल। आणि त्या सायकल स्वारांच्या तोंडावरचा उत्साह पहा, कारण त्यांच्या घामाचा प्रत्येक थेंब हा निसर्गाची आणि त्यांच्या शरीराची भक्ती करणार आहे। या वारीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी 2500 जास्त सायकल स्वारांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। 300 जास्त महिला याच्यामध्ये सहभागी आहेत। तसेच 10 मुला मुलींपासून 80 आजोबापर्यंत लोक या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत। ही पर्यावरणपूरक अशी वारी आहे, आरोग्याचा फिटनेसचा मंत्र देत चाललेली आहे। त्याच्यामुळं पर्यावरण स्वच्छ राहतं, पोल्युशन होत नाही, फ्युएलची बचत होते आणि आपलं स्वतःचं आरोग्य फिट राहतं।
1: श्रोते हो, वारीमध्ये वारकऱ्यांचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी आदर फाउंडेशनच्या वतीनं वारकरी वैद्यकीय सेवा शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी आदर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष स्वानंद पाटील यांच्याशी आकाशवाणी पुणेचे कार्यक्रम अधिकारी धीरज केदारी यांनी संवाद साधला।
3: नमस्कार, जय हरी विठ्ठल। आदर फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे आज वारकरी आरोग्य सेवा शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। पुण्यात 3 आपले 200+ डॉक्टर्स आणि मेडिकल स्टुडंट्स कार्यरत आहेत। वारकऱ्यांना बेसिक ओपीडी, दंतचिकित्सा, फिजिओथेरपी आणि त्याचबरोबर आदर फाउंडेशनचा एक अनोखा उपक्रम म्हणजे आरोग्य विषयक जनजागृती। सर्वायकल कॅन्सर असेल, ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन असेल महिलांसाठी, मुखकर्करोग म्हणजेच ओरल कॅन्सर याबाबत जनजागृती, फिजिओथेरपी, अंगदुखी अशा अनेक बाबत आपण काम करत आहोत। आपण बघू शकतो आता आपले जे वारकरी आहेत, माऊली आहेत, यांना वारकरी आरोग्य सेवा शिबिरात आपले सगळे डॉक्टर सेवा देत आहेत। आपले वर्षभर अनेक उपक्रम सुरू असतात। संजीवनी बेसिक लाईफ सपोर्ट असेल, अनेक ग्रामीण भागात जाऊन आरोग्यविषयक काम असेल, असे आम्ही सगळे करत आहोत। मी स्वानंद पाटील, अध्यक्ष आदर फाउंडेशन, तुम्हा सर्वांचा ऋणी आहे। असाच तुम्ही सगळे आशीर्वाद आणि प्रेम देत राहा। धन्यवाद।
1: श्रोते हो, संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी केवळ अध्यात्माचा मार्गदर्शक नाही, तर आधुनिक उद्योजकतेसाठीही एक कालातीत दिशादर्शक आहे। वारीत सहभागी होणाऱ्या युवकांसाठी, उद्योजकांसाठी ज्ञानेश्वरीची जीवनमूल्य प्राध्यापक हेमंत भागवत यांनी मांडली, ती या शब्दात।
4: नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका महान ग्रंथाविषयी संवाद साधणार आहोत, जो केवळ अध्यात्माचा मार्गदर्शक नाही, तर आधुनिक उद्योजकतेसाठीही एक कालातीत दिशादर्शक आहे। हा ग्रंथ म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी। आज जगभरातील व्यवस्थापन शास्त्रात नेतृत्व, नवकल्पना, ग्राहक केंद्रितता, भावनिक बुद्धिमत्ता, नैतिक व्यवसाय आणि शाश्वत विकास यावर मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे। अनेक उद्योजक जागतिक व्यवस्थापन संस्थांकडून प्रेरणा घेतात, परंतु या सर्व तत्वांचे मूळ आपल्या भारतीय ज्ञान परंपरेत शेकडो वर्षापूर्वी सापडते। संत ज्ञानेश्वरांनी जी जीवनमूल्य अत्यंत सर्वसामान्यांना समजणाऱ्या भाषेत मांडले, पहिले तत्व निष्काम कर्मयोग। उद्योजकांना आपल्या कामावर प्रेम केलं पाहिजे, केवळ नफ्यावर नाही, जो गुणवत्तेवर भर देतो।

0: जिंकतो, ग्राहकांचा विश्वास जिंकतो आणि सातत्यानं प्रयत्न करत राहतो त्याच्याकडे यश आपोआप चालत येतो. पैसा हा यशाचा परिणाम असतो, परंतु विश्वास हा यशाचा पाया असतो. दुसरे तत्व ज्ञान सर्वांसाठी. संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचं ज्ञान संस्कृतमधून मराठीत आणून सामान्य माणसांपर्यंत पोहोचवलं. हा त्या काळातील सर्वात मोठा सामाजिक नवोपक्रम होता. आजच्या उद्योजकांसाठीही हा एक मोठा धडा आहे. उत्पादन कितीही उत्कृष्ट असलं तरी ते ग्राहकाला सहज समजलं नाही तर त्याचा उपयोग नाही. साधेपणातच मोठी ताकद असते. तत्व तिसरे नम्रता. व्यवसाय वाढला की अहंकार वाढण्याची शक्यता असते, पण खरा नेता तोच जो सतत शिकतो, ऐकतो आणि स्वतःला सुधारत राहतो. ग्राहक, कर्मचारी आणि सहकारी यांच्या मताचा आदर करणारा उद्योजकच दीर्घकाळ यशस्वी राहतो. तत्व चौथे. धर्म म्हणजे व्यवसायातील नैतिकता. धर्म म्हणजे केवळ पूजा किंवा कर्मकांड नव्हे. धर्म म्हणजे सत्य, न्याय, प्रामाणिकपणा आणि जबाबदारी. योग्य किंमत, दर्जेदार उत्पादन, पारदर्शक व्यवहार आणि ग्राहकांचा विश्वास यावर उभा राहिलेला व्यवसायच खऱ्या अर्थानं टिकाऊ ठरतो. जाहिराती ब्रँडची ओळख निर्माण करू शकतात, पण विश्वास निर्माण करतो तो फक्त प्रामाणिक. मित्रांनो, ज्ञानेश्वरी आपल्याला केवळ व्यवसाय करण्याची पद्धत शिकवत नाही, ती व्यवसाय करणारा सुसंस्कृत, संवेदनशील, नैतिक आणि दूरदृष्टी असलेला माणूस घडवतो.
1: श्रोतेहो, यांच्यासोबतच प्रशासन आणि स्थानिक नागरिक, स्वच्छता, आरोग्यसेवा, वाहतूक नियोजन आणि आपत्कालीन सेवांसाठी कार्यरत होते. लाखो भाविकांच्या उपस्थितीतही शिस्तबद्ध व्यवस्थापन हे वारीचं वेगळेपण ठरतं. श्रोतेहो, यवत हा पालखी सोहळ्यातील महत्वाचा मुक्काम. दिवसभराचा प्रवास पूर्ण करून पालखी यवत इथं पोहोचली. वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था, दिंड्यांचं नियोजन, भजन, कीर्तन, हरिपाठ आणि सामूहिक नामस्मरण यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसानं भारावून गेला. सायंकाळी विविध दिंड्यांमधील अभंग, भारुड आणि कीर्तनांचे अनेक कार्यक्रम रंगले होते. संत तुकाराम महाराजांच्या अभंगामधून समाजाला समतेचा, सत्याचा, प्रामाणिकपणाचा आणि सदाचाराचा संदेश दिला जात होता. इथं श्रीमंत गरीब, जातपात, भाषा किंवा प्रदेश याचा कोणताही भेद राहिला नव्हता. प्रत्येकजण वारकरी म्हणून एकाच भावनेनं विठ्ठलाच्या नामात तल्लीन झाला होता. श्रोतेहो, लोणी काळभोर ते यवत हा प्रवास म्हणजे केवळ पालखीचा मार्ग नाही, तर तो भक्तीचा, संस्कारांचा आणि मानवतेचा प्रवास आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून दिलेला संदेश आजही प्रत्येक पावलावर अनुभवायला मिळतो. म्हणूनच वारी ही केवळ परंपरा नसून ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा आणि आध्यात्मिक वारशाचा अमूल्य ठेवा आहे. विठ्ठल नामाचा गजर, वारकऱ्यांचा उत्साह आणि सेवाभावाची परंपरा हीच या प्रवासाची खरी ओळख आहे. याच भक्तिभावासह आजच्या आकाशवाणी वृत्तांत मधून आम्ही आपला निरोप घेतो. तोपर्यंत नमस्कार आणि रामकृष्ण हरी.

0: आई वारी पंढरीची या कार्यक्रमात श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या लोणी काळभोर ते यवत या प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
4: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
5: झटपट पटापट लक्ष्मीजी घर के अंदर.
6: अरे काय चाललंय, काय झटपट पटापट?
5: अगं पंचगंगा बँकेच्या झटपट गोल्ड लोन मुळे माझं मोठं काम पटापट झालं.
6: कसलं?
5: स्टार्टअप साठी अर्ज.

0: पैसे पाहिजे होते, आपल्या पंचगंगा बँकेत गेलो, झटपट गोल्ड लोन घेतलं, पटापट पैसे खात्यात, मोठं कॉन्ट्रॅक्ट हातात।
1: बरं झालं तू पंचगंगा बँकेत गेलास, आमच्या बाबांसारखं फसव्या आमिषाला बळी पडला असतास ना तर आतापर्यंत व्याज भरून घाईला आला असतास।
2: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
3: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही।
2: काय
3: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी,
4: नुटेलाची एवन चटणी।
5: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी।
6: प्रधानमंत्री पीक विमा योजना
7: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना। खरीप हंगाम 2026
8: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
7: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
8: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
9: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी।
10: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
11: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।
6: प्रधानमंत्री पीक विमा योजना
7: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना। खरीप हंगाम 2026
8: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
7: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
8: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
12: श्रोतेहो, आज माझे जीवन गाणे या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत भिवाजी काटकर यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग, तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम माझे जीवन गाणे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
6: प्रधानमंत्री पीक विमा योजना
7: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना। खरीप हंगाम 2026
8: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
7: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
8: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
13: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण। सकाळचे 9:04 झाली आहेत। कार्यक्रम प्रसारित करत आहोत चिंतन हाच चिंतामणी।
14: चिंतन हाच चिंतामणी।

0: चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
1: सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही जे काही करता त्या करण्याला क्रियमाण असं म्हणतात। या क्रियमाणाचा पहिला भाग म्हणजे चिंतन करणं किंवा विचार करणं। वास्तविक चिंतन हाच चिंतामणी आहे। तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य या चिंतामणीत आहे। त्याचप्रमाणे तुमच्या सर्व चिंतांचा नाश करण्याचं सामर्थ्यही या चिंतामणीत आहे। ही अतिशयोक्ती नाही तर ही वस्तुस्थिती आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। सांगायचा मुद्दा, क्रियमाण ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे। या क्रियमाणाचा पहिला भाग

या क्रियमानाचा पहिला भाग म्हणजे चिंतन करणं किंवा विचार करणं. वास्तविक चिंतन हाच चिंतामणी आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य या चिंतामणीत आहे. त्याचप्रमाणे तुमच्या सर्व चिंतांचा नाश करण्याचं सामर्थ्यही या चिंतामणीत आहे. ही अतिशयोक्ती नाही, तर ही वस्तुस्थिती आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सांगायचा मुद्दा, क्रियमान ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. या क्रियमानाचा पहिला भाग म्हणजे चिंतन करणं किंवा विचार करणं. या क्रियमानानं आपण एका बाजूनं प्रारब्ध भोगतो आणि दुसऱ्या बाजूनं पाप पुण्य निर्माण करतो. ही गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर तुम्हाला कळून येईल की क्रियमान करताना आपण सावध असलं पाहिजे. करता करविता उपरवाला म्हणा आणि देवावर सर्व टाकून मोकळे व्हा असं सांगणारे बुवा, बाबा, भगत, फकीर आपल्याकडे पुष्कळ आहेत. काही लोक आपल्याकडे असंही आहेत की ते सांगतात, तुम्ही फक्त आमच्यावर श्रद्धा ठेवा, तुमची सर्व जबाबदारी आम्ही घेतो, तुम्ही फक्त अनुभव घ्या, आमच्यावर विश्वास ठेवा, तुमची सर्व जबाबदारी आमच्यावर. असं सांगून हे लोक लोकांना मिसगाईड करत असतात. आपल्याकडे लोकांना किती मिसगाईड करायचं याला प्रमाण नाही. लोकांना किती बावळट, किती दैववादी करायचं याला प्रमाण नाही. एखादा बुवा सांगतो, डॉक्टरकडे जायचं नाही, मी देतो ते उदी भस्म घ्या. आणि याचा म्हणजे या बुवाचा मुलगा मात्र डॉक्टरची ट्रीटमेंट घेतो. परमार्थात जे चाललेलं आहे ते हे असं चाललेलं आहे. मग आम्ही असं म्हणतो की यावर लोकांनी टीका केली तर बिघडलं कुठे. काही लोक म्हणतात की धर्म ही आपूची गोळी आहे. सांगायचा मुद्दा असा की परमार्थ असो वा व्यवहार, माणसानं नित्य सावध असलं पाहिजे. कारण सावध तो सुखी. जीवनविद्या सांगते की क्रियमान करताना सावध रहा, चिंतन करताना सावध रहा. चिंतन हा चिंतामणी आहे. चिंतनानं तुम्ही जे मागता ते तुम्हाला मिळतं. आणि म्हणून मागायचं काय, मागायचं काय हे तुम्ही ठरवायचं आहे. चिंतनानं तुम्ही जे मागता ते तुम्हाला मिळतं. तुमचं चिंतन जर अनिष्ट असेल, चिंतन जर तुमचं दळभद्री असेल, चिंतन जर वाईट असेल, तर त्याला देव काय करणार आणि तुम्हाला तरी काय मिळणार. म्हणून सद्गुरू सांगतात की बाबा रे, तू चिंतन करतोस ना ते चांगलं कर. तू जे चिंतन करतोस ते तू अनन्य होऊन कर. तू आणि मी एकच आहोत हे लक्षात घेऊन, हे स्मरणात ठेवून तू चिंतन कर. मग तू जे चिंतन करशील ते तुला प्राप्त होईल. म्हणून देवस्वरूप होऊन, अनन्य होऊन तू चिंतन कर. तुकाराम महाराज सांगतात, काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. ते सांगतात, जर तू विठ्ठलाचं चिंतन केलंस, देवाचं चिंतन केलंस, म्हणजे स्वरूपाचं चिंतन केलंस, म्हणजेच तुझ्या हृदयात असलेल्या ईश्वरी शक्तीचं चिंतन केलंस, तर काय होणार नाही. चिंतन करताना तो आणि तू एकरूप होऊन चिंतन करशील तर तुला जे पाहिजे ते मिळेल. आणि म्हणून एकरूपता, तल्लीन, तद्रूप होणं याला महत्व आहे. संत काय सांगतात पहा. ते सांगतात, ते ज्ञान दृष्टीने पहावे, पाहोनी तेथेची राहावे, निजध्यासे तद्रूप व्हावे, संगत त्यागे. या ओळीतील प्रत्येक शब्द आत्मसाक्षात्काराच्या साधनेच्या दृष्टीनं अतीव महत्वाचा आहे. परंतु स्वस्वरूपाच्या ठिकाणी खोल बुडी मारून सूक्ष्मदृष्टी प्राप्त करून घेतल्याशिवाय या ओळीतील साधनेचं गूढ रहस्य कळणं शक्य नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की ज्याला आपण चिंतन असं म्हणतो, ते चिंतन करताना तो आणि तू

0: एकरूप होऊन जर तू चिंतन करशील तर तुला जे पाहिजे ते मिळेल. आमची जी विश्वप्रार्थना आहे ती जर तुम्ही तल्लीन होऊन म्हणाल तेव्हा विश्वप्रार्थनेत जे आहे ते मिळेल. या विश्वप्रार्थनेत काय पहा, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे. या ठिकाणी तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा की तुझं स्मरण माझ्या मनात सतत असू दे. तुझं स्मरण आणि तुझं चिंतन एकच आहे असं स्मरण ज्यावेळेला तू करतोस त्यावेळेला तू आणि देव एकरूप होतात. या संदर्भात तुकाराम महाराज काय सांगतात पहा. ते सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. या विण नाही आणिक साधन, वाहतसे आण विठोबाचे, तुका म्हणे सोपे आहे सर्वांहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे. ते म्हणतात की जो शहाणा आहे त्याला हे पटेल आणि जो मूर्ख आहे त्याला मात्र हे पटणार नाही. आता हे असं चिंतन करायचं की न करायचं हे तू ठरवायचं आहेस, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. वास्तविक पाहता माणूस हा चिंतनशील प्राणी आहे आणि म्हणूनच तो कशा ना कशाचं तरी चिंतन करत असतो. सामान्यपणे लोकांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारार्थी, नैराश्यग्रस्त आणि असमाधानी असल्यामुळं त्याची चिंतन करण्याची पद्धती त्याच प्रकारची होऊन बसलेली आहे. चिंतन ही एक प्रचंड शक्ती असल्यामुळं चिंतनाचा इष्ट किंवा अनिष्ट प्रभाव माणसाच्या जीवनावर होत असतो. किंबहुना माणसाचं जीवन घडवणारी किंवा बिघडवणारी चिंतन ही निर्णायक शक्ती आहे. आमचे काही अमृत तुषार या संदर्भात चिंतनीय आहेत. जीवनाचं वाळवंट किंवा नंदनवन करण्याचं विलक्षण सामर्थ्य चिंतनात आहे. अवघी चिंता नष्ट करून सर्व कामना फलद्रूप करणारा चिंतन हा चिंतामणी, कल्पवृक्ष किंवा कामधेनू होय. एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याचप्रमाणे मनाच्या म्यानात चिंता आणि चिंतन या दोन तलवारी राहू शकत नाहीत. म्हणून चिंतन करणं हा चिंता घालवण्याचा राजमार्ग आहे. चौथा तुषार असा आहे, मनीच्या सर्व चिंतांचा नाश करून सर्व सुख देणारा ईश्वर चिंतन हा खरा चिंतामणी होय. घरादाराचा त्याग करून ब्रह्मचिंतन करणाऱ्या संन्याशापेक्षा प्रपंचात राहून भगवत चिंतन करणारा गृहस्थाश्रमी सहस्रपटीनं श्रेष्ठ होय. देहबुद्धीचा लय होऊन आत्मबुद्धीचा उदय होण्यासाठी सतत स्वरूप चिंतनाची आवश्यकता आहे. आणि सातवा तुषार असा आहे, चिंतन ही मानवी जीवनाची गंगोत्री असल्यामुळं शुभचिंतन आणि ईश्वर चिंतन केल्यानं मानवी जीवनातील सर्व समस्या सुटतात. थोडक्यात, आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचं आणि आपल्या सर्व चिंतांचा नाश करण्याचं अतुलनीय सामर्थ्य चिंतन या चिंतामणीत आहे हे आपण सदैव लक्षात ठेवलं पाहिजे. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध,
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

हा कार्यक्रम आपण ऐकला तर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 9:18 झाली आहेत. आता मिस मेरी या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा आवाज, राजेंद्र कृष्ण यांची रचना, हेमंत कुमार यांचं संगीत.

गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, एनसीईआरटी प्रायोजित कार्यक्रम उमंग अवश्य ऐका. सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी

0: कोल्हापूर केंद्रावरून एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर या आमच्या ऍपवर.
1: प्लॅटफॉर्म नंबर 2
2: से चलने
1: वाली सुपरफास्ट
3: एक्सप्रेस के यात्रियों. ताई तुला नाही झाला, मोबाईल चार्ज करायचा होता.
2: तुझं डोकं चार्ज कर.
3: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
2: पाहिलंस
3: बाबा, थांबा मी पे करतो. नो सिग्नल, आता काय करशील? फ्री वायफाय आहे ना
2: बुद्धू, सुधर जरा.
3: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. आरबीआय सांगते
4: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली.
0: श्रोतेहो, आता हम दोनों या चित्रपटासाठी साहिर लुधियानवी यांची रचना, जयदेव यांचं संगीत, आवाज लता मंगेशकर आणि सहकार्यांचा.

गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 9:30 वाजतायत. श्रोतेहो, आज माझे जीवन गाणे या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत भिवाजी काटकर यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग. तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम माझे जीवन गाणे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: शेतकरी बंधू भगिनींना आपलं पशुधन आपलं जीवन, म्हणूनच पावसाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी याविषयी डॉक्टर अक्षता रेणुशे यांची मुलाखत जरूर ऐका बुधवारी संध्याकाळी 7:30 किसान वाणी या कार्यक्रमात. FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ऍप वरती आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे 9:30 श्रोतेहो हॅलो किसान या कार्यक्रमासाठी अवश्य फोन करा आणि तुमचे शेतीविषयक प्रश्न शंका जरूर विचारा. या आठवड्यातले आपले तज्ज्ञ आहेत सहाय्यक कृषी अधिकारी सतीश वर्मा. तेव्हा जरूर फोन करा आणि ऊस भुईमूग या पिकावरील कीड रोग नियंत्रण याविषयीचे तुमचे प्रश्न विचारा. त्यासाठी आपण आम्हाला फोन करू शकता उद्या सकाळी 11 ते 12 या वेळेत. आमचा फोन नंबर आहे 02312625624.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: खरीप हंगाम 2026
4: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी भुईमूग ज्वारी भात आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 9:31 झाली आहेत. आता NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: चा कार्यक्रम. या कार्यक्रमातलं हे पहिलं पत्र आहे नीलिमा पाटील, अलका मुरुमकर आणि कविता मांडे यांचं. त्यांनी आपल्या पत्रात असं म्हटलंय की 10 जुलै रोजी इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये जागतिक मातृसुरक्षा दिनानिमित्त डॉ शुभा कुलकर्णी यांची प्रसारित झालेली मुलाखत आम्हाला खूपच आवडली. ही मुलाखत खूपच माहितीपूर्ण अशी होती. प्रसारणाबद्दल धन्यवाद. आपल्यालाही या छानशा अभिप्रायाबद्दल आणि प्रसारणाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. या पुढचा अभिप्राय आपल्याला पाठवलाय रंगरंगोली रसिक सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोळकर, संगीत आणि गायन कलाप्रेमी SS शिरोळकर परिवार, रांगोळी तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर इथून. त्यांनी असं म्हटलंय की संपूर्ण विश्वामध्ये मुख्यतः भारतीय हे संगीतप्रेमी रसिक अधिक असतात. भारतीय मन गान कला तसंच संगीत भाव विश्वामध्ये रममान होताना दिसतं. संगीत ही अशी कला आहे जिच्यामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सुधारतं. याला वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा महत्व आहे. संगीतामुळे मनोरंजनाबरोबरच वेळ सत्कारणी लागतोच, त्याचबरोबर स्वास्थ्य सुधारतं. मनुष्य आपल्या जीवनातल्या दुःख कष्ट या समस्यांना विसरून जातो, संगीत आणि गानकलेमध्ये समरस होतो. आणि संगीत आणि गानकलेची परंपरा मुख्यत्वे करून जोपासणारी आकाशवाणीची ही कार्यप्रणाली अशीच जगविख्यात आहे. सुरेल संगीतानं सजलेल्या अर्थपूर्ण गीताला जेव्हा उत्कृष्ट गायक गायिकेच्या गायिकेनं गाण्याला उच्चतम स्थानावर पोहोचवलं जातं, तेव्हा गीतातला भावार्थ आणि जीवनविषयक तत्वज्ञान रसिक जीवनात उतरत असतं. गीतातील भावार्थाचा परिणाम समाज मनावर बिंबत राहतो. कोल्हापूर आकाशवाणी सुद्धा आपल्या कार्यक्रमातून, मग ते चित्रपट संगीत असो, भावगीत असो, भक्तिगीत असो, नाट्यसंगीत असो, लोकसंगीत असो, पोवाडा, भजन, कीर्तन अशा असंख्य संगीत प्रकारातून मनोरंजनाबरोबरच रसिकांची आपली आवड तसंच आपुलकी जोपासत असते. आपली आवड म्हणत आपली पसंद अशी श्रोत्यांच्या आवडीची गाणी नेहमी प्रसारित केल्या जातात. त्याबद्दल संगीतप्रेमी कोल्हापूर आकाशवाणी परिवाराचे विशेष आभार आणि अभिनंदन. सध्याच्या युगात पत्र लिहिणं थोडं दुर्लक्षित झालंय, पण आज तागायत आपली आवड, आपकी पसंद, शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमासाठी आवर्जून रसिकांची पत्र येतात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपल्या या रसभरीत अभिप्रायाबद्दल आपले सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, स्नेहांकित श्रोत्यांच्या पत्रोत्तरांचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026
2: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
4: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
3: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
3: फोन 940-440-8000.
5: श्रोते हो, आज माझे जीवन गाणे या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत भिवाजी काटकर यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग. तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम माझे जीवन गाणे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026
2: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
0: स्नेहांकित श्रोत्यांच्या पत्रोत्तरांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे

10:06 आणि 45 सेकंद झाली आहेत. श्रोतेहो, या पुढचं पत्र आहे तमनाकवाडा इथून मैत्री श्रोता संघाचं. सुरेश रामू साबळे, बजरंग आणि सौ नंदाताई श्रीपती कुंभार, रेखा सागर कांबळे, अलका दयानंद साळवी, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, अनिता राहुल भांबिष्टे, लता तानाजी निकम, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर इथून आलेला. त्यांनी आपल्या पत्रात असं म्हटलंय की 5 जुलै रोजी प्रसारित झालेले आपली आवड आणि आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आम्हाला खूपच आवडले, कारण या कार्यक्रमातून जास्तीत जास्त श्रोत्यांच्या पत्रांना पोच मिळाली. त्या पत्रात पुढे असं म्हणतात की बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता आणि या कार्यक्रमात आम्ही पाठवलेल्या गाण्यांचा पाऊस पडत होता. हे दोन्ही गोष्टी आम्हाला फारच भावल्या. या पावसामध्ये आणि गाण्यांच्या आनंदामध्ये आम्ही चिंब न्हावून निघालो.

0: बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता आणि या कार्यक्रमात आम्ही पाठवलेल्या गाण्यांचा पाऊस पडत होता. हे दोन्ही गोष्टी आम्हाला फारच भावल्या. या पावसामध्ये आणि गाण्यांच्या आनंदामध्ये आम्ही चिंब न्हावून निघालो. अशीच पोच आम्हाला नियमित मिळावी असंही त्यांनी म्हटलंय. तसंच त्यांनी याच पत्रात पुढे म्हटलंय की रामचंद्र डवरी यांनी सादर केलेली ज्योतिबाची गाणी त्यांना खूपच आवडली. भक्त आणि देव यांच्या नात्याचा महिमा यातून कळून आला. आपल्याला या पत्राबद्दल मनपूर्वक धन्यवाद. श्रोतेहो, या पुढचं पत्र आपल्याला आलेलं आहे शिवानी कांबळे, अलाहाबाद. शिला स्वप्नील कोंडीराम परीट, दीपाली अमोल, एकनाथ डी कांबळे, मुक्काम पोस्ट मौजे सांगाव, तालुका कागल इथून आलेला. त्यांनी असं म्हटलंय की मंगळवारी 9 वाजता प्रसारित झालेला गीतबहार हा कार्यक्रम आम्हाला फारच आवडला. संगीतकार कल्याणजी आनंदजी यांनी स्वरबद्ध केलेली गीतं या कार्यक्रमात प्रसारित करण्यात आली. ही गीतं आम्हाला फारच आवडली. आपल्यालाही पत्राबद्दल मनपूर्वक धन्यवाद. या पुढचं पत्र आहे अतुल गौतमी धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, यळगुडचे श्रोते, रेवण अनिल, राहुल भांबिष्टे कमनूरचे श्रोते आणि मेघना उत्कर्षा कांबळे, विलास पाटील, अरुण यळगुडकर चंदूरचे श्रोते. त्यांनी आपल्याला पत्रात असं म्हटलंय की शनिवारी प्रसारित झालेला आपली आवड हा कार्यक्रम आम्हाला खूपच आवडला. त्याचबरोबर चित्रपट संगीताचे सर्वच कार्यक्रम आम्ही अगदी आवर्जून ऐकतो आणि आम्हाला ते फारच आवडतात. आपल्यालाही पत्राबद्दल मनपूर्वक धन्यवाद. श्रोतेहो, या पुढचं पत्र आहे संपत्ती खेमलापुरे, राणी आणि अंकिता खेमलापुरे, तानाजी खेमलापुरे, अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे, मुक्काम पोस्ट दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर इथून आलेलं. त्यांनी असं म्हटलंय की मंगळवारी 30 तारखेला प्रसारित झालेला लोकसंगीताचा कार्यक्रम आम्हाला फारच आवडला. यामध्ये शाहीर निवृत्ती पोवार यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी सादर केलेली सर्वच गीतं अत्यंत श्रवणीय, कर्णमधूर, शांत अशी होती. या प्रसारणाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपल्यालाही या छानशा अभिप्रायाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. स्नेहांकित श्रोत्यांच्या पत्रोत्तरांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार? आता नवीन झुमके? नाही, आधी बचत, आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
2: पण त्या झुमक्यांचं काय?
1: जातेस की देऊ इंजेक्शन.
3: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्ध.
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
5: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: खरीप हंगाम 2026.
6: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
5: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
6: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 1447.
7: शेतकरी बंधू भगिनींनो, आपलं पशुधन आपलं जीवन, म्हणूनच पावसाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी याविषयी डॉक्टर अक्षता रेणुशे यांची मुलाखत जरूर ऐका बुधवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमात. FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ऍप वरती आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
0: हॅलो किसान या कार्यक्रमासाठी अवश्य फोन करा आणि तुमचे शेतीविषयक प्रश्न शंका जरूर विचारा. या आठवड्यातले आपले तज्ज्ञ आहेत सहाय्यक कृषी अधिकारी सतीश वर्मा. तेव्हा जरूर फोन करा आणि ऊस, भुईमूग या पिकावरील कीड रोग नियंत्रण याविषयीचे तुमचे प्रश्न विचारा. त्यासाठी उद्या सकाळी 11 ते 12 या वेळेत आपण आम्हाला फोन करू शकता. आमचा फोन नंबर आहे 02312562624.
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
5: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: खरीप हंगाम 2026
6: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिके आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
5: योजनेत सहभागी

0: होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक आहे 14447.
2: स्नेहांकित श्रोत्यांच्या पत्रोत्तरांचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोत्यांच्या या कार्यक्रमातलं हे पुढचं पत्र आहे. सेनापती कापशीहून आलेला ऋषिकेश, पौर्णिमा, तेज, विद्या, सुवर्णा, बाजीराव तेलवेकर, सूर्यकांत चव्हाण, ज्योती काळबेरे यांनी पाठवलेलं. ते असं म्हणतात की माझे जीवनगाणे या कार्यक्रमात योगिनी भोसले यांची प्रसारित झालेली मुलाखत त्यांना फारच आवडली. या मुलाखतीतून खूप काही शिकण्यासारखं होतं. सासरच्या मंडळींनी शिक्षणाला दिलेलं महत्व आणि त्यासाठी दिलेलं प्रोत्साहन हे आत्ताच्या पिढीसाठी सुद्धा खूपच विचार करण्यासारखं होतं. या पत्राबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. श्रोतेहो, या पुढचं पत्र आपल्याला पाठवलेलं आहे वीरभद्र जंगम मुक्कामपोस बस्तवाड यांनी. तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. हिमॅन धर्मेंद्र ग्रुप रेडिओ श्रोता संघाचं आणि मित्र परिवाराचं हे पत्र आहे. त्यांनी असं म्हटलंय की सुमन सुगंध हा मंगला खाडीलकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आम्हाला फारच आवडला. हे पत्र प्रेषक आहेत विजयकुमार स्वामी, वीरभद्र जंगम, शिवप्रसाद जंगम, महादेवी, श्रुती, स्नेहा, मियारा, प्रीती, अभिलाष, सोहम, अनिकेत जंगम आणि जंगम परिवार. त्यांनी असं म्हटलंय की या कार्यक्रमाच्या आणि मुलाखतीच्या माध्यमातून बऱ्याच नव्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या. कलेचा ध्यास काय असतो हे शिकायला मिळालं. त्याचबरोबर याच पत्रात त्यांनी आपल्याला असं कळवलंय की आमच्या संग्रहातून या अंतर्गत ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांची प्रसारित झालेली मुलाखतही त्यांना खूपच आवडली. ते असं म्हणतात की ज्येष्ठ नागरिकांसाठीचा अमृत कलश हा कार्यक्रम सुद्धा त्यांना फार आवडतो. अॅडव्होकेट सुनील लाड यांची मुलाखत प्रसारित झाली होती. ती अत्यंत सुंदर होती आणि सकारात्मक ऊर्जा देणारी होती. या प्रसारणाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपल्यालाही या छानशा अभिप्रायाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. श्रोतेहो, या पुढचं पत्र आहे कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमासाठी आलेलं. या कार्यक्रमात चार्टर्ड अकाउंटंट किणीकर मॅडम यांची मुलाखत फारच आवडल्याचं आपल्याला हे कळवलंय. शिवानी कांबळे, शीला, स्वप्नील कोंडीराम परीट, दीपाली, अमोल, एकनाथ डी कांबळे, मुक्काम पोस्ट मौजे सांगाव, तालुका कागलच्या श्रोत्यांनी. इन्कम टॅक्सकडून येणारी नोटीस बाबत सर्वसामान्यांच्या मनात नेहमीच भीती असते. या मुलाखतीतून अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या. या प्रसारणाबद्दल मनपूर्वक धन्यवाद असं त्यांनी कळवलंय. आपल्यालाही या पत्राबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
4: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक आहे 14447.
5: अगं पोरी, शिक्षण, जमीन दिसायला नंबर एक आहे. नको काय म्हणतेस
6: तात्या, त्याचं दात लई बाद आहेत.
5: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्टात.
6: मग चालते की
7: माधव मिशन देवल क्लब तळमजला.
8: त्यांच्या मागणी प्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
9: कणीस आणि हत्ती?
10: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक आहे 14447.
2: स्नेहांकित हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. या पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय मालती दातार यांनी बेळगावहून. त्या असं म्हणतात की 5 तारखेला प्रसारित झालेला वनिता मंडळ हा कार्यक्रम फारच आवडला. या कार्यक्रमामध्ये विविध रोपं, झाडं आणि त्यांचे औषधी गुणधर्म याविषयी प्रसारित झालेली मुलाखत फारच ज्ञानवर्धक अशी होती. या कार्यक्रमातून

मिळालेली माहिती रोजच्या आयुष्यामध्ये उपयोगी अशी होती, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. श्रोतेहो, यापुढचं पत्र आपल्याला पाठवलेलं आहे स्नेहजिवाळा रेडिओ श्रोता संघानं भक्ती प्रसाद शोभा संजय डी गवळी गणेशनगर बांबवडे यांनी पाठवलेलं. स्वरा अहिल्या कीर्ती आदिराज सीमा उमा उत्तम पाटील वारणा कापशीहून हे पत्र पाठवलेलं आहे. त्यांनी असं म्हटलंय की शनिवारी प्रसारित झालेला कार्यक्रम आम्हाला फारच आवडला. रात्री 9:30 वाजता प्रसारित झालेल्या या कार्यक्रमामध्ये अनेक कवींच्या जीवनकार्याचा आढावा घेण्यात आला, त्याबद्दल आकाशवाणीला मनपूर्वक धन्यवाद. असेच मार्गदर्शनपर कार्यक्रम राबवले जावेत. आम्ही नेहमीच श्रोत्यांच्या ज्ञानवर्धनाचे आणि मनोरंजनाचे कार्यक्रम प्रसारित करण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला या अभिनंदनाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तर श्रोतेहो, आजच्या स्नेहांकित या कार्यक्रमामध्ये आता आपला निरोप घेतोय. आमच्यापर्यंत पोहोचलेल्या सर्वच अभिप्रायांना आणि पत्रांना पोहोच देण्याचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत असतो. तर या आजच्या स्नेहांकितमध्ये लोक या विनंतीसह आपला निरोप. नमस्कार.

श्रोते हो, सुधीर फडके यांच्या आवाजामध्ये ना घ देशपांडे यांची रचना आपण ऐकलीत. संगीतकार होते राम फाटक. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर.

श्रोते हो, आज माझे जीवन गाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत भिवाजी काटकर यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग। तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम माझे जीवन गाणे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।

शेतकरी बंधू भगिनींनो, आपले पशुधन आपले जीवन, म्हणूनच पावसाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी याविषयी डॉक्टर अक्षता रेणुशे यांची मुलाखत जरूर ऐका बुधवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमात. FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरती आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.

0: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण। एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर या आमच्या ऍपवर सकाळचे ठीक 10:30 वाजलेत। कार्यक्रम प्रसारित करत आहोत माझे जीवन गाणे।
2: श्रोते हो, माझे जीवन गाणे या कार्यक्रमात आपलं स्वागत। आज आपण ऐकणार आहोत भिवाजी काटकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा।
3: नमस्कार सर, तुमचं कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत।
4: नमस्कार।
3: गेल्या भागात तुम्ही सांगितलं की शिक्षण कुठं कशा पद्धतीनं तुमचं झालं, त्यानंतर टेलरिंगचा कोर्स करून तो व्यवसाय सुरू केला, मग शिक्षक म्हणून एखाद दोन ठिकाणी नोकरी केली, पण हे सगळं करता करता दरम्यानच तुमचा विवाह झाला। तर आपण भौतिकदृष्ट्या किंवा एक नोकरी वगैरे सगळं लागून स्थिर स्थावर होण्याच्या आधीच हा तुमच्या आयुष्यातला विवाहाचा योग जो आला तो कसा काय, त्याबद्दल काय सांगाल?
4: हो, 10वी झालो आणि माझं लग्न झालं।
3: खरं तर लग्न कमी वयातच कसं काय किंवा काय पद्धतच होती त्यावेळेला, काय झालं?
4: नाही, ते काय झाला किस्सा, खरं तर आता मुलं माझं लग्न कधी करणार म्हणून किंवा आता तुम्ही बघताय याच्यासाठी भांडतात, पण त्यावेळेला मी लग्न माझं करायचं नाही म्हणून मी रुसून गेलो होतो इचलकरंजीला 10 दिवस।
3: बर।
4: तिथं शंकर मोटेंच्याकडे जाऊन राहिलो आमचे गावाले ते, आणि तिथं जाऊन मी प्रकाश टेलर म्हणून होते त्यांच्या दुकानातून कपडे शिवत होतो आणि उदरनिर्वाह 10 दिवस केला। आणि मग चंद्रकांत निकाडे माझे मित्र, आता ते आज त्यांना मी गुरुच्या ठिकाणी मानतो, खूप चांगला माणूस, त्यांनी मला बघितल्यानंतर त्यांनी मला धरलं आणि

0: सायकलवरून डबल त्यांनी मला गावी नेलं आणि घरी पोच केलं. आणि मग त्यावेळेला कसं एकत्र कुटुंब पद्धती म्हणतो ना, त्यावेळेला आमची आजी आजोबा आई वडील हे सगळे एकत्र होतो आम्ही, आणि इकडे आई पण गावातलीच आमची. आमच्या आजीचं आणि मामांचं खूप असं वर्चस्व होतं गावामध्ये. खूप जवळजवळ 25 वर्ष सरपंच होते आमचे थोरले मामा. आणि मग त्यांनी मला असं कॉन्फरन्स घेतल्यासारखं असं मला एकत्र मध्ये घेतलं
1: आणि समजावलं,
0: इकडे आमची इकडची आईकडची फॅमिली आणि इकडे वडिलांकडची फॅमिली आणि मी मध्ये होतो. आणि मग त्यांनी सांगितलं, माझी मिसेस म्हणजे आत्यांची मुलगी आमच्या, मग त्यांचे मिस्टर वारल्यानंतर ह्या मुलीच्या लग्नाचा प्रश्न होता. आणि मग त्यांच्या वडिलांनी आमच्या वडिलांच्याकडे इच्छा व्यक्त केली होती की माझ्या मुलीला तू करून न्यायला पाहिजे. आणि मग त्यासाठी त्यांचा अट्टहास होता. पण मी म्हणतो तो शाळा शिकलेली नाहीये, मी अजून मिळवत नाहीये, आणि मग मी लगेच लग्न कसं करू, मग मी काय अजून 2 वर्ष लग्न करणार नाही असा विषय होता. पण त्याने त्यावेळा बऱ्यापैकी जबरदस्ती मना का, पण त्याने ते लग्न
1: समजावलं आणि केलं. मग हे आजपर्यंतच तुमचं वैवाहिक जीवन, तुमची मुलं असतील आणि तुम्हाला तुमच्या पत्नीची लाभलेली साथ असेल किंवा त्यांच्याविषयी एकूण, त्याबद्दल काय सांगाल?
0: खूप चांगल्या पद्धतीची साथ तिनं मला दिलेली आहे, आजही ती देते आहे. खर तर 2 मुलं मला, दोन्ही मुलं अगदी गुणी आहेत, सुसंस्कारित आहेतच आहेत, कारण आई आजोबांचं वडील संस्कार त्याच्यावर झालेले आहेत. आणि ती सहकार्य करत असताना, सहकार्य म्हणजे अर्धांगिनी म्हणजे, तिचे माझ्यावरती एवढे उपकार आहेत, कारण मी जे आज सरळ मार्गात आहे ते तिच्यामुळेच आहे म्हटलं तरी चुकीचं होणार नाही, अशा पद्धतीने मला साथ दिलेली आहे.
1: मला असं म्हणायचंय की त्यावेळेला तुमच्या मामांनी केलेली योग्य निवड आता तुम्हाला पटत असणार.
0: आजी मामांनी योग्य निवड केली, आई वडिलांनी पण योग्य निवड केली याची खात्री ताबडतोबच आली.
1: बरोबर. एकूण तुमचा नोकरीतला कालावधी किती वर्षांचा झाला?
0: साधारणपणे 30 वर्षाचा झाला.
1: हा 30 वर्षांचा शिक्षकी पेशाचा तुमचा अनुभव, त्याबद्दल एकूण थोडक्यात जर सांगायचं झालं तर काय सांगाल? कसे अनुभव आले, विद्यार्थी कसे भेटले, तुमचा हा अनुभव कसा वाढत गेला, किंवा तुम्हाला कसे आणखी काही प्रसंग, काही आठवणी?
0: खरं तर ग्रामीण भागामध्ये मी जन्मलो आणि नोकरी पण माझी पहिली ग्रामीण भागा म्हणजे पडवळवाडी म्हणजे अगदी छोटंसं गाव आहे, करवीर तालुक्यातलं शेवटचं टोक आणि पन्हाळा तालुक्याची सुरुवात तिथं होते. ज्या वेळेला शाळेत मी गेलो त्या ठिकाणी लोहार सर म्हणून माझे मुख्याध्यापक होते, म्हणजे एकटेच होते, द्विशिक्षकी शाळा. आणि मग मी तिथं सहकार्य आला म्हटल्यानंतर त्यांना पण आनंद झाला. आणि मग मी गेल्यानंतर थोडस हे राजकीय वारं माझ्या अंगात होत. आणि मग तिथं गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की अशी अशी मुलं आहेत आणि ह्या मुलांना आपण शिकवतो, आणि 4 वर्ग घेऊन मी च्या जवळजवळ 6 महिने झालो बसतोय आणि असा असा त्रास होतोय. आणि त्यानंतर मग माझ्याकडे वर्ग दिले त्यांनी. आणि मग त्यांनी कामाला माझी सुरुवात झाल्यानंतर त्यांनी बघितलं आणि ते मुलांच्या मध्ये वावरताना ज्या मुलांच्या काय गरजा असतात मी अगदी जवळून बघितलेलं होतं आणि त्या त्यांचा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून अगदी त्यांना जवळ घेणं, मायेनं कुरवाळणं, अगदी प्रसंगी त्यांचं नाक सुद्धा साफ केलेलं आहे मी, या पद्धतीनं करत असताना तेही खुश झाले. आणि मग शाळेतलं काम जसजसं व्हायला लागलं तसतसं पालकांच्या मधून समाधान व्यक्त व्हायला लागलं. आणि पालकांच्या मधून ज्या वेळा समाधान व्यक्त झालं त्यावेळा आम्हाला परत काम करण्यासाठी जास्त प्रोत्साहन मिळायला लागलं, हुरूप यायला लागली. त्या पडवळवाडीचे माजी सरपंच बबन पडवळ म्हणून आहेत, त्यांनी तर एका म्हणजे खरं तर मी थोडेसे कामचुकार सुरुवातीला होतो मी स्पष्टपणे मान्य शिवनच्या समोरही मी मान्य केलेलं होतं, पण ज्या वेळेला ते बबन पडवळ म्हणून ग्रामपंचायत समोर 15 ऑगस्टचा कार्यक्रम होता आणि त्यावेळेला ते म्हटले की काटकर सर आहेत म्हणून आमची शाळा आहे, नाहीतर आज शाळा जाग्यावर राहिली नसती असं म्हटल्यानंतर त्यावेळेला मात्र माझे
1: जबाबदारीची
0: जाणीव झाली. आणि माझे सहकारी होते हैबती पाटील म्हणून, अक्षरशः त्यांना मिठी मारून वर्गात आल्यानंतर मी रडलो होतो की आपण एवढ्या चुका करत असताना सुद्धा गावाल्यांचा आपल्यावर एवढा विश्वास आहे.
1: आणि तो विश्वास सार्थ करून दाखवण्यासाठी
0: दुप्पट वेगानं म्हणजे आम्ही 9:45 शाळेत असायचं आणि रात्री तर शेजारी सुद्धा आजही गाववाले सांगतील की रात्री आम्ही दिवे लागल्याशिवाय कधीही शाळेतून गेलो नाही अशा पद्धती. पडवळवाडी सारख्या गावामध्ये आम्ही व्याख्यानमाला सुद्धा आयोजित केली.
1: अरे वा, किती छान. म्हणजे वेगवेगळ्या उपक्रमातून समाज घडवणं, कारण शाळा चालू करणं किंवा शाळेत शिक्षक म्हणून काम करणं हे वरवर पाहता सामान्य लोकांना खूप सोपं साधं किंवा एक शिक्षक आहेत काम करतायत असं वाटेल, पण त्या ग्रामीण भागातल्या शाळेतल्या त्या मुलांना शिकवणं म्हणजे समाज घडवण्याचंच खरं तर काम आहे.

0: हो हो हो
1: आहे आणि
0: अगदी
1: ते
0: बरोबर.
1: त्या पद्धतीनं तुमच्याकडनं घडून आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही.
0: सांस्कृतिक याच्यामध्ये पण खूप चांगल्या पद्धतीचं काम करावं असं वाटत होतं. आणि एक आम्ही कार्यक्रम घेतलेला होता सांस्कृतिक, कारण मुलांचं समूह नृत्य होतं आणि ते माझं तालुक्यामध्ये पहिल्या क्रमांकाला आलं आणि जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांकाला आलं. त्यावेळेला डेप्युटी शिव गुरुसाहेब म्हणून होते, त्यांनी माझ्या शाळेला अशी अचानक भेट दिलेली होती. आणि मग शाळेचं वातावरण आमचं असं अगदी खिळमिळत, मुलांना साहेब आलेत अधिकारी आलेत याची कधीही आम्ही जाणीव करू दिली नाही. त्यामुळे मुलंही अशी दिलखुलासपणे अशी जसं आपण गप्पा मारतो अशा पद्धतीचे गप्पा अधिकाऱ्यांबरोबर सुद्धा ते मारत होते. आणि ते डान्स प्रात्यक्षिक त्यांनी मला विचारलं तुमचीच शाळा का, तर म्हटलं होय, तर मला ते आता बघायचं आहे गाणं तुम्ही म्हणून दाखवाल का, ठीक आहे म्हटलं. आणि मग ते नृत्य करून दाखवलं होतं तिथं त्या शाळेच्या ग्राउंडवरती सुद्धा त्यांनी मला पुन्हा एकदा तो डान्स करायला लावला, म्हणजे दुसऱ्या वेळी. ते आमच्या कामाचं फलित आहे असं आम्हाला वाटतं, आमची ती पोचपावती आहे.
1: नक्कीच नक्कीच बरोबर.
0: आजही पडवळवाडीचा एकही विद्यार्थी, कोणीही विद्यार्थी भेटले की तो अगदी रस्त्यावर जरी असलो तरी तो पायाला स्पर्श करतो, हा खूप मोठा अभिमान आहे शिक्षक झाल्याचा. आणि मी चांगलं काम केलं याची ती पोचपावती आहे. आता बरेच किस्से आहेत, पण एक विशाल पडवळ नावाचा एक विद्यार्थी होता, चौथी पासून तो पाचवीला नुसतंच केरल्यामध्ये गेलेला होता. आणि मी शाळेमध्ये बोलक्या भिंती म्हणून पूर्ण शाळेला बोर्ड करत होतो. आणि ते करत असताना रात्री आम्ही अगदी 8:30 पर्यंत शेवटचा बोर्ड आम्ही केला आणि तो बाहेरचा व्हरांड्यातला. आणि आम्ही गेलो आणि तो विशाल पडवळ नुसताच चौथी पास होऊन गेलेला होता आणि त्यानं सकाळी त्याच्यावरती आपलं नाव लिहिलं तारेनं त्या बोर्डवरती. तर सकाळी मी ज्या वेळा शाळेत आलो 9:30 वाजले होते, बघितलं तर त्यानं नाव लिहिलेलं होतं. म्हणजे खरं तर एवढा राग आला होता, मग मुलांना सांगितलंच त्याला घेऊन या म्हणून. आणि ती मुलं घेऊन आलीत आणि त्या रागाच्या भरात मी खरं तर त्याला 2 लागावले आहे. पण त्यानंतर तो बोलला मला विद्यार्थी की म्हणला सर अशी चूक मी पुन्हा करणार नाही. आणि त्यावेळेला मला वाटलं की हे इंजिनियर होणार, कारण त्या केलेल्या बोर्डवरती त्यानं आपलं नाव कोरलं. म्हटलं खरंच हा इंजिनियर नाही, आज खरोखर तो सिव्हिल इंजिनियर आहे. म्हणजे मुलं ओळखता येतात काही शिक्षकांना हे त्यावेळी मला ओळखलेलं, खूप मोठं समाधान लाभलं. तो इंजिनियर झाल्यावर त्याला बोलूनही मी दाखवलं, म्हटलं तू लहानपणी अशी चूक केली होती आणि त्यावेळी मी म्हटलं होतं की हा इंजिनियर होतोय की काय आणि तू झालाच, म्हटलं मला खूप बरं वाटलं. असे अनेक किस्से आहेत. विठ्ठल पडवळ नावाचा एक विद्यार्थी होता, झेल्या म्हणतो तो आम्ही त्याला. झेल्याची गोष्ट तुम्हाला माहिती असेल. शाळेमध्ये 2-3 दिवस आला नाही म्हणून मी त्याच्या आईकडे घरी गेलो. तर त्याची आई अशी मोलमजुरी करणारी शेतावरती काम करणारी बिचारी, ती म्हणली मास्तर तू रोज शाळेला जातो नाही कसं म्हणताय तुम्ही, तर म्हटलं हो 3 दिवस झालं तू शाळेला आलेला नाही. मग एवढ्यात काय केलं, मी मुलांना घेऊन गेलो होतो त्यांच्या घरी जाताना, त्यांनी ते बोलवून आणलं त्याला, तर तो दप्तर घेऊन गेला होता. आणि ओढ्यामध्ये दिवसभर बसायचं, काय आंबे चिंचा आवळे हे असं सगळं खायचं आणि बरोबर शाळा सुटली की तो घरी जातो. आणि मग त्याच्या आईकडे त्याला मिळाल्या बरोबर त्यांनी असा अशी ओली फोक काढली आणि त्या फोकीनं त्याला चोपायला लागलं. त्यावेळा ते मूल अक्षरशः माझ्या पायामध्ये येऊन पायाला मिट्टी मारली माझ्या. आणि मग मी त्यांच्या आईनं सांगितलं थांबा म्हणून तुम्ही मारायचं नाही आता. म्हटलं काय जनावर आहे काय, त्या म्हणले अहो हे 3 दिवस झालं रोज शाळेला जातो म्हणून येतोय आणि म्हणली शाळा चुकून तिकडे बसतोय आणि तुम्ही उडकायला आलाय म्हणून बरं नाही, तर मला कळालंच नसतं. आणि त्यावेळात मी त्यांना घालवलं आणि वर्गामध्ये घेतलं. रडायचा थांबत नव्हता कारण मारलेलं होतं खूप त्याच्या आईनं. आणि मग त्याला मी टेबलवर बसवला, रडायचा काय थांबत नव्हता. शेवटी डबा काढला, डबा त्याला दिला, त्यानं थोडा खाल्ला आणि मग डबा खाल्ल्यानंतर त्यानं आपल्या खिशातल्या चिंचा काढल्या आणि टेबलवर ठेवल्या आणि त्यावेळी मला झेल्या आठवला. हा एक किस्सा. आणि मग त्याला तिथून पुढे असं प्रेमळपणानं हे करत मग तो शाळेमध्ये टिकला.
1: अरे वा.
0: चिखली हायस्कूलला ज्यावेळा मी होतो त्यावेळा चिखली हायस्कूलचे 2 विद्यार्थी माझे शिक्षक आहेत, आज माझ्या बरोबर काम करत होते, सोना चव्हाण आणि श्रीकांत वरुटे. आणि ते योगायोगानं माझ्या केंद्रामध्ये आलेले होते.
1: बर.
0: त्यामुळं तेही आज गुरु पौर्णिमेला तर येऊन पाय धरतातच, पण ज्या ज्या वेळेला भेटेल त्या त्या वेळा ते नमस्कार करतात आणि सांगतात सर तुमच्यामुळे.
1: अरे वा.
0: म्हणलं माझ्यामुळे नाही, तुझ्या कष्टामुळे तू इथपर्यंत आलाय.
1: पण आपण जे काही प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना घडवलं, त्यांना शिक्षण दिलं, त्यांच्यासाठी कष्ट घेतले म्हणूया, त्याचंच हे फळ की आज विद्यार्थी इतक्या छान पद्धतीनं त्यांच्या आयुष्यात उभे आहेत, स्वतःचं काम करतायत, नाव कमवतायत आणि पर्यायानं तुमचं नाव मोठं करतायत असं म्हणायला हरकत नाही.
0: खरं तर नाही, कष्ट म्हणता येणार नाही, कारण मी जी सगळी सर्व्हिस केली ती अशी अगदी अशी हसत खेळत अशा पद्धतीनं केली. या मुलांच्या बरोबर मूल झालं की आपण केलेल्या कामाला मला कष्ट कधी

0: वाटलं नाहीत किंवा त्रास कधीही वाटला नाहीत. मी तुम्हाला सांगितलं पडवळीच्या शाळेमध्ये आम्ही 8:30-8:30 पर्यंत होतो. पोर्ल्याच्या शाळेमध्ये पण अगदी 7-7:30 लाईट लागल्यानंतर तिथले पालक म्हणायचे सर जावा की आता. अशा पद्धतीने ठाणेकर सर जे माझे मित्र त्यांनी मला ह्या विशेष म्हणजे तुम्हाला जे जमलं नाही खेळामध्ये ते मुलांच्या मध्ये करा म्हटल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी ते करायला सुरुवात केलं. बरेच विद्यार्थी भेटतात आज, पालकही काही येऊन भेटतात की सर तुमच्यामुळे हे शक्य झालं, नसतं तर आम्हाला हे शक्य झालं नसतं असे म्हणा. त्यावेळा खूप मोठं समाधान वाटतं की मी काहीतरी करू शकलो.
1: बरोबर, अगदी बरोबर.
0: माझा एक विद्यार्थी ऋषिकेश आपण काय विचारा, तोही 2-3 दिवस शाळेला नव्हता, पावसाळ्याचे दिवसच होते, तर थोडीशी परिस्थिती हलाकीची होती त्यांची. ज्यावेळा घरी गेलो तर झोपडीवाजा घर होतं आणि त्या शेतातल्या घरामध्ये त्या मुलाला झोपलेलं होतं, एकटाच होता. वडील थोडेसे व्यसनी होते आणि आई मोलमजुरी करून आजी पण मोलमजुरी करून असं जगत होते ते. आणि अक्षरशः तो असं एक पोतं हतरलेलं होतं गोंपाट आणि त्याच्यावरती झोपलेला होता. खाली जमीन ओली होती. तर एवढा ताप होता त्याला, त्याला सरळ असं बोलता येत नव्हतं. मग मी आपलं उचललं, गाडीवर घेतलं आणि डॉक्टरांच्याकडे आलो आणि त्याही वेळ मला ते नांदरेकर डॉक्टर भेटले. त्यांना म्हटलं असं असं झालं आणि ताप आहे याला, तर असं बघा. त्यांनी बघितलं, म्हणले सर याला ताप नाही, याला निमोनिया झालेला आहे ऑलरेडी, म्हणजे याला पटकन दवाखान्यात नेणं गरजेचं आहे. तुम्ही असं करा, सीपीआरला जावा म्हटले, चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट देत आहे, मी फार जास्त चिठ्ठी देतो म्हटले. हे म्हटले तुम्ही एक काम करा, उद्या सकाळी जावा. म्हणून मी दुसऱ्या दिवशी सकाळी 9 गेलो होतो. मग माझ्या अंगावरती स्टारचा शर्ट वगैरे होतं, पॅन्ट वगैरे असे. माझी चूक काय झाली, त्या मुलाला मी अंतरुणातून उचललं आणि तसाच घेऊन गेलो, कारण त्याच्या घरी कोणच नव्हतं. आम्ही हे सकाळी 8:30-9 गोष्ट, कारण मी 9 बरोबर शिपयार्डला होतो, तरीही माझ्या पुढे लाईन लागलेली होती. आणि मग मी लाईनला उभा होतो तेवढ्यात समोर एक पोलीस आले. त्याला नाही का कोण असतो, त्यांना काय वाटलं, त्यांनी माझ्याकडे बघितलं, त्या मुलाकडे बघितलं, 2 बघितलं आणि माझ्याजवळ आलेच ते. जरा काय वाटत नाही जीवाला असं डायरेक्ट मला म्हटले. मी म्हटलं सॉरी सर, काय झालं, मी काय बोललोय काय. म्हणले चांगला स्टारचा शर्ट वगैरे घालून आलायस असंच एकेरीवरच आणि त्याच्या अंगात साधा धुतलेला कपडा घालता येत नाही. म्हणलं अरे बापरे, म्हणजे खडकण डोळे उघडले आणि मग मी त्याच्याकडे बघितले. तोपर्यंत मी त्याचे कपडे बघितलेच नव्हते, म्हणजे माझ्या लक्षातच नव्हतं, त्याला फक्त दवाखान्यात घेऊन जायचं एवढाच माझ्या डोक्यात होतं. त्यांना मी म्हटलं सॉरी मुलगा माझा नाही आहे, माझा विद्यार्थी आहे. आणि म्हटलं त्याच्या घरी कोण नव्हतं, त्यामुळे मी ताप जास्त आहे म्हणून त्याला उचललं आणि मी घेऊन आलोय. म्हटलं सॉरी, म्हटलं मी जाताना याला ड्रेस घेऊन जातो. ते म्हटले विद्यार्थी आहे? म्हटलं होय. त्यांनी माझ्या मनगटाला धरलं, मी त्या मुलाला धरले आणि असं ते डायरेक्ट आत डॉक्टरपर्यंत गेले. म्हटले डॉक्टर साहेब ते सगळे ठेवा म्हटले बाजूला, हे कोण आहे बघितलं. त्यांना काय कळलं नव्हतं काय आहे. तर म्हणले हा मुलगा यांचा विद्यार्थी आणि हे शिक्षक आहे. म्हणजे पहिलं याचं ट्रेन. त्यावेळा मला त्यांच्यामधला माणूस दिसला आणि मग त्या डॉक्टरने एवढ्या चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट केली. घरी आलो आणि आजी भेटली, ती आजी पण मला अगदी असे हात जोडायला लागली. म्हटलं नाही मी माझं काम केलंय, मी असं वेगळं काय केलेलं नाही, माझा मुलगा असता तर मी हेच केलं असतं. म्हटलं ठीक आहे. म्हटलं तो मुलगा आज तो स्वतःच्या पायावरती उभा आहे. ते एक असं समाजामधून मिळालेले हे एक पारितोषिकच आहेत. राष्ट्रपती पारितोषिकापेक्षा
1: आपण समाजासाठी जे करतो किंवा काय म्हणूया आपण की आपल्याकडून हे कार्य केलं जातं.
0: हो बरोबर,
1: आपण एक निमित्त असतो,
0: निमित्त मात्र
1: करण्यासाठी परमेश्वरानं आपल्याला माध्यम म्हणून निवडले.
0: वेगळी रचना केलेली आहे त्यांनी
1: आणि हे आपली निवड केली, आपल्याकडून हे करवून घेतलं जात आहे अशा पद्धतीचं कार्य खरंच सुदैवी म्हणायला हवं.
0: आणि मोठं समाधान आहे मला,
1: खरंच पोहोच पावतीये ही. आयुष्याचा आता टप्पा सेवानिवृत्त होऊन 2 झालेत असं म्हणलात तुम्ही. इतक्या वर्षांच्या कालावधीत एखादा खूप गंभीर प्रसंग काही आयुष्यात आलेला काही सांगू शकाल का, ज्यावर तुम्ही कशी मात केली आणि त्यातून कसं बाहेर पडलात? कठीण काळ असेल प्रसंग.
0: शाळेतला प्रसंग आहे. आमची शाळा अशी खडीवरती बांधलेली होती, ती शाळेत ती इमारत मी असतानाच तिथं बांधायला सुरुवात केली आणि पूर्ण करून आम्ही त्या वर्गामध्ये बसत होतो. तर ती शाळा अगदी मोठ्या उंच खडीवरती अशी आहे, तिथं लोकवस्ती वगैरे नाही आहे. आणि तिथं मी शाळेत जायच्या अगोदर मुलं येत होते आणि ती खेळताना दोघांची टक्कर लागली आणि त्या मुलीची अशी भुवई तुटली. मी बघितलं प्रसंग, ते लगेच गाडीवर घातले आणि केरल्यामध्ये दवाखान्यात आलो. नांद्रेकर डॉक्टर म्हणून होते, त्यांच्याकडे मी गेलो, त्यांनी बघितलं आणि त्याचे टाके घातले ती आणि उपचार वगैरे केले. इतक्यात गावातून काही व्यक्तींचा ऑफिसला फोन गेला की सर शाळेत नाही आहे आणि नुसतेच बाहेर फिरतायत. काही लोकांच्या अशा तक्रारी असतातच की ती समाधानानं काम केलं
1: आहे तिथं वाईट आहेच, त्यामुळे असे अनुभव यायचे.
0: मग त्यावेळेला काय झालं, मी मुलीला आणली घरात सोडली आणि त्यांना सांगितलं

0: म्हटलं असं असं खेळताना झालेलं आहे, मी दवाखान्यातनं आणलेली आहे, आता ही घरी राहू दे आजचे दिवस म्हटलं. मग त्यांनी बघितलं, पालकांनी काही तक्रार केली नाही किंवा काही नाही, त्यांना माहिती होतं आम्ही काय पद्धतीनं काळजी घेतोय ते, त्यामुळे त्यांची काही तक्रार नव्हती. पण ही शेजाऱ्यांची तक्रार गेल्यामुळं मला ऑफिसवरून फोन आला की तुम्ही शाळेत नाही आहे. मी शाळेत नाही आहे असं वाटतं तुम्हाला, म्हटलं मी आत्ता शाळेत आहे. तर म्हटले नाही, म्हटले फोन चालू राहू दे. मुलांना म्हटले एक राईम्स म्हणा, इंग्लिश राईम्स एक म्हणायला लावली. मग त्याने ऐकलं, ते म्हटले तुमच्याबद्दल गाववाले तक्रार घेऊन आले, तिथं आहेत का म्हटलं ऑफिसमध्ये, तर आहेत. थांबा म्हटलं, मला इथून तिथं यायला वेळ लागेल तेवढाच मी तिथं येतो. आणि तिथं गेलो आणि अधिकाऱ्यांना मी सांगितलं हा घडलेला प्रसंग असं असं झालं होतं आणि मी गेलो होतो, मी काय करायला पाहिजे ते तुम्हीच सांगा. तर त्यावेळा गाववाल्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये तक्रार होती की तिथलं ते त्यांचं राजकारण असेल गाववाल्यांचं, म्हणजे मी कुणाला जवळ धरतोय कुणाला लांब धरतोय असं त्यांना वाटत होतं. पण माझ्या हातनं तसं कधी झालेलं नव्हतं. पण त्या अधिकाऱ्यांचा रोष म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला ओढवावा लागला असता. पण मी प्रसंग असा आणि मी ताबडतोब तिथं गेलो आणि तो प्रसंग सांगितल्यामुळं त्यांचा विश्वास बसला आणि अधिकाऱ्यांचा उलट माझ्यावरती विश्वास दृढ झाला.
1: अरे वा, छान छान. यामुळेच म्हणजे म्हणायचं काय की तुम्ही वागण्याची पद्धत प्रामाणिक होती, काम करण्याची पद्धत प्रामाणिक होती, हेतू स्वच्छ होता, त्यामुळे त्या प्रसंगातून तरुण गेला असं
0: म्हणायला.
1: जसे कठीण प्रसंग आयुष्यात अनेक येतात तसेच आनंदाचे प्रसंग सुद्धा येतात जे की कायमस्वरूपी आपल्या लक्षातही राहतात, तसा खूप आनंदाचा प्रसंग कायम लक्षात राहणारा असा एखादा आजवरचा काय सांगाल?
0: मी सांस्कृतिक आणि खेळामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणावरती मुलांच्या मध्ये रमून असा खेळ घेत होतो पोरांचा. आणि मग एकदा स्पर्धा बघायला आमच्या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या स्पर्धा असायच्या शाळांच्या मुलांच्या, त्या स्पर्धेला गेल्यानंतर तिथं जो चौथीचा संघ होता आणि म्हटलं खूप छान मुलं खेळतायत असं म्हटल्यानंतर शेजारचे जे शिक्षक होते ते मला म्हणले त्यासाठी शाळेत काम करावं लागेल. हे बोल त्यांचे माझ्या अगदी जिवारी लागले. आणि मग तिथून परत आलो, मी पडवळवाडी शाळेतच होतो त्याला, आणि तिथं माझ्या शाळेला खरं तर ग्राउंड नव्हतं, अगदी छोटस ग्राउंड आहे पुढे, म्हणजे उभाराने इतपतच जागा आहे. मग मी एका शेतकऱ्याला विनंती करून त्याचं शेत घेतलं शाळेच्या शेजारी. त्या शेतामध्ये मी मुलांची प्रॅक्टिस घेतली आणि त्यावेळी मी तो संघ माझा जिल्ह्यापर्यंत नेला, जिल्ह्याला 2 नंबर आलेला होता.
1: अरे वा, किती छान. म्हणजे प्रामाणिकपणे कष्ट केल्याची ही आणखी एक पोच पावती.
0: तसंच केरल्यातला प्रसंग, कुमार शाळेमध्ये मी काम करत होतो आणि असंच ते कबड्डीचं, तिथं ती मुलं चांगली होती, अगदी स्ट्रेंथ वगैरे मुलांची भरपूर होती. आणि मग त्यांचा व्यायाम घेऊन वगैरे, अगदी त्यांना उपवस्त्र माहिती नव्हती विद्यार्थ्यांना, पण त्यांना ती कशी घालायची कशी वापरायची हे शिकवून, कसा व्यायाम करायचा हे व्यायाम घेऊन मी शाळेमध्ये त्यांचं प्रॅक्टिस घेत होतो. आणि एक महिनाभर मी माझी त्यावेळा जीप होती, तर त्या गाडीमध्ये हे विद्यार्थी सगळे बसवायचे आणि जय किसान तरुण मंडळ वडिंग्याला आहे तिथं मुलांचं प्रॅक्टिस रात्री लाईट लावून असायचं. तर मी त्या मुलांना प्रॅक्टिससाठी तिथं वडिंग्यात आणलं त्या ग्राउंडवरती. आता हे म्हणायचं नाही खरं तर, मी माझी स्वतःची गाडी, त्या गाडीतनं मुलांना आणायचं, त्यांना तिथं खेळवायचं, प्रॅक्टिस करायची आणि पुन्हा घरी घालवायचं आणि मग मी घरी जात होतो. असं गेल्यानंतर तो जी टीम होती माझी कबड्डीची खूप चांगली तयार झाली आणि मग आम्ही अगदी जिल्ह्यापर्यंत गेलो. जिल्ह्याच्या 1 नंबरसाठी जी स्पर्धा लागली होती 3 वेळा टाय झाली. आणि मला वाटतं त्या संघाचे कांबळे सर म्हणून होते, कबड्डीत त्यांचा कुणी हात धरायचा नाही असं, आणि त्यांची ती टीम होती. त्या टीम बरोबर आमची फायनलला पडलेली होती. 3 वेळा टाय झाली. अगदी त्यावेळा सभापती, शिक्षण गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी सगळे त्या ग्राउंडवरती उपस्थित होते, कारण 1 नंबर निघणार होता त्यातून. 3 वेळा टाय झाल्यानंतर त्याने बाकी पाठीवर थाप टाकला. तो माझा खूप आनंदाचा क्षण होता की मी काहीतरी करू शकतो.
1: अरे वा, खरंच नक्कीच खूप महत्वाचं आणि आनंदाचीच गोष्ट आहे ही. इतकी मेहनत, इतकं जीव लावून काम तुम्ही विद्यार्थ्यांच्यावर केलं आणि ते विद्यार्थी आज इतक्या पद्धतीनं खेळून आपले प्रयत्न करतायत, योगदान देतायत, नक्कीच कौतुकास्पद आहे. आता हे विद्यार्थी घडवण्याचं काम, शिक्षण देण्याचं काम हे तुम्ही केलंच, म्हणजे त्यामध्ये खूप गोष्टी कराव्या लागतात. आत्ताचंच उदाहरण म्हणलं तर खेळासाठी, म्हणजे नुसतं शालेय वेळ तो तेवढा कालावधी सोडून आपला वेळ त्याला देणं करणं, विद्यार्थ्यांच्यावर मेहनत घेणं हे सगळं करावं लागतं. सांस्कृतिक विभाग असेल, त्याच्यातलं काही कार्य असेल, पण वैयक्तिक तुमची आवड छंद जोपासायला काही आणखी वेळ मिळाला का?
0: नाटक करायला आणि पाहायला पण आवडत होतं.
1: बर,
0: त्यावेळी अशी मंडळी भेटली, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की चंद्रकांत नेकाडे म्हणून शिक्षक मुख्याध्यापक रिटायर झाले ते आणि वडनग्याचे

0: पंडित बराले म्हणून, पंडित बराला नाटकाचं खूप वेळ, आणि मग त्याने आम्ही सौभाग्य दान म्हणून एक नाटक बसवलं, आणि ते केशवराव बसला ज्या स्पर्धा असतात नाट्य स्पर्धा, त्या स्पर्धेला आम्ही नाटक घेऊन गेलेलो होतो. म्हणजे तोही छंद आम्ही जोपासलेला आहे, त्याच्या तालमी घेणं वगैरे यासाठी वेळ तो कंटाळवाणा असा कधी वाटला नाही. कोणतीही गोष्ट असू दे,
1: आनंद
0: ते एक आनंद म्हणूनच आम्ही तो करत होतो आणि तो केला.
1: म्हणजे कुठलीही गोष्ट असू दे, शेती हा तुमचा कौटुंबिक व्यवसाय होता, त्यानंतर टेलरिंग म्हणा, त्यात सुद्धा झोकून देऊन त्यात काम केल्यानंतर शिक्षकी पेशा स्वीकारल्यावर त्यात मुलांना घडवण्याचं आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं शिकवण्याचं काम तुम्ही अगदी नेटानं केलं. आणि त्याचबरोबर हे खेळ म्हणजे कुस्ती असेल, कबड्डी असेल, किंवा आता हे नाटक म्हणलं, म्हणजे जे काही आपल्या समोर येईल ते प्रामाणिकपणे 100% देऊन करणं,
0: एवढंच माहिती होतं.
1: आणि ते तुम्ही नेटानं अगदी केलात.
0: कधी ते काम म्हणून असं करावं असं वाटलं नाही, कारण काम म्हणून कधी केलं नाही.
1: तो एक आपली वृत्ती, एक गुण आपला म्हणूया की समोर आलेल्याला 100%
0: योगदान द्यायचं,
1: आपल्याकडून आपण देणं हे महत्वाचं. खरंच तुमचा हा जीवन प्रवास खूप प्रेरणादायी आणि वेगवेगळ्या क्षेत्रातलं वेगवेगळ्या गोष्टीतलं तुमचं कार्य बघता प्रत्येकानंच काही ना काही घेण्यासारखं आहे असं मी म्हणेन. बरंच काही केलं पण एखादी गोष्ट करायला मिळाली नाही आजपर्यंत, राहून गेली अशी काही खंत आहे का तुमची?
0: मला कुस्तीचा जो छंद होता ना त्याच्यामध्ये मला प्रावीण्य म्हणजे महाराष्ट्र केसरीपर्यंत जायचं होतं, पण प्रॉपर चॅनलनं मला त्यावेळेला जाता आलं नाही, कारण घरची परिस्थिती अशी, शेतकरी कुटुंब,
1: बरोबर
0: फार खोराक देणे येतपत नव्हती. वडिलांच्याकडे मी ही इच्छा व्यक्त करूनही दाखवली होती की मला कोल्हापूरला तालमीमध्ये राहून कुस्ती करायची आहे, पण वडील म्हणले बाळ आपली परिस्थिती ती नाही आहे, त्यासाठी खूप पैसे लागतात आणि ते खोराक आम्ही तुला पुरवू शकत नाही. ज्या ज्या वेळेला मी कुस्तीला गेलो त्या त्या वेळेला प्रत्येक मैदानाला तीन चार कुस्त्या मारल्याशिवाय आम्ही कधी परत आलो नाही मी. आणि मग ते असं वाटत होतं त्यावेळेला की महाराष्ट्र केसरी मी मिळविनच, पण ती खंत माझी या आर्थिक परिस्थितीमुळे आणि प्रॉपर चॅनल मार्गदर्शन न मिळाल्यामुळं माझं ते झालं.
1: आता तुम्ही सेवानिवृत्त होऊन सुद्धा आता 2 वर्ष झालेली आहेत, आता सध्या तुमचा दिनक्रम कसा असतो, किंवा आता तुम्ही तुमचा जो काही फावला वेळ आहे म्हणूया, किंवा शिक्षण सोडून तुमची नोकरी सोडून आता तुम्हाला तुमच्यासाठी जगण्यासाठी वेळ मिळालाय असं म्हणायला हरकत नाही, तर त्यामध्ये तुम्ही स्वतःचा वेळ कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये व्यतीत करता, काय करता?
0: खूप वेळ मिळतो आता सध्याही, खर तर वाचनाची जी वेळ होत ते थोडे दिवसच राहिलं आणि तिथून पुढे या बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी करत गेलो मी, थोडं म्हटलं तुम्हाला या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आल्यानंतर थोडंही बँकेचं राजकारण वगैरे असं तिकडं थोडस मी वळलो होतो, मला त्यातनं बाजूला काढायला आमचे जगदाळे सर, प्रकाश ठाणेकर आणि विजय एकशिंगे यांनी मला बरोबर तिकडनं काढून ती ताकद माझी सगळी इकडे या शैक्षणिक मार्गाला लावली. आणि ही लावली असताना त्यात मध्येच आम्हाला सदानंद कदम नावाचे एक शिक्षक आम्हाला भेटले, इतिहास संशोधक आहेत ते, त्यांच्यामुळे मला परत वाचनाचं वेळ लागलं. आजही असं असतं की बऱ्यापैकी वेळ आम्ही या वाचनामध्ये घालवू शकतो, ते फक्त त्या कदम सरांच्यामुळे, कारण त्यांच्यामुळेच त्यांनी परत सांगितलं हे सगळं आहे ते आहे ठीक आहे मी तुम्ही करताय ते म्हणा, पण कमीत कमी रोज एक तरी पान वाचत जा. आणि त्यांनी ज्या वेळा वाचलेल्याचे जे अनुभव सांगितले त्यांच्याबरोबर ते आम्ही राजगडावरती गेलेलो होतो, त्यावेळा त्यांनी जे किस्से सांगितले म्हणजे त्यांना इतिहास असा सगळा मुखोद्गत आहे, तोंडपाठ आहे, तो प्रत्येक क्षण तारीख सणवार सगळं सांगत होते, आणि ते त्यांचं ज्या वेळा ऐकलं त्यावेळा वाटलं की आपण वाचायला पाहिजे, अजून आपण खूपच कमी आहे. आणि मग तिथून पुढे बऱ्यापैकी वाचायला वेळ काढायला लागलो, वाचायला लागलो, आजही त्यांच्यामुळेच वाचतोय. त्यांना ज्या ज्या वेळेला फोन होईल त्या त्या वेळेला वाचनावरती चर्चा आमची असते. आता तशी खूप कामं आहेत, म्हणजे वेळ मिळत नाही एवढी कामं आहेत. आमचा जवळजवळ 50-55 जनावरांचा गोठा आहे. सकाळी उठल्यानंतर माझं फारसं तिकडे योगदान नसतं, तिकडे आमचा मुलगा आणि जो भाऊ आमचा म्हटलं डॉक्टर ईश्वर तो तिकडे बघत असतो, तिकडे जाऊन चक्कर मारून येणं, शेतावरती जाणं किंवा शेतावरची अजून कामं आम्ही थोडीफार करतो. तिकडून आल्यानंतर मग थोडंफार वाचनामध्ये वेळ जातो, किंवा काही वेळेला थोडं सामाजिक असतं, त्या सामाजिक याच्यामध्ये इकडे तिकडे संस्थेमध्ये जाणं वगैरे असाही काही थोडा वेळ जात असतो. बांधकामाची एक आवड आहे, त्यामुळे काही मित्रांच्या बरोबर बांधकामामध्ये पण काही थोडा वेळ घालवतो.
1: अरे वा,
0: असं आहे.
1: नक्कीच नक्कीच छान. मला असं म्हणायचं की

0: एकतर तुमचं कुटुंब एकत्र,
1: हो
0: त्यानंतर शालेय जीवन गावाकडे झालं, त्यानंतर शहरी भागात झालं, त्यानंतर नोकरी तुम्ही शिक्षकी पेशा तीन ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी केला, तर तिथले तुम्हाला लाभलेले सहकार्य असतील, नंतर तुमच्या ह्या कार्याची व्याप्ती जशी वाढत गेली त्यामुळं अनेक भेटलेले वेगवेगळे लोक असतील,
1: हो
0: तर ह्या सगळ्या सहकार्यांबद्दल किंवा एक मैत्रीचं नातं तुमचं ह्या सगळ्यांशी जे झालं त्याबद्दल काय सांगाल?
1: खूप योगदान लावलं आम्हाला या सहकार्यांचं. मित्रमंडळी एवढी चांगली भेटली यांनी प्रत्येकानं आमच्या जीवनामध्ये काही ना काही बदल करण्याचा प्रयत्न केला आणि तो झालेला आहे. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की थोडंसं पाऊल वळलेलं माझ्या राजकारणाकडं, ते बदलण्याचं काम या जगदाळे सर असतील, एकशिंगे सर असतील, ठाणेकर सर असतील, बोडके सर म्हणून माझे एक सहकारी होते, ते खूप चांगल्या पद्धतीचे होते. त्याने माझ्यासाठी एवढं काम केलं की शाळेतलं काही काम असू दे ते बिचारे सगळं टाकायचे आणि माझं काम करण्यासाठी पळायचे. म्हणजे एवढे चांगले सहकारी लाभले. जसं आता पोरल्यामध्ये गेलो तिथेही मुख्याध्यापक म्हणून नायकवडी मॅडम मिळाल्या. एवढ्या विश्वासू आणि एवढ्या चांगल्या पद्धतीनं काम करून घ्यायच्या. त्याच दरम्यान मग जिल्हा परिषदेवरती शिक्षण कमिटीवरती निवड ही माझी केलेली होती. त्यावेळा महेश पाटलांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप चांगलं सहकार्य.
0: सगळ्या सहकार्यांचा मित्रमंडळींचा वाटा
1: आहे,
0: त्यांच्याबद्दलची कृतज्ञता ही या पद्धतीनं तुम्ही व्यक्त केलीत असं म्हणायला हरकत.
1: 100% 100%.
0: एकूणच आपला आता मागं वळून पाहता तुमचा आयुष्याचा हा प्रवास तुम्ही डोळ्यासमोर आणलात आज या निमित्तानं, त्याला सगळ्याला उजाळा मिळाला असं म्हणायला हरकत नाही.
1: हो अगदीच.
0: तर त्या सगळ्या प्रसंगावरून अनुभवावरून तुम्ही एक छान मित्रत्वाचा सल्ला म्हणूया काय द्याल?
1: मैत्री अशी करावी ज्याच्यामध्ये अंतर ठेवू नये. जीवापाड प्रेम जसं तुम्ही स्वतःला समजता तसं मित्राला समजलं तर कधीही समाजामध्ये क्लेश निर्माण होणार नाही.
0: अगदी खरंच खूप छान. आणि आत्ताच्या घडीला हा सल्ला खूप मोलाचा आहे असं म्हणायला हरकत नाही. तर सर, तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात, तुमची ही जीवन कहाणी सांगितलीत, त्याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुमचे आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: श्रोते हो, माझे जीवन गाणी या कार्यक्रमात आत्ताच आपण भिवाजी काटकर यांच्या अमृता खानोलकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकलात.
3: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे ठीक 11 वाजलेत. आता रामचरित मानस गान हा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. आज या कार्यक्रमाचा भाग 406 गायक आहेत कविता कृष्णमूर्ती, रचना संत तुलसीदास यांची, संगीत सतीश भाटिया यांचं.

रामचरित मानस गान हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आज या कार्यक्रमाचा भाग 406 आम्ही प्रसारित केला. गायक होत्या कविता कृष्णमूर्ती, रचना होती संत तुलसीदास यांची, संगीत होतं सतीश भाटिया यांचं. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर. सकाळचे 11:11 झाली आहेत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत गाता रहे मेरा दिल. कार्यक्रमात सुरुवातीला मैं चुप रहूंगी या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा आवाज.

गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 11:24 झाली आहेत. या कार्यक्रमात आता सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मन्नाडे यांचा आवाज, संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

पूर्वपर पश्चिम या चित्रपटासाठी महेंद्र कपूर, ब्रिजभूषण आणि श्यामचित्रा यांचा आवाज आपण ऐकलात. कल्याणजी आनंदजी यांची संगीत रचना होती. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 11:34 झाली आहेत. या कार्यक्रमात आता सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटासाठी पंडित नरेंद्र शर्मा यांची रचना, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत, आवाज लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, मंचली या चित्रपटासाठी हा आवाज होता किशोर कुमार यांचा. रचना होती आनंद बक्षी यांची, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. या कार्यक्रमात आता अमर प्रेम या चित्रपटासाठी पुन्हा एकदा आनंद बक्षी यांची रचना ऐकूया. आवाज आहे लता मंगेशकर यांचा, संगीत आर डी बर्मन यांचं.

माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.

श्रोते हो, लगान या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या आवाजात ही रचना होती जावेद अख्तर यांची, संगीत होतं ए आर रेहमान यांचं. या कार्यक्रमात आता शेवटी पुकार या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा आवाज, मजरूह सुलतानपुरी आणि जावेद अख्तर यांची रचना, ए आर रेहमान यांचं संगीत.

श्रोते हो, पुकार चित्रपटातल्या या गीताबरोबरच आजच्या गाता रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. 1 वाजल्यापासून विविध भारतीचं प्रसारण, 12 वाजता सख्यांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. दरम्यान आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या आजच्या प्रसारणासाठी इथंच थांबूया. नमस्कार.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत अत्तर क्षणांचा दरवळ. सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडीलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.

0: रसिको, संगीत, चित्रकला, विणकाम, बागकाम अशा कलेच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये ज्यांना रुची होती अशा अत्यंत कलासक्त गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींचा दरवळ आपण अनुभवतो आहोत. पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध निवेदिका मंगलाताई खाडीलकर. मंगलाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. आकाशवाणीवर येणं आणि श्रोत्यांशी संवाद साधणं हा तुमच्यासाठी सुद्धा अत्यंत आनंदाचा विषय,
1: कारण माझं बालपणच आकाशवाणीत गेलेलं आहे खरं सांगायचं. अगदी

0: बालपणापासून हे आकाशवाणीचं अंगण देवानं मला दिलंय ते आतापर्यंत, त्यामुळे हा आनंद वेगळाच असतो.
1: बरोबर. आणि आज इथे सुमन सुगंध आम्ही अनुभवणार आहोत. मागच्या भागातही तुम्ही आमच्या बरोबर होता. सुमनताईंचे अखेरचे दिवस, त्यावेळेलाही तुम्ही त्यांच्याकडे जात येत होतात. जरी बाहेर कार्यक्रम जाहीर त्यांचे थांबलेले होते, तुमचा जे संपर्क होता, तर कार्यक्रमांच्या निमित्ताने अधिक तुमचा स्नेह दृढ झाला.
0: हो, कारण कसं होतं की 85-86 पर्यंत त्यांनी कार्यक्रम केले, नंतर स्वतःहून त्या म्हणाल्या की नाही आता मला नाही वाटत. कारण सगळी गात्र जेव्हा आपली सक्षम असतात त्यावेळेला आपण मंचावर जावं असं मला वाटतं, आणि ते त्यांनी कमी केलं. आम्हीही त्यांच्या भावनेचा आदर केला आणि त्यानंतर झाले जरी कार्यक्रम तरी त्या मंचावर नसायच्या, पण त्यांना सांगून. कारण त्यांचं आणि माझं एक असं नातं झालेलं होतं की सुमन सुगंध जिथं जिथं आपण सादर करतोय तिथं तिथं त्यांना सांगून, त्यांचाच तो कार्यक्रम आहे की आपण म्हणतो ना की ते देवाचंच असतं, तसं त्यांना समर्पित असलेला कार्यक्रम आहे. त्यांना सांगून काही ठिकाणी केले सुद्धा कार्यक्रम आणि तेही छानच झाले. पण सुमनताईंचं त्यात नसणं हे रसिकांना सुद्धा खूप असं खटकायचं, किंवा जरी मानलं तरी ती उणीव जाणवायची.
1: बरोबर.
0: जरी त्या कार्यक्रमात येत नसल्या तरी देखील त्यांचे जे बाकीचे छंद होते ते त्या हळूहळू आपल्या प्रकृतीनुसार त्या बाळगून होत्या. म्हणजे सातत्यानं त्यांना असं विणकाम करतानाच बघितलं. म्हणजे आल्यानंतर पहिल्यांदा त्यांना नमस्कार करायचा, हा एक नेहमीचा पडलेला पांडा. तर त्या आपल्या आज या रंगाची लोकर, आज कोणासाठी काय, तर अमेरिकेतल्या नातीसाठी शाल, मग कोणतरी भाची आता आणखी कुठंतरी चाललीये म्हणून तिच्यासाठी टोपी. मग एक दिवशी म्हटलं, मी सुद्धा चालले हिमालयात, मला काय. तर म्हणाले वा, तुम्हाला पण करून देणार, कुठला रंग तुम्हाला आवडतो बघा. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये त्या तुमच्यासाठी शाल म्हणजे स्कार्फ, टोपी, तुम्हाला मोबाईल ठेवायला मिळावा म्हणून एक पाऊच, असं सगळं सुंदर रंगसंगती असलेलं बनवून तयार ठेवायचं. हे अगदी आतापर्यंत चाललेलं होतं. मी असं म्हणेन की 88-89 सुद्धा सुरू झालं तरी देखील त्या थोडं बहुत काही ना काहीतरी करतच होत्या. त्यांची जी आवडती गोष्ट होती ती म्हणजे रोजची पूजा.
1: बर.
0: ती पूजा अगदी साग्र संगीत करायची, म्हणजे प्रत्येक मूर्तीला. ती मूर्ती भारतातल्या प्रत्येक ठिकाणी त्या कार्यक्रमाला गेले असतील त्या काळात, 69-70 वगैरे तो काळ, प्रत्येक ठिकाणाहून कलाकुसरीची आणलेली ती मूर्ती, तिची प्राणप्रतिष्ठा करून ती त्यांच्या देवाऱ्यात आणि बसायच्या जिथं त्यांच्या दिवाणखान्यात तिथेही आसपास त्या मूर्ती आहेतच, म्हणजे वेगवेगळ्या
1: सश्रद्ध होत्या अतिशय
0: अतिशय. ती पूजा त्यांची कमी झाली नंतर. ती पूजा बघण्याचा मला फार वेळा अनुभव नाही आला, पण एक दोन वेळा मी ती पाहिली आहे. तर ते असं सगळं ती फुलं हे करताना वाहताना त्या आपली स्वतःची गाणी गायच्या आणि भक्तिगीत होतीच ना.
1: देवपूजा आहे ना,
0: हो, ही देवपूजा त्यांना आवडायची. आणि मग ती त्यांची देवी सजली, मग त्याच्यात ते तोरण असं ते दिव्यांचं एकदा लावलं आणि तो फुलांचा चंदनाचा असा गंध सगळीकडे दरवळला की त्यांना छान वाटायचं. म्हणजे त्यांना मिळालेली सन्मान चिन्ह त्याच त्यांच्या देवघरातल्या, त्या मोठं होतं ते, त्यातल्या कपाटामध्ये अशी दाटी वाटीनं बसलेली. पण देव मात्र त्यांचे असे छान FSI असलेले,
1: ऐस पैस
0: बसलेले आणि आपल्या खाली बसून नंतर मग चौरंगावर किंवा अशा स्टूलवर बसून अशा त्या पूजा करायच्या.
1: म्हणजे आपण स्तोत्र म्हणतो त्याच्याऐवजी स्वतः स्वतःच्या स्वरात ना ही पूजा त्या मांडत असत.
0: हो, अगदी. कधी चक्रवाक पक्षी गातायत, कधी ओंकार प्रधान रूप गणेशाचे गातायत, कधी भावगीतच गातायत, कधी विसरशील तू सारे ते पण गातायत, कधी चित्रपटात गायलेला अभंग तो गातायत, असा सगळा प्रकार असायचा.

0: त्यांच्या गाण्यामध्ये हा भक्तिभाव अतिशय ओतप्रोत असा आपल्याला अगदी जाणवतो. आणि सुमनताईंच्या स्नेहाचा भाव हा तुम्ही अनुभवलेला आहे
1: हो,
0: म्हणजे नंतरच्या काळातही
1: हो. मी असं म्हणेन की स्वभाव मितभाषी होता, व्यवसायामध्ये खूप नाती त्यांनी आणली नाही, पण रोशन साहेबांचं कुटुंब किंवा चित्रगुप्त यांचं कुटुंब, मन्ना दाय यांचं कुटुंब, मुकेशजींचं कुटुंब,
0: बरं,
1: ह्या सगळ्यांची त्यांचे अतिशय म्हणजे काय म्हणूया घरातल्यासारखे जिव्हाळ्याचे संबंध होते. इतकंच नव्हे तर बी एन शर्मा आणि कौशिक हे दोन रेकॉर्डिस्ट, तर त्यांच्याबरोबर इतकं काम केलेलं की त्यांच्याही बरोबर अतिशय जिव्हाळ्याचे संबंध, मैत्रीपूर्ण संबंध. आणि ही सगळी मंडळी यांनी लोणावळ्याला सुमन कल्याणपूरांचे पती नंदाजी यांनी कल्याणपूर कॉलनी बांधली.
0: अच्छा.
1: आणि तिथे प्लॉट्स पाडले. त्यांचे दोन प्लॉट्स होते, एक चित्रगुप्त, नंतर मुकेशजी, मन्नादा, रोशन साहेब, शर्मा, कौशिक यांचे बाकीचे बंगले.
0: म्हणजे सगळी संगीताची कॉलनी,
1: सगळी संगीताची कॉलनी. आणि या सगळ्यांचे बंगले उभे राहिले, बंगल्याच्या अवतीभोवती सुंदर जागा. आणि सगळी मंडळी आपल्या मुलाबाळांना घेऊन आदल्या दिवशी निघायची, म्हणजे त्यावेळेला रेकॉर्डिंग वगैरे सगळी संपवून ही सगळी कुटुंब निघायची आपापल्या गाड्या घेऊन. सुमनताईंनी असे छान प्रकार केलेले असायचे या सगळ्या मंडळींनी. सुमनताई तर आधी मुळामध्ये खाणं आणि खेळवणं त्या गोष्टी अतिशय आवडत्या, त्यामुळे भरपूर काहीतरी करून नेलेलं असायचं.
0: अच्छा.
1: तशाच इतरांच्याही, म्हणजे मिसेस शर्मा काय, चित्रगुप्तांच्या पत्नी काय, रोशन साहेबांच्या पत्नी काय, ह्या सगळ्यांनी असे सगळे भरपूर पदार्थ घ्यायचे, मध्ये जिथे वाटेल तिथे थांबायचं आणि मग आपापल्या बंगल्यांमध्ये जाऊन त्या बंगल्यांमधलं राहणं अनुभवायचं, त्याचा आनंद घ्यायचा. हे अनेक वर्ष त्यांनी केलेले आहे.
0: आणि एकत्र मैफलीही होत असतील.
1: एकत्र मैफली, अनेक ठिकाणी कार्यक्रम व्हायचे. तलत साहेबांच्या बरोबर त्या काश्मीरला गेलेल्या आहेत, म्हणजे करण सिंगांचा जो शाही विवाह सोहळा होता त्याला सुमनताई, मधुबाला झव्हेरी, तलत महमूद ही मंडळी गेलेली आहेत. राज कपूर साहेबांनी कपूरथळा वगैरे मध्ये कार्यक्रम केलेले आहेत, त्याला रफी साहेब, मुकेशजी, त्या अशी सगळी मंडळी गेलेली आहेत. म्हणजे परदेश दौरेच नुसते नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये त्या अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं गेलेले आहेत. तिथंच चौकस नजरेनं जे काही उत्तम असेल ते अनुभवायचं, विकत घ्यायचं, संग्रह करायचा आणि अडगळीत नाही टाकायची कुठलीही वस्तू. ती अतिशय सुंदर कलात्मक रीतीनं आपल्या घरामध्ये सजवायची.
0: ही सौंदर्य दृष्टी,
1: ही सौंदर्य दृष्टी.
0: आत्ता विषय निघालाच आहे, हिंदी चित्रपट सृष्टीतल्या अनेक नामांकित व्यक्तींचा तुम्ही उल्लेख केलात, तर सुमनताईंची हिंदी गाणी याविषयी आम्हाला सांगा.
1: सुमनताईंचा प्रवास जसा मघाशी आपण बोलता बोलता म्हणालो तसा की 1953 पासून सुरू झालाय मंगू दरवाजा, म्हणजे मोहम्मद शफी, नाशाद यांच्यासारखे त्यांचे संगीतकार पहिल्यांदा. मग त्याच्यानंतर सुरेश तलवार आले, मग त्याच्यानंतर श्रीनाथ त्रिपाठी आले, हंसराज बहल आले, अशी सगळी माणसं, म्हणजे मी ही सगळी नावं घेत नाही आता, पण त्यानंतर मग एन दत्ता आले.
0: किती हिंदी गाणी असावेत?
1: सगळी मिळून एक 2000 तरी असली पाहिजे.

0: अच्छा आणि सगळी अतिशय सुंदर
1: मोजकी जी त्यांच्याकडे आली ती त्यांनी गायलेली आहेत. आता दत्ताराम दत्तारामांनी 14-15 एन दत्तांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतली. बघा ना प्रत्येक गायकाबरोबर सुद्धा त्यांची गाणी आहेत. त्या असं म्हणाले की मी ब वर्गातला चित्रपट आहे की क वर्गातला चित्रपट आहे याचा नाही कधी विचार केला. या माणसाला संगीत उत्तम दिलेलं आहे, गाणं फार सुंदर आहे आणि आपल्याकडनं त्याला गाऊन घ्यायचंय एवढाच निकष माझ्यासाठी सुंदर होता. माझ्या प्रकृती धर्माला साजेल असं गाणं आहे, ते गाणं मी गायले आणि त्या गाण्यातला मी आनंद घेतला. तेव्हा असे बरेच संगीतकार आहेत की ज्यांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलंय.
0: हा
1: आणि मग त्यानंतर दत्ताराम सातत्यानं त्यांच्याकडनं गाऊन घ्यायला लागले आणि ती गाणी फार सुंदर आहेत. म्हणजे परवरिश आहे, ब्लॅक कॅट आहे, कॉफी हाऊस आहे, खूपच चित्रपट आहेत की ज्यातली त्यांची गाणी ही लोकप्रिय होतच गेली. त्या स्वराचं मोहक पण आहे ते लोकांच्या लक्षात यायलाच लागलं. एस डी बर्मन नौशाद साहेब यांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलं आणि 63 पासून शंकरजी किशन

0: गाण्यांच्या काही आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत का तुम्हाला असं काही?
1: सगळ्या आत्ता या क्षणाला मला आठवतील असं नाही, पण त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे.
0: बर,
1: संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्याने मला सांगावं, आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला यापेक्षा असं थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जरा वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारलाय. पण चाल तयार होताना अपवाद दशरथ पुजारी अशोक पत्की यांच्या गाण्यांचा, कमलाकर भागवत यांच्या गाण्याचा. कमलाकर भागवत त्यांना असं म्हणायचं की आउटलाईन देतो तुम्हाला, आता तुम्ही त्यात तुम्हाला जे पाहिजे ते भरा. काय म्हणूया, बांधे सूद अशा दशरथ पुजारींच्या चाली असायच्या. पण ते असं म्हणतात की त्या गाताना त्याच्यामध्ये असं काही वेगळेपण करायच्या की माझीच चाल अधिक सौंदर्यवान होऊन माझ्यासमोर येते असं मला वाटायचं. आता कशी करू स्वागत आहे सुधीर फडकेंनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलं, त्यावेळेला ते चक्क जेवून खाऊन दुपारच्या वेळेला त्यांच्याकडे चाल शिकायला गेल्या होत्या.
0: बरं,
1: आता जेवल्यानंतर कसं गाणार? त्यामुळे ज्या वेळेला बाबूजींचा तो अट्टहास असायचा टास्क मास्टर की आत्ता मी चाल शिकवली आहे तर ती तुम्ही गा बरं, त्या म्हणाले बाबूजी माफ करा पण दुपारी यायचं होतं त्यामुळे आधी जेवली, आत्ता कसं गाऊ, तुम्ही गाऊन दाखवा, मी रेकॉर्डिंगच्या वेळेला तुम्हाला बरोबर ऐकवते.
0: अच्छा,
1: दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग, वन टेक, ओके गाणं,
0: चमत्कार वाटावा असं आहे
1: असं. इतकं त्या सहजतेनं गायलेले आहेत, किस्से सांगण्यापेक्षा म्हणजे तसं आता बहनाने भाई की कलाई पे
0: राखीचं गाणं,
1: राखीचं गाणं, तर ते राखीचं गाणं त्यात त्यांनी फक्त असं म्हटलं होतं की मी एक ओळ अशी थोडीशी गाऊ का, त्या म्हणाले याच्या पलीकडे माझ्याकडे किस्से नाहीत, किस्स्यांसाठी तुम्ही बोलघेवड असायला लागतं, तुम्ही थोडा आधी आणि नंतर तिथं बसलेला आहात, त्या सगळ्या निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सहभागी आहात असा माझा स्वभाव नव्हता, त्यामुळे तुम्ही जसं विचारताय तसे ते किस्से माझ्याकडे नाहीयेत असं त्या म्हणायच्या. पण तरी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इतक्या छान आणि मधुर आहेत
0: खरं
1: की त्याच मला जास्त म्हणजे सांगावेशे वाटतात. किंवा माझ्याकडे अशी 5-6 पत्र आहेत त्यांच्या संदर्भात आलेली की मंगलातही आमच्या भावना तुम्ही पोहोचवा. मी आता इथे अमेरिकेमध्ये आलेलो आहे आणि माझा नातू अगदी लहान आहे पण मी पहिल्यापासून त्याच्या आजीनं गावं तशी मी अंगाई गातोय. सुमनताईंनी गायलेली निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आणि माझा नातू आता त्या अंगाईचा इतका वेडा झालेला आहे की तो खुणेनं सांगतो की गाणं आधी गा आजोबा मग मी झोपतो. अशा 2-3 आजोबांची आणि 3-4 आज्यांची मीच पत्र राखून ठेवलेली.
0: अच्छा,
1: किंवा अगदी परवा त्या गेल्यानंतर आशा काळे अगदी रडत होत्या आणि त्या म्हणाल्या की ज्या वेळेला निंबोणीच्या झाडामागे हे गाणं गाणाऱ्या गायिकेचा सहस्र चंद्र दर्शनाच्या सोहळ्यामध्ये मलाही सहभागी करून घेतलंय, त्यावेळेला मी आनंदून त्यांच्या शेजारी उभं राहताना असं म्हटलं होतं की तुम्ही गाणं असं गायलात की माझ्या अंतरात जी आई आहे तिलाच तुम्ही स्वर दिलात, आणि मग जो अभिनय मी केलेला आहे पडद्यावरचा त्याला ते गाणंही तितकंच कारणीभूत आहे.
0: सुंदर आहे नाही हा अभिप्राय पण, आणि त्या खर तर अगदी थोडा काळ त्या सिनेमामध्ये त्या दिसल्या आहेत पण ह्या गाण्यामुळे मात्र अजरामर झाला,
1: अगदी अजरामर.

0: अनेक कलाकारांचा तिथे उल्लेख झाला, तसंच सुमनताईंच्या वडिलांविषयी सुद्धा तुम्ही आम्हाला थोडं सांगितलं होतं. सुमनताईंच्या आई आणि एकूण माहेर त्यांचं याच्याविषयी थोडं, भावंड वगैरे.
1: हो, अगदी साधं सुधं मध्यमवर्गीय चित्रापूर सारस्वत घरातलं असं त्यांचं बालपण आहे. घरातली मोठी मुलगी, मगाशी म्हटलं तसं. आज त्यांच्याकडे जेवढ्या म्हणून कला आलेल्या आहेत ना, त्या सगळ्या त्यांच्या आईकडनं आलेल्या आहेत.
0: बरं,
1: त्या काळामध्ये त्यांची आई कुठून कुठून त्या दुपारच्या वेळामध्ये ते निटिंग, टॅटिंग, मग तो भरतकाम करणं, मग पॅचवर्क करणं, मग आज काय तर मुलांसाठी बॅगच बनवली, उद्या काय तर स्वेटरच विणला, हे जे सतत काम करत राहायचं आणि अत्यंत निगुतीनं स्वयंपाक करायचं. ते रेशनिंगचे दिवस होते, त्यामुळे भात खाऊ चित्रापूर समाजाला पुरेल असा तांदूळ रेशनवर मिळायचा नाही. मग पोळ्या करायला लागायच्या, मग त्या पोळी बरोबर चित्रापूर सारस्वत रांधप, म्हणजे तो स्वयंपाक संपूर्ण रांधायचा. त्यातलं जे थोडक्यात म्हणजे कोंड्याचा मांडा करत करत कसं मुलांना एक परिपूर्ण आहार देणं, हे कसब त्यांच्या आईकडनं त्यांना मिळालं.
0: बरं,
1: आणि भक्ती जी अशी आहे ना आतून, ती भक्ती त्यांना त्यांच्या वडिलांकडनं मिळालेली आहे. सश्रद्ध आई वडील दोघही, पण वडील नित्यानंद स्वामींचे असे अनुग्रहितच होते. म्हणजे एक काळ त्यांच्या जीवनात असा आलेला होता की आता सगळा संसार सोडावा आणि स्वामी मी तुमच्या मागोमाग येतो. त्यावेळेला त्यांना स्वामींनी सांगितलं की असं नाही, तुला मुलं बाळ आहेत, तुला त्यांच्या मागेच राहावं लागेल, संसार करावा लागेल. हे जे सगळं आहे ना, ते आपल्या आई वडिलांकडनं घेऊन त्या पुढे आलेले आहेत
0: आणि त्याबद्दल कृतज्ञ भाव त्यांच्या मनामध्ये,
1: अत्यंत कृतज्ञ भाव. त्यामुळे विदेशी त्या गेल्या आणि आई इथं त्यांच्या आजारी होत्या आणि त्या गेल्या. बरं, आता त्या काळातली परिस्थिती अशी होती की पुढे लागलेले सगळे कार्यक्रम आहेत परदेशात, इतकी पैशाची गुंतवणूक आहे आणि आई इथं गेलेल्या आहेत, तर आता ह्यांना कसं सांगायचं. तर मग निर्णय असा घेतला गेला की ह्या इतक्या भावना प्रधान आहेत, इतक्या संवेदनशील आहेत की पुढचे कार्यक्रम त्यांच्याशी होणं शक्य नाही, त्यामुळे त्यांना सांगितलं गेलं नाही. ते कार्यक्रम दोन जे शेवटचे होते ते करून त्या आल्या, कारण त्यांना बघायलाच मिळालं नसतं. त्यांना ही गोष्ट त्यांच्या मनाला इतकी लागली की ते घाल घाल पिंगा वाऱ्या सुरू झालं गाणं, की त्यांना कायम आपल्या आईची आठवण व्हायची आणि डोळे पाण्यानं भरून यायचे. मी ते कधी अगदी 85-86 व्या वयापर्यंत हे डोळे असे भरलेले असायचे. माझ्या मनोगताची हळुवार भावगीत हे त्यांनी गायलेली व्याख्या आहे ना, अशाच त्या होत्या.
0: वा.

0: पद्मभूषण आणि लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या स्वरांचं, त्यांच्या गाण्यांचं गारुड आजही रसिक मनावर कायम आहे. सुमनताईंचं एक छान स्वभावचित्र, शब्दचित्र तुम्ही आज आमच्यासाठी रेखाटताय आणि त्यांनी गायलेली गाणी ही सुद्धा आपण सोबतीने ऐकतो आहोत. हिंदी मराठी या दोन्ही भाषांमध्ये त्यांनी गायलेली गाणी तर खरोखरच अजरामर अशी आहेत आपल्याकडे. इतरही भाषांमध्ये त्या गायलेल्या आहेत.
1: हो, म्हणजे जयदेवजींनी त्यांच्याकडून कन्नड चित्रपटासाठी गाऊन घेतलं होतं.
0: बर,
1: ते शब्दोच्चार मला तितके सांगता येणार नाहीत, पण त्याच्यानंतर तीच चाल त्यांनी बोलो बोलो कान्हा बोलो छलिया रुणालयला यांच्याकडून तीच चाल त्यांनी गाऊन घेतली. कन्नड गाणं मूळ 10 वर्षापूर्वी
0: ते सुमनताईंनी
1: गायलेलं आहे. मी जसं बोलताना म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या शैलीतली गाणी त्या गायल्या, तसं आपल्याकडे उर्दू भाषी लोकांमध्ये किंवा उत्तर प्रदेशच्या लोकशैलीमध्ये मुनाजात, नात हे भक्ती रसप्रधान पण लोकगीताचे प्रकार आहेत. अनेक एस एन त्रिपाठी, त्याच्यानंतर उषा खन्ना यांनी त्यांच्याकडून मुनाजात हा प्रकार गाऊन घेतलेला आहे. म्हणजे दादा नावाचा एक चित्रपट होता माहितीये, त्याच्यामध्ये अल्लाह तू करम करना मौला तू रहम करना हे जे गाणे हा मुनाजात प्रकार आहे.
0: अच्छा,
1: तर त्याच्यामध्ये मुनाजात म्हणजे काय, तर देवाला असे हात करून आळवणी असते देवाची की देवा तू आमच्यावर अनुग्रह कर, आमच्यावर कृपा कर, असा जो एक प्रकार आहे. तर तो त्यांनी इतक्या सुंदर रीतीनं गायलेलं, इतक्या शैलीत गायलेलं आहे त्या की अजब वाटतं की हे कोणी शिकवलं त्यांना. पण केवळ संगीतकाराला काय अभिप्रेत आहे आणि चित्रपटातला प्रसंग काय आहे ह्याचा विचार करून त्या ते गायलेले आहेत. आणि इतकं छान गायलेलं की लोक पडद्यावरती हे गाणं सुरू झालं की पैसे फेकायचे. आणि मी असं ऐकलंय की हैदराबादचे नवाब हे गाणं, म्हणजे त्यावेळेला चित्रपटचं ते रील चालू असायचं ना, तर थांबून थांबून ऐकायचे हा मुनाजात प्रकार. आणि तो अल्लाह तू करम करना मौला तू रहम करना हे 11 वेळा ते गाणं थांबवून थांबवून ऐकत गेलेत. ते हे भावदर्शित्व हे त्यांच्या गाण्याची खूण आहे ना.
0: अगदी.
1: किंवा ठुमरी, तर त्यांच्या गुरुनं त्यांना जी ठुमरी शिकवलेली आहे तर त्या प्रकारे ती ठुमरी गायच्या, तर त्या ठुमरीसाठी किंवा गझलेसाठी गाण्यामध्ये आवश्यक अशी जी सौंदर्य तत्व आहेत, ठुमरीचं जे आळवणं आहे, त्या संयाला बोलवणं आहे किंवा त्याच्या आठवणीत त्या विरहामध्ये थोडस होरपळणं आहे आणि त्याची जी लाडीक तक्रार आहे, हे सगळं त्या अतिशय सहजतेनं दाखवायच्या. यादों के जो 1000 दीप जलते है ना, तसं मला वाटायचं की शेवट

0: त्यांच्या काळामध्ये आम्ही त्यांना त्यांचीच गझल त्यांना ऐकवणं, त्यांचीच ठुमरी त्यांना ऐकवणं, त्यावेळेला असं वाटायचं की अशी कितीतरी गाणी आता त्यांना आठवत असतील. आता राजस्थानी ब्याह के गीत,
1: अच्छा
0: गुजराती, चार वेळा त्यांना सर्वोत्तम पार्श्वगायिकेचा पुरस्कार आहे. तर त्यातली जी गाणी आहेत जैसल तोरल वगैरे त्या चित्रपटातली, ती गाणी आजही लोक वेडे होऊन ऐकतात आणि अनेक आजच्या पिढीतल्या गायिका ते गायचा प्रयत्न करा. झेर तो पिधा जाणी जाणी हा एक आणखी चित्रपट आहे ज्याची गाणी मिळत नाहीयेत. गुजराती गायलेले आहेत मुकेशजीं बरोबर खूप, भूपिंदरजीं बरोबर गायलेले आहेत, जगजीत सिंगजीं बरोबर गायलेले आहेत. त्याच्यानंतर बंगाली पूजा गीत मन्नादा तर खूपच, कारण ते बंगालीच. हेमंदा पूजा गीत करायचे, त्याच्यानंतर सलील चौधरी, ही सगळी मंडळी त्यांच्या त्या पूजा गीतांमध्ये यांचा आवाज हा अत्यंत आवश्यक असायचा. रॉबिन बॅनर्जी यांचं नाव घ्यायलाच हवं, सुमित्रा लाहिरी यांनी बंगाली गाणी त्यांच्याकडनं गाऊन घेतली आहेत, हिंदी गाणी गाऊन घेतली आहेत. एकदा सुमित्रा लाहिरींनी आपणच केलेली चाल, कोण आल्यात, सुमन कल्याणपूर नामकी एक गायिका आहे आता त्या बंगालच्या, त्यांना इथलं त्यांचं मोठेपण ऐकीव, काय गातील याचं हे नाही
1: माहिती,
0: पण आता हा बंगाली उच्चार कसे असतील काय, इथपासून बंगाली संगीतकाराला काळजी असणं हे स्वाभाविक आहे. ह्या माईक समोर बसल्या का उभ्या राहिल्या आणि पहिली ओळ गुणगुणायला लागल्या आणि सुमित्रा लाहिरी शेजारच्या खुर्चीवर बसल्या, त्या म्हणाल्या हा आवाज, ह्या आवाजातला इतका गोडवा. तेव्हा रॉबिन बॅनर्जी त्यांना म्हणाले आगे आगे सुनो क्या होता है. हे पण सुमनताईंचं मोठेपण आहे ना.

0: उर्दू, बंगाली असं सगळं त्या गायल्या.
1: हो,
0: आणखीनही काही भाषा
1: म्हणजे कन्नड पण गायल्या. आता मी उल्लेख केला तसंच बंगाली, ओडिसी, आसामी, छत्तीसगढी, भोजपुरी किंवा मगधी, मैथिली,
0: अच्छा
1: या सगळ्या भाषांमध्ये त्या अगदी सहज गायल्यात. राजस्थानी आणि त्या त्या काय म्हणूया भाषेचा लहजा, त्या भाषेमध्ये गाणं श्रोत्यांना आपलंच वाटावं म्हणून ते जे उच्चार आहे त्या भाषेची, त्या उच्चारातली वैशिष्ट्य ही त्यांनी फार सुंदरपणे आपल्या गाण्यामध्ये सहजतेने दाखवली.
0: आणि ते सगळं समजून घेऊन
1: पंजाबी गायल्यात त्या, गुरुमुखी गायलेल्या आहेत. पंजाबी मध्ये सुद्धा त्यांना पुरस्कार आहे, गुजरातीत आहे. पहिला भोजपुरी चित्रपट जो आहे त्यात त्या गायलेल्या आहेत आणि भोजपुरी मधला सुद्धा पुरस्कार सर्वोत्तम पार्श्वगायिकेचा त्यांना आहे.
0: बर,
1: छत्तीसगढी एक लोकशैली आहे लोकगीतांची, तिच्यामध्ये एक असा रसरशीतपणा, थोडा एक रस्टिक फ्लेवर ज्याला म्हणतो तो असतो. त्यांचा आवाज कोमल असून देखील त्यांनी त्या सगळ्या गीतांमध्ये जिथे जिथे गरज आहे तिथं तिथं तो आवाज किंचितसा असा भरदार करत पण त्या गायलेल्या आहेत.
0: वा, म्हणजे त्या त्या गाण्याची जशी गरज आहे त्यानुसार सूर आपला
1: आणि त्या भाषेची वैशिष्ट्य आत्मसात करून. खरं म्हणजे प्रत्येक गायिकेला, म्हणजे जी इतक्या बखूबी इतक्या सुंदर रीतीनं गाऊ शकते त्या प्रत्येकीलाच आपल्याला अभिवादन करायला पाहिजे. सुमनताईंना तर म्हणजे वेळच नसायचा, तेवढ्या मर्यादित वेळेमध्ये त्या ते इतकं छान गाऊन गेलेले आहेत.
0: खरे,
1: भोजपुरी चित्रपटातली अनेक गीतं त्यांनी एस एन त्रिपाठी, गुलाम मोहम्मद, चित्रगुप्त, बाबू सिंग, त्यानंतर रॉबिन चॅटर्जी यासारख्या संगीतकारांकडे आणि तिथपासून ते अगदी नदीम श्रवण यांच्यापर्यंत त्यांनी गायलेली आहेत.
0: वा,
1: आणि त्यातली गीतं अतिशय प्रसिद्ध आहेत. सांगायचा मुद्दा असा की ही सगळी गीतं उत्खननातून जेवढी आपल्या हाती लागली तेवढी त्या पुस्तकामध्ये मला समाविष्ट करता आली. पण आता कसं झालंय की माध्यमांचा विस्फोट, सुमनताईंविषयीचं प्रेम, त्याला पुन्हा एक मिळालेला नवा उजाळा, त्यामुळे अनेक राज्यातली मंडळी आपोआपच जोडली गेली. सुमन कल्याणपूर फॅन्स क्लब निर्माण झाले आणि तुमच्याकडे ते गाणं आहे का अशी विचार

0: म्हणायला लागली आणि ती वेगवेगळ्या भाषांमधली गाणी यायला लागली.
1: आता ती संग्रहित होत आहेत.
0: त्यामुळे आता आपल्याकडे ऐवज खूप जमलाय. याच्या नंतरच्या आवृत्तीमध्ये त्यातल्या अनेक गीतांचा समावेश करण्याचा मी प्रयत्न करीन.
1: सुमन सुगंध पुस्तकाच्या सुमनताईंचे पती नंदाजी यांनी या पुस्तकासाठी खर तर त्यांना तयार केलं असं म्हणावं लागेल.
0: अगदी खरंय. आणि कसं आहे की अनेकांना माहिती आहे पण तरी देखील श्रोत्यांसाठी सांगते की नंदाजींच्या थोरल्या भगिनी म्हणजे कलावती आई.
1: अच्छा.
0: आणि ते अनेकांच्या श्रद्धेचं स्थान आहे. बेळगावमध्ये तर त्यांचं आणि त्यांच्या भक्तगणांनी म्हणजे मंदिर वगैरे सुद्धा आहे.
1: कृष्ण भक्ती
0: त्यांची. अशा घरातले नंदाजी, त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या बोलण्याला एक वेगळं वजन होतं आणि त्यामुळे ते बोलल्यानंतरच त्या पुस्तकाचं त्याची कार्यवाही सुरू झाली आणि सुमनताईंनी पण ते ऐकलं. किंबहुना अनेक वेगवेगळ्या विषयांवर जी आपली भावगीतं सुमनताईंनी गायलेली आहेत ती गीतं निवडताना सुद्धा नंदाजी कटाक्षानं त्या मीटिंगमध्ये किंवा त्या बैठकीत असत आणि आपलं म्हणणं मांडत. असावे घर ते अपुले छान, सुमनताईंचं नेहमीचं स्वप्न, मी माझं घर
1: आणि प्राथमिकता
0: ही प्राथमिकता. आणि जसं घर त्यांना हवं होतं ना तसं घर नंदाजींनी त्यांना बांधून दिलं कल्याणपूर कॉलनीमध्ये. आमच्याकडे देव कडगीचं झाड आहे, आमच्याकडे अमक आहे, आमच्याकडे निरपणस लागतात झाडांना, आमच्याकडे मी असं असं लावलं होतं. त्या त्या दोन दिवसामध्ये त्या त्या बंगल्यातलं जीवन जगून घ्यायच्या
1: आणि हा सगळा आनंद त्यांनी उपभोगला आणि तुम्हाला सांगितला सुद्धा.
0: हो.
1: सुमनताईंची लेख चारुताई यांच्याशी सुद्धा तुमचा संपर्क आला.
0: हो. आणि आजही आहे. चारुल आपल्या आईसारखीच अत्यंत मितभाषी. आणि काय झालं की आईच्या आजारपणामध्ये तीच त्यांच्या सोबत आणि अगदी पहिल्यापासून आई आणि मुलीचं नातं हे अगदी मैत्रिणीसारखं. किंबहुना कार्यक्रमाला त्यांना तयार करणं हे सुद्धा सगळी जबाबदारी चारुलची असायची. त्यामुळे आई हेच तिचं जग. आणि म्हणतो ना जुही की कली मेरी लाडली या गाण्यासारखंच दिलेख मंदिर मधल्या त्यांचं दोघींचं नातं असायचं. म्हणजे अनेकदा मला त्या नात्याकडे वेगवेगळ्या रंगातून बघण्याची संधी मिळाली चरित्र लेखिका या नाते की विदेश दौरे चारुलची सुट्टी असायची, हे सगळं कुटुंब तिथं जायचं, तेव्हा मिळालेली आपली रूम ही चांगली आहे की नाही हे बघण्याचं काम चटपटीत चारुलचं असायचं. म्हणजे ती शाळकरी मुलगी पण सगळं चालू आहे की नाही, पाणी अमकत अमकत सगळं व्यवस्थित आहे की नाही, एसी चालतोय की नाही, हे सगळं त्या लेकीनं जाऊन बघायचं.
1: बर.
0: कार्यक्रमाच्या आधीच्या तयारीमध्ये आपल्या वडिलांच्या बरोबर हात धरून धरून चारुल स्टेजवर असायची. पण आपल्या आईचं गाणं ऐकण्यामध्ये तिनं स्वतःला आपण गावं पुन्हा एकदा, म्हणजे ती महत्वाकांक्षाच तिच्याकडे नव्हती. पण चारुल आणि तिची आई मिळून दोघींनी अनेक पोर्ट्रेट्स, अनेक निसर्गचित्र ही बनवलेली आहेत,
1: रंगवलेली आहेत,
0: तयार केलेली आहेत, त्यांच्या फ्रेम्स आहेत, मुलांना शिकवलेलं आहे. चारुलनी आतापर्यंत वर्कशॉप्स घेतलेली आहेत आणि दोघीही सुग्रण आईच्या हाताखाली शिकायचं. पण कधी कधी एअरपोर्टवर सुमनताईंना असं काहीतरी पटकन हवंसं वाटायचं, आई अगं आता बोर्डिंग सुरू होईल, नाही पण आपण घेऊया का, मला आता कॉफी घ्यावीशी वाटते, असं म्हटल्यानंतर या नात्याचे इतके विविध रंग आहेत ना की मी आईची भावे आई असा सुद्धा अनुभव अनेकदा यायचा. म्हणजे एखाद्या लहान मुलीनं बागडावं तशा एअरपोर्टवर सुमनताई म्हणजे व्हील चेअरवर बसलेल्या आहेत बरं का, पण त्यांना दिसतंय सगळं. म्हणजे आता कोणीतरी विचित्र वागत असेल तर त्याच्याकडे बघून खुदुखुदू हसायचं आणि तो कसा कॉफी पितोय, आपण आता कॉफी पिऊन होईल का आपली, अगं आई आता बोर्डिंग आहे ग पण होईल ग असं म्हणायचं. आणि आईचा हा हट्ट लेकीनी पुरवायचा.
1: किती गोड आहे हे,
0: किती गोड आहे. किंवा बघ ग लोक ओळखायला लागली आहेत आणि माझे केस बघ कसे, नको ग काळजी करू आई असं म्हणत आपल्या पर्समधनं फणी काढून आपल्या आईचे केस तेवढ्यातल्या तेवढ्यात सावरणारी अशी पण चारुल मी बघितलेली आहे. किंवा तासन तास आपल्या आईचा हात हातात घेऊन सगळं छान होणार आहे, आवाज कार्यक्रमाला अतिशय छान लागणार आहे तुझा, आई तू उगीच काळजी करतेस असं म्हणणारी चारुल आठवते. किंवा कार्यक्रमामध्ये आईला बोलताना आणि गाताना बघून एकीकडे काळजी करणारी की बघा तुम्हाला माहिती आहे ना त्यांची तब्येत बरी नाही असं नजरेनं मला सांगणारी चारुल पण मला आठवते. आणि काही नाही होत ग असं मी तिला धीर देते. आणि 40 मिनिटं आमची मुलाखत चालू आहे सुमनताईंची आणि शेवटी त्या गाण्याची तिन्ही गडवी गातायत अशा वेळेला डोळे भरून आलेली चारुलही मी बघितली.
1: आई इतकी ती सुद्धा संवेदनशील नाही.

0: अतिशय.
1: आणि म्हणून आज सुद्धा आपण या आठवणी सांगण्यासाठी चारुताईंना आग्रह केला होता तुम्ही या, पण त्यांना ते शक्य नाही झालंय.
0: काय झालंय की त्या आजारपणामध्ये ती खंबीरपणे उभी राहिली आणि सारखं आईला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत की तू आता कोणाचीही काळजी करू नकोस, तू अशांतपणे गेलीस तरी चालेल हे वाक्य म्हणेपर्यंत आणि नंतरचे सगळे संस्कार करेपर्यंत ती त्यांच्या धीराने उभी राहिली. आणि आता ते सगळं बळ हातापायातलं गेल्यासारखं झालंय, नाही तर आकाशवाणीचं निमंत्रण तिनं स्वीकारच असतं.
1: पुन्हा कधीतरी योग येईल
0: नक्कीच.

0: सुमंतेंच्या गाण्याला सर्वसामान्य रसिकांची जशी दाद मिळाली तशीच थोरा मोठ्यांचीही शाबासकी मिळालेली.
1: अगदी, म्हणजे त्यावेळेला त्या सुमन हेमाडी होत्या आणि आकाशवाणीमध्ये बी डी अंभईकरांसारखे ज्येष्ठ संगीतकार संगीत साधक होते आणि त्यांनी दत्तगुरूंची आपली पारंपरिक आरती आहे धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायांची, तर ते गायला त्यांना बोलावलं. त्यांच्याबरोबर जयवंत कुलकर्णींचा आणि स्वतः बी डी अंभईकरांचा आवाज आहे आणि अतिशय द्रुतगतीतली ती आरती, आपलं अत्यंत गोड आरती आणि सुमंताईंनी गायली ही इतकी छान आहे सगळ्यांनीच. पु ल देशपांडे त्याच्या ध्वनिमुद्रणाला होते.
0: बर, वा.
1: आणि आता संपती आरती आणि अजून लाल दिवा आहे तो असताना काही कोणी प्रवेश करत नाही, पण

0: पुलंना राहुलच नाही, ते असे आत आले आणि बीडी आंबेकरांना मिठी मारून म्हणाले, आता ही आरती सगळ्या महाराष्ट्राच्या मनामध्ये कायमची राहणार, इतकी अप्रतिम चाल. ही चाल कधीही कोणी विसरणार नाही.
1: आणि त्याच्यामध्ये सुमनताईंचा स्वर,
0: त्याच्यामध्ये सुमनताईंचा आवाज. आणि बीडी आंबेकरांनी ही आठवण स्वतः लिहिली आहे.
1: अच्छा, वा. खरोखरच म्हणजे ही मंडळी काळाच्या पडद्याआड गेली तरी सुद्धा त्यांच्या कलाकृतीच्या माध्यमातून, त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून चिरस्मरणीय अशा तऱ्हेची ठरतात, नाही का?
0: अशीच आहे
1: सुमनताईंचा सूरही असाच.
0: हो, आणि भावनेची परिपूर्ती करणारा असा तो सूर असल्यामुळे त्या गळ्यातून आलेलं प्रत्येक गाणं हे पुन्हा पुन्हा ऐकावं आणि पुन्हा पुन्हा त्या गाण्यात रमावं. खरं सांगू का, मला नेहमी असं वाटतं की गाण्याची श्रवण असतात. आपण पहिल्यांदा गाणं ऐकतो आणि पहिल्या श्रवणात ते गाणं आपल्याला आकर्षित करून घेतं. मग तो सूर, ती चाल, ते शब्द, हे सगळ्यामध्ये आपण गुरफटत जातो आणि नंतर त्या गाण्याबरोबर आपलं जे नातं तयार होतं ना, ती त्याच्या अमरत्वाची खूण असते.
1: ते सोबत राहत,
0: ते सोबत राहत. आता इथं मला सुमनताईंच्या बद्दल सांगावंसं वाटतं की त्या भावनेला 100% दिलेला जो न्याय असतो ना, तिथं कुठेतरी गाताना तो सुमन स्वर आहे आणि त्यातली जी नायिका आहे ती कुठेतरी आपण होऊन जातो आणि तिथं ती अदलाबदल होते आणि ते गाणं संपूर्णपणे आपलं होऊन जातं. म्हणून या भावसंगीताची जी त्रिवेणी आपल्याला, आपण फार भाग्यवान आहोत, तर ही जी त्रिवेणी आहे त्या त्रिवेणीनं आपलं जगच समृद्ध केलं. संस्कृतीच्या ज्या पाऊलखुणा आपण मानतो आणि त्या गाण्यातनं आपण ऐकतो, त्यातून त्या आपल्याला आपल्याशा वाटतात, त्या सगळ्या पाऊलखुणा या त्रिवेणीनं आपल्याला दिलेल्या आहेत. मी असं म्हणेन की दोन वैभवशाली सुवर्ण नगरींच्या मध्ये एक टुमदार अशी महानगरी वसली, तिचं नाव सुमन कल्याणपूर आहे.
1: फार सुंदर.
0: आता कुणाचं महत्व जास्त आणि कुणाचं महत्व कमी, असे दळीदरी विचार आपण न करता देवानी जे दिलंय त्याचा आनंदानं उपभोग घ्यावा असं मला नेहमी वाटतं.
1: वा, खूप छान. हाच भाव प्रत्येक रसिकाच्या मनामध्ये आहे.
0: अगदी.
1: आज मंगलाताई खाडीलकर तुम्ही इथे आलात आणि सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींचा, अत्तर क्षणांचा दरवळ आम्हालाही तुमच्याकडून अनुभवता आला. खूप बरं वाटलं.
0: एकच वाक्य बोलू का?
1: जरूर.
0: सुमनताई आपल्या नेहमी मुलाखतीमध्ये आनंद मनी माईना हे गाणं गायच्या आणि छान वातावरण निर्माण व्हायचं. रायगडचा राजबंदी, डीपी कोळगावकरांचं संगीत ते.

गाण्यानं त्या सांगता करायच्या. लोकांची इच्छा असायची की अजहुना आहे बालमा सावन बिता जाय हे त्यांनी गावत ते त्या गायच्या. पण त्याच्या बरोबर रहे ना रहे हम महका करेंगे हे जे रफी साहेबांबरोबर त्यांनी द्वंद्वगीत गायलंय ना त्या द्वंद्वगीताच्या ओळी त्या म्हणायच्या की माझ्या आयुष्याचं तत्वज्ञान आहे. देवाने नाव सुमनच त्यांचं ठेवलं. सुमनाचा हा गंध रहे ना रहे हम महका करेंगे.

0: श्रोते हो, अत्तर क्षणांचा दरवळ सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडीलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकला. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना जांजे आपला निरोप घेते. नमस्कार.
1: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

सुमन कल्याणपूरी यांनी गायलेलं, शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं, संगीतकार वसंत देसाई. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. थोड्याच वेळात 1 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: पागल।
1: तो साथियों, मुझे लगता है ये गीत भी आप ही की लिस्ट में से होगा। बहुत सारे लोगों ने इस गीत को भी सही पहचान लिया था। हमारे एक साथी ने लिखा है कि सुरीला सफर कार्यक्रम वास्तव में सुरीला महसूस हो रहा है।
2: नमस्कार, मैं शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देता है। ठळक बातम्या। स्वदेश निर्मित चार अद्ययावत युद्धनौका गेल्या एका महिन्याभरात नौदलाच्या ताफ्यात दाखल। अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा। बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक। इराणचं अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर। प्रसिद्ध अभिनेता सॅम नील यांचं निधन। आणि देशाच्या विविध भागात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू। आता बातम्या विस्तारानं। भारतीय नौदलात स्वदेशी आरेखन आणि निर्मिती असलेल्या चार अद्ययावत फ्रिगेट युद्धनौका गेल्या एका महिन्यात सामील करण्यात आल्याचं सरकारनं म्हटलं आहे। यातल्या आयएनएस दुणगिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रय या फ्रिगेट नौका 21 जून रोजी सामील झाल्या होत्या, तर आयएनएस महेंद्रगिरी 11 जुलै रोजी सामील करण्यात आली होती। या युद्धनौका प्रोजेक्ट 17A अंतर्गत भारतात निर्माण करण्यात आल्या असून हवाई हल्ले, जमिनीवरून तसंच पाणबुडीवरून आलेले हल्ले रोखण्याची क्षमता त्यांच्यात आहे। या प्रकल्पात 7 युद्धनौका बांधण्याचं नौदलाचं नियोजन आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं इंटरपोल डिजिटल फॉरेन्सिक्स एक्सपर्ट ग्रुपच्या 11व्या बैठकीचं तसंच आंतरराष्ट्रीय गुन्हे अन्वेषण स्पर्धा आणि शिखर परिषदेचं उद्घाटन होणार आहे। भारत या परिषदेचं यजमानपद दुसऱ्यांदा भूषवत आहे। या परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि 47 देशातल्या पोलीस आणि इतर सुरक्षा क्षेत्रातल्या प्रतिनिधींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत। या कार्यक्रमादरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आर्थिक गुन्ह्यांचा तपास, घटनास्थळांवरचं व्यवस्थापन, देशातल्या विविध उत्कृष्टता केंद्राचं अनावरण आणि आशियातल्या पहिल्या स्वदेशी मोबाईल प्रयोगशाळेचं लोकार्पण यांच्या हस्ते करण्यात येईल। अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचं अपहार झाल्याचा आरोप करून त्याची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारकडून जबाब मागितला आहे। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे। राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासालाही न्यायालयानं नोटीस

बजावली आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं आहे. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहार प्रकरणी उघडकीला आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून संशयित आरोपींचा शोध सुरू केला होता. संशयिताला अखेर डेहराडूनमधून ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर नोंदींची तपासणी सुरू केली आहे. राष्ट्रीय आरोग्य संशोधन धोरणाच्या मसुदा निर्मितीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सूचना मागवल्या आहेत. देशाच्या आरोग्य संशोधन प्रणालीला योग्य रूप आणि बळकटी देण्यासाठी या धोरणाची निर्मिती केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासू सर्वसमावेशक स्वावलंबी आणि प्रभावी व्यवस्थेच्या निर्मितीत हे धोरण सहाय्यक ठरेल. विविध हितसंबंधींनी दिलेल्या सूचनांचा आणि शिफारशींचा समावेश करून हे धोरण तयार केलं जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी 27 जुलैपर्यंत आपल्या सूचना सादर कराव्यात असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. काही केंद्रीय मंत्रालयातर्फे डॉक्टर्स आणि इतर व्यावसायिकांसाठी इंटर्नशिप मिळवून देणारा गुगल फॉर्म इंटरनेटवर फिरत आहे, परंतु त्यातला दावा पूर्णतः खोटा आणि चुकीचा आहे असं पत्र सूचना कार्यालयाच्या सत्यशोधन विभागाने म्हटलं आहे. अशा प्रकारची कोणतीही इंटर्नशिप कोणत्याही मंत्रालयानं देऊ केलेली नाही असं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद लिंकवर अथवा मंचावर क्लिक करू नये आणि व्यक्तिगत माहिती सामायिक करू नये. तसंच खात्रीशीर माहितीसाठी नेहमी अधिकृत सरकारी संकेतस्थळाला भेट द्यावी असं कार्यालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. जॉर्डन, बहारीन आणि कुवेतमधल्या अमेरिकन लष्करी तळांवर झालेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची जबाबदारी इराणच्या IRGC घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर काल केलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल हे हल्ले केल्याचं इराणनं म्हटलं आहे. हुरमुझच्या समुद्रधुनीत अमेरिकेने आणखी हल्ले केल्यास त्यालाही प्रत्युत्तर दिलं जाईल असं इराणनं म्हटलं आहे. हुरमुझच्या समुद्रधुनीचं रक्षण करण्यासाठी आणि तिथली वाहतूक सुरळीत होण्यासाठी आपण हल्ले केल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे. दरम्यान GFS गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर ओमानच्या किनाऱ्यानजीक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जहाजावरील 11 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी 10 जणांची सुटका करण्यात आली असून एक कर्मचारी बेपत्ता आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या हल्ल्याचा निषेध केला असून या भागात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांच्या घटनांबद्दल मंत्रालयानं चिंता व्यक्त केली असून या भागात शांतता आणि स्थैर्य यासाठी राजनैतिक तोडगा काढण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचं काल निधन झालं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात एक दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काल सकाळी चंद्रकोट इथल्या एका लंगरसमोर 2 बसेस आणि एका कारची टक्कर होऊन किमान 18 जण जखमी झाले. यात बहुतांश अमरनाथ यात्रेकरूंचा समावेश आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रामबन इथल्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याचंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं. एका बसचा ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाला. सांगली जिल्ह्यात रंगनाथ महाराज यांच्या दिंडीतल्या एका ट्रकनं बेलसर टोल नाक्याजवळ कसबे दिग्राज दिंडीतल्या वारकऱ्यांना जोरदार धडक दिल्यानं 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आणि 7 जण जखमी झाले. पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी ही माहिती दिली. थायलंडची राजधानी बँकॉक इथं काल रात्री एका पबला भीषण आग लागल्यामुळे 27 जणांचा मृत्यू झाला आणि अन्य 63 जण जखमी झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं प्राथमिक

0: सामिक अंदाज आहे. या घटनेची सखोल चौकशीचे आदेश बँकॉकचे गव्हर्नर चार्ड चार्ट स्टिंटीपुंत यांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. बाहेर निघण्याचा मार्ग अरुंद असल्यामुळे जास्त जीवितहानी झाल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं. प्रधानमंत्री अनुतीन चार्नविराकुल यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. व्हिएतनाम इथं झालेल्या बोट दुर्घटनेतले 15 मृतदेह आज रात्री भारतात आणले जातील अशी माहिती व्हिएतनाम इथल्या भारतीय दूतावासानं आज दिली. व्हिएतनाम एअरलाइन्सच्या विमानानं हे मृतदेह 9:30 सुमाराला मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणले जाणार आहेत. या अपघातात अन्य 16 जणांना वाचवण्यात यश आलं होतं. त्या सगळ्यांना प्राथमोपचारानंतर या आधीच भारतात आणलं आहे. तसंच एका गंभीर जखमी पर्यटकावर व्हिएतनाममध्ये उपचार सुरू आहेत. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. ज्युरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते. मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. भारतीय महिला क्रिकेट संघ लंडनमधल्या लॉर्ड्स मैदानावर ऐतिहासिक कसोटी विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. काल सामन्याच्या दिवस अखेर भारतानं इंग्लंडसमोर 457 धावांचं लक्ष ठेवलं होतं. जपानच्या टोकियो इथे उद्यापासून सुरू होणाऱ्या जपान ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल पुरुष दुहेरी जोडी सात्विक राज रानकी रेड्डी आणि चिराग शेट्टी हे भारताचं नेतृत्व करतील. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वदेश निर्मित 4 अद्ययावत युद्धनौका गेल्या 1 महिन्याभरात नौदलाच्या ताफ्यात दाखल. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक. इराणचं अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर. प्रसिद्ध अभिनेता सॅम नील यांचं निधन. आणि देशाच्या विविध भागात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: देखिए कितनी अच्छी बात कहता है ये गीत. इसका अर्थ कितना अच्छा है कि यदि आप बेसहारा हैं और किसी तकलीफ से गुजर रहे हैं तो आप दूसरे का सहारा बन सकते हैं. जो तकलीफें आपने सही है उनसे छुटकारा पाने के लिए आप दूसरे की मदद कर सकते हैं. एक साथी ने इसी तारतम्य में लिखा है कि महामारी के समय में मुझे हॉस्पिटल में एडमिट करना पड़ा था. उस वक्त मेरे अपने सगे मेरे साथ नहीं आए लेकिन एक पड़ोसी मेरे साथ आया और मुझे हॉस्पिटल में दाखिल कराया. इसलिए कहता हूं कभी अपने ही गैर होते हैं और गैर अपनी जान जोखिम में डालकर मददगार साबित होते हैं. ऐसे शख्स उम्र भर अपने रहते हैं. बिल्कुल आपने जो अनुभव किया ईश्वर करे ऐसी नौबत किसी पर ना आए. लेकिन यदि ऐसी स्थिति में आपका उस व्यक्ति ने साथ दिया है तो सच में लगता है मानो भगवान हमारे सामने आ गए हो. साक्षात भगवान ने ही अपने देवदूत को भेजा हो हमारे लिए. और अभी जो गीत आपने सुना था उसका शब्द था सहारा. आइए आगे बढ़ते हैं, सुनते हैं ये गीत चित्रलेखा फिल्म से मोहम्मद रफी की आवाज में, साहिर लुधियानवी के बोल, रोशन का संगीत.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदान प्राप्त 6 वसतिगृह बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. आणि पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहार प्रकरण उघडकीला आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून उठून चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून संशयित आरोपींचा शोध सुरू केला होता. संशयिताला अखेर डेहराडूनमधून ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर नोंदींची तपासणी सुरू केली आहे. आसाममधल्या 27 जणांना परदेशी घोषित करणारे परदेशी नागरिक न्यायाधिकरणाचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं हा महत्वाचा निर्णय दिला. तांत्रिक त्रुटी आणि किरकोळ विसंगतीच्या आधारावर आपल्याला परदेशी घोषित करण्यात आल्याचा युक्तिवाद करत या 27 नागरिकांनी न्यायालयात दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयानं गुवाहाटी उच्च न्यायालय आणि परदेशी नागरिक न्यायाधिकरणाचे जुने आदेश बाजूला सारून या प्रकरणांची पुन्हा सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच तोपर्यंत याचिकाकर्त्यांवर कोणतीही सक्तीची किंवा कठोर कारवाई न करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. राष्ट्रीय आरोग्य संशोधन धोरणाच्या मसुदा निर्मितीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सूचना मागवल्या आहेत. देशाच्या आरोग्य संशोधन प्रणालीला योग्य रूप आणि बळकटी देण्यासाठी या धोरणाची निर्मिती केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासू, सर्वसमावेशक, स्वावलंबी आणि प्रभावी व्यवस्थेच्या निर्मितीत हे धोरण सहाय्यक ठरेल. विविध हितसंबंधींनी दिलेल्या सूचनांचा आणि शिफारसींचा समावेश करून हे धोरण तयार केलं जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी 27 जुलैपर्यंत आपल्या सूचना सादर कराव्यात असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं गगनयान मोहिमेशी संबंधित क्रू मॉड्यूल प्रणालीच्या 3 महत्वाच्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत.

पहिल्या चाचणीत क्रू मॉड्यूल ऑपरेटिंग प्रणालीची कार्यक्षमता तपासण्यात आली. समुद्रात गेल्यानंतरची ही प्रणाली पुन्हा सरळ स्थितीत येण्यास यशस्वी ठरली. दुसऱ्या चाचणीत क्रू मॉड्यूल आणि अंतराळवीर यांना परस्परांपासून विभक्त करणारी यंत्रणा यशस्वीपणे कार्यरत असल्याचं सिद्ध झालं. तर तिसऱ्या चाचणीत क्रू मॉड्यूलची संरचनात्मक प्रणाली अपेक्षेनुसार कार्यरत असल्याचं निष्पन्न झालं. या यशस्वी चाचण्यांमुळे भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेच्या तयारीला आणखी बळ मिळाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांविरोधात दिल्लीमध्ये JNU आणि जंतर मंतर परिसरात कॉक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. कोणत्याही राजकीय झेंड्याविना राजकीय मतभेद दूर सारून सर्वच राजकीय पक्षांनी तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. नीट परीक्षा पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि पीडित विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आंदोलकांची मागणी योग्य असल्याचं ठाकरे म्हणाले. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु बंद असलेल्या राज्यातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मिळत राहिल्याचं नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कॅगच्या अहवालात म्हटलं आहे. यातली 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून 1 लातूर आणि 1 बुलढाणा जिल्ह्यात असल्याचं अहवालात म्हटलं आहे. या वसतिगृहांची अवस्था अतिशय वाईट असून गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही. तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण अहवालात नोंदवलं आहे. इतर वसतिगृहांची परिस्थितीही वाईटच असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयी सुविधाही मिळत नसल्याचं अहवालात म्हटलं आहे. राज्यातल्या 49 सरकारी वसतिगृहांमध्ये पर्यवेक्षक नाही तर मुलींसाठी असलेल्या 5 वसतिगृहांमध्ये पुरुष पर्यवेक्षक नेमले गेल्याचं निरीक्षण कॅगनं नोंदवलं आहे. 2020 सालापर्यंत 200 वसतिगृह बांधण्याचं सरकारचं उद्दिष्ट पुरेसा निधी मंजूर झाला असूनही पूर्ण झालेलं नाही. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकने धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा ट्रक नांदेड जिल्ह्यातल्या एका दिंडीचा होता. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. मृत महिला सांगली जिल्ह्यातल्या कसबे डिग्रज गावच्या रहिवासी होत्या. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्यांची काळजी घ्यावी असं आवाहन पवार यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृताच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. या विद्यार्थ्यांचं यश भारताच्या अनंत युवाशक्तीचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया आणि पुण्याचा कनिष्क जैन या विद्यार्थ्यांसह 5 जणांनी कोलंबियात बुकारामांगा इथं झालेल्या या स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदकं पटकावली. भंडारा जिल्ह्यात 52 धरण प्रकल्पग्रस्त आदिवासींनी 2 महिन्यांपूर्वी कालव्यात उतरून केलेल्या आंदोलन प्रकरणात पोलिसांनी आता 9 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. धरणातल्या गावांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे. मात्र प्रकल्पग्रस्त आदिवासी आणि शेतकऱ्यांनी त्यांना मिळालेल्या तुटपुंज्या मदतीविरोधात हे आंदोलन केलं.

होतं. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत इटलीच्या जेन्निक सिनर यानं सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं. काल झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात सिनरने जर्मनीच्या अलेक्झांडर स्वेरेववर 6-7, 7-6, 6-3 आणि 6-4 अशी मात केली. याच स्पर्धेच्या महिला दुहेरीत चिनी फ्रेंच जोडीनं कॅनेडियन ब्राझील जोडीचा 6-3, 7-5 असा पराभव करून अजिंक्यपद पटकावलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्या मंदिर

भी देखो मन नहीं जागे, पीछे पीछे सपनों के भागे।

0: मंडळी, कवितांच्या विश्वात आपण सगळेच नेहमी रमतो, नेहमी घडतो, कारण कोणत्याही कवीने लिहिलेली कविता ही कुठल्या ना कुठल्या स्टेजवर आपल्याला रिलेट होत असते. शब्द त्यांचे असतात, पण तो अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला असतो, त्यामुळे कविता ही आपल्याला खूप जवळची वाटते. आज काव्यवाचन या कार्यक्रमात अशीच एक काव्यविश्वात रमणारी श्रद्धा माटेल आज आपल्यासोबत गप्पा मारायला आली आहे आणि ती तिच्या कविताही आपल्यासमोर सादर करणार आहे. वेलकम टू अवर शो श्रद्धा.
1: थँक्यू मैथिली.
0: श्रद्धा, मी जसं म्हणाले की कविता हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे आणि कविता म्हटल्यानंतर आपण सगळेच अगदी भावनिक होतो, खूप पर्सनल टच असतो. तर मग आज कार्यक्रमात तू सुरुवात कुठल्या कवितेने करशील?
1: मी एक कविता लिहिलेली ज्यातून आपण एखादा आयुष्यात येणारा असा पर्व असतो किंवा एखादा टर्निंग पॉइंट असतो म्हणतो आपण आयुष्याचा, त्यात नकळतपणे आपण एक वेगळ्या वळणावर जातो आणि ते वळण खूप अनपेक्षितपणे आलेलं असतं. तर त्या संदर्भातली कविता मी सादर करणार आहे सर्व.
0: बर.
1: तर त्या कवितेचं शीर्षक आहे नवे पर्व.
0: वाह वाह.
1: काव्य लिहिता लिहिता, काव्य लिहिता लिहिता जाणवू लागले नव्याने सर्व. काव्य लिहिता लिहिता जाणवू लागले नव्याने सर्व. नयनी दिसू लागले हे जग वेगळे. नयनी दिसू लागले हे जग वेगळे. सुरू होई एक अनोखे पर्व.
0: वाह वाह.
1: स्पर्शात शहारे नवीन बहाणे. स्पर्शात शहारे नवीन बहाणे. करू लागले मज तारुण्याचे इशारे. आंबट गोड चवींचे ना वाटे अप्रूप.

0: मड गोड चवींचे ना वाटे अप्रूप एक पदार्थ बेचवही, एक पदार्थ बेचवही वाटे अनुरूप। ऐकू येई कानी साथ दूरवरची जीना दिली होती कोणी माझ्यासाठी, ऐकू येई कानी साथ दूरवरची जीना दिली होती कोणी माझ्यासाठी। हा कस्तुरी मृगाचा सुगंध का छळू लागला, हा कस्तुरी मृगाचा सुगंध का छळू लागला, हा तारुण्याचा बहाणा का बहरू लागला, का बहरू लागला।
1: वा वा वा, खरच खरच खूप सुरेख कविता लिहिली आहेस, काय बोलणार, आता शब्दच नाहीयेत। कार्यक्रमाची सुरुवातच इतकी सुंदर होणार असेल तर पुढे महफूल अजून रंगणार आहे यात शंकाच नाही।
0: हो, आणि खर तर या कवितेचं असं आहे की आपले जे पंचेंद्रिय आहेत त्यातून आपण एखाद्या टर्निंग पॉइंट मध्ये जेव्हा जातो तेव्हा ते काय फील करतायत, तेव्हा ते काय बघतायत, तेव्हा त्यांना काय स्पर्श होतोय सांगण्याचा प्रयत्न केला।
1: वा वा वा वा, श्रद्धा, आता कविता जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सगळ्यात पहिले ज्या दोन गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात त्या म्हणजे एक तर कागद आणि दुसरी म्हणजे लेखणी। तर मग ह्या दोघांचं एक नातं असतं,
0: हो,
1: आणि त्या अनुषंगाने मला माहिती आहे की तू एक कविता लिहिली आहेस, तर मग ती कविता ऐकायला नक्कीच आवडेल।
0: हो, खरं तर कागद आणि लेखणीचा जोपर्यंत मेळ बसत नाही तोपर्यंत कवितेला बहर येत नाही, आणि आज आपण कितीही ऍडव्हान्स झालो, कितीही प्रगती केली तरी जोपर्यंत ती कविता कागदावर उमटत नाही, त्या लेखणीचा स्पर्श कागदाला होत नाही तोपर्यंत ती कविता बहरत नाही असं मला वाटतं।
1: बरोबर,
0: तर त्या अनुषंगाने एक कविता लिहिली आहे, तर अशी ही तुमच्यासमोर सादर करते कागद आणि लेखणी।
1: नक्कीच।
0: कागद गेला विसरून लेखणीची माया, कागद गेला विसरून लेखणीची माया, लाल शाहीने त्याच्या पांढऱ्या पाठीवर गिरवत बोथट झालेली माझी एक कडा, त्याच्यावर दिसले दुसऱ्या लेखणीचे शब्द जे सलतात मनाला, तरीही मी टेकलोय एका बाजूला सुन्न होऊन। कागद पाहतोय लांबून माझी ती जीर्ण अवस्था, कधी काही लिहिलेल्या बंडखोरींच्या शब्दांचा मी शिल्पकार होतो, आता मात्र खिन्नतेने पाहतोय माझ्या वाचून कागदाचे हरवलेले अस्तित्व। पुन्हा घेईन का जन्म शब्दांनी आयुष्य कोरण्यासाठी, की होईन कागद माझ्या शाईने परत उमगण्यासाठी।
1: वा वा वा वा, खरच खरच खूप सुरेख, म्हणजे तुझ्या कवितांचं कौतुक करावं तितकंच थोडं आहे, आणि कागदाचं आणि लेखणीचं असंच नातं असतं।
0: हो,
1: हे नातं लेखक किंवा कवीशिवाय आणखी जास्त कोणाला समजणार।
0: हो।

0: श्रद्धा, इतक्या छान छान कविता तू आपल्या श्रोत्यांना ऐकवतीयेस, छान सादरीकरण आहे. आता पुढची कविता तू कुठली ऐकवशील आपल्या श्रोत्यांना?
1: तर आता जी कविता मी तुमच्या समोर सादर करणार आहे ती आहे स्त्रियांबद्दल. आणि जेव्हा एक मुलगी किंवा स्त्री जेव्हा वयात येते तेव्हा तिला पाळी सुरू होते. आणि आपलं एक स्त्री म्हणून मी तरी कर्तव्य समजते की त्याच्या भोवतालचा जो टॅबू आहे तो आपल्याला मोडून काढायचा आहे. आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा केला जातो तर त्या दिवशी मी कविता लिहिली होती.
0: अच्छा.
1: आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे पाळी तिची. कोणी म्हणतं हात लावू नका, कोणी म्हणतं हात लावू नका, कोणी म्हणतं आंबट गोड खाऊ नका, कोणी म्हणतं हात लावू नका, कोणी म्हणतं आंबट गोड खाऊ नका, कोणी म्हणतं घराबाहेर बसा, कोणी म्हणतं घराबाहेर बसा, आणि कोणी म्हणतं दुखणं खोपणं एकट्यातच सोसा. नाही विचारत कोणी दिला दुखतंय काग पोटात, नाही विचारत कोणी दिला दुखतंय काग पोटात, रात्रीच्या गर्द अंधारात, रात्रीच्या गर्द अंधारात झोप लागली काग एकट्यात. केली जर देव पूजा तर लागेल कशा, केली जर देव पूजा तर लागेल कशा, तुळशीला पाणी देऊन हातून कसे घडेल पाप, तुळशीला पाणी देऊन हातून कसे घडेल पाप. अपवित्र कसा असेल हा मासिक पाळीचा काळ, अपवित्र कसा असेल हा मासिक पाळीचा काळ, हे चक्र आहे म्हणूनच तर पुढे होईल तिला बाळ.
0: वाह वाह.
1: तिच्या त्या दिवसांमध्ये सुद्धा, तिच्या त्या दिवसांमध्ये सुद्धा वागडू द्या ना तिला अंगणातून, तिच्या त्या दिवसांमध्ये सुद्धा वागडू द्या ना तिला अंगणातून. हातात हात घेऊन तिचा बाहेर पडूया या अंधश्रद्धेच्या रिंगणातून. अशी ही पाळी तिची, अशी ही पाळी तिची आहे निसर्गाचं देणे. नाही सोसणार बंधनं कोणती, नाही सोसणार बंधने कोणती, ठामपणे ती म्हणे, ठामपणे ती म्हणे.
0: सुंदर, खरच खूप सुंदर. म्हणजे आता ह्या कवितेवर मला शांता शेळकेंची जी खांब नावाची कविता आहे स्त्रियांना डेडिकेटेड ती आठवली, की त्या म्हणतात की

0: आता इतक्या छान कविता श्रद्धा तू सादर करतेस, पण आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना तू कोणती कविता सादर करशील आपल्या श्रोत्यांसाठी?
1: मी आज ठरवलेलं की काहीतरी वेगळे विषय प्रेक्षकांसमोर आणायचे की ज्यातून कदाचित आपण सामाजिक किंवा बऱ्याच अशा गोष्टींना हात लावू शकतो जिथे खरंच प्रबोधनाची गरज आज सुद्धा आहे. तर त्यातलाच एक विषय आहे की आपल्या इथे असलेली किंवा परंपरागत चालत आलेली वर्णव्यवस्था. कोणीतरी जास्त सुंदर दिसतंय, कोणीतरी जास्त ठेंगणं दिसतंय, कोणीतरी जास्त सौंदर्यवान आहे, रूपवान आहे, तर त्याच्या चेहऱ्याकडे बघून त्याची पारख केली जाते. तर हे न बघता फक्त त्याचा रंग कसा आहे, तो दिसतो कसा, तो आपल्याला कसा दिसतोय, यावरून आपण त्याची पारख करतो. त्याच्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी कुठे ना कुठे त्यावर बंधनं येतात आणि ही आजच्या समाजाची स्थिती आहे. तर ती माझ्या शेवटच्या कवितेतून मांडण्याचा मी प्रयत्न करेन.
0: नक्कीच नक्कीच.
1: तर कविता अशी आहे, रंगभेदाला भेदताना.
0: वा.
1: तू आणि मी, तू आणि मी आहोत माणसं खरी, तू आणि मी आहोत माणसं खरी, पण सौंदर्याच्या दिखाव्यात मात्र तू रूपवान परी. मी माझा चेहरा सुद्धा लपवून राहतेय, मी माझा चेहरा सुद्धा लपवून राहतेय, सांगू कोणाला व्यथा. मी माझा चेहरा सुद्धा लपवून राहतेय, सांगू कोणाला व्यथा. रूप कुरूप माझे, रूप कुरूप माझे, माझी निराळीच कथा. शृंगार केला साजेसा तरी चमक राहूनी जाते, शृंगार केला साजेसा तरी चमक राहूनी जाते. मी तुझ्या पुढे सावली होऊनी राहते, पण रात्रीच्या मिट्टा अंधारातच तर मिळते चंद्राला तेज, पण रात्रीच्या मिट्टा अंधारातच तर मिळते चंद्राला तेज.

0: तरी सावळा रंग माझा हरतो तुमच्या स्पर्धेत. कधी माझ्या रंगांमधला आपलेपणा उमजेल का? कधी माझ्या रंगामधला आपलेपणा उमजेल का? कधी कृष्ण अनश्वेत, कधी कृष्ण अनश्वेत हा भेद मिटेल का?
1: वा वा,
0: मिळेल सन्मान दोघांना हा रंग भेद भेदताना. मिळेल सन्मान दोघांना हा रंग भेद भेदताना. अवघा रंगची एक व्हावा माणुसकीचा रंग लावताना, माणुसकीचा रंग लावताना.
1: कमाल कमाल, खरच खूप सुंदर. इतकं छान कसं ग लिहितेस? किती कौतुक करावं तितकं कमीच आहे अगं तुझं. खूप खूप छान विषयांना तू हात घातलास आणि खूप सुंदर काव्य आज तू सादर केलीस. श्रद्धा तू आज इथे आलीस आणि सगळ्यांशी गप्पा मारल्यास, इतक्या सुरेख कविता सादर केल्यास, त्यासाठी खरंच तुझे मनापासून आभार.
0: धन्यवाद. खरं तर तुला भेटून आणि ह्या कार्यक्रमात येऊन मला सुद्धा खूप आनंद झालाय. आणि असं आमच्यासाठीचा हा जो प्लॅटफॉर्म आहे की युवक युवती असतील त्यांना नवीन त्यांच्या ज्या कविता आहेत त्या सादर करता येतात आणि त्याच्या एक बाहेर सुद्धा आम्हाला एक आमचं स्वतःचं एक वेगळं व्यक्तिमत्व सादर होतं. तर त्यासाठी मी खरंच खूप आभारी आहे तुमची.
1: मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम. मंडळी, काव्याची ही मैफिल तर खूप सुंदर रंगली, पण कार्यक्रमात आता थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजतायत. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मराठी साहित्य विश्वातील प्रतिभासंपन्न प्रगल्भ कवयित्री इंदिरा संत यांचा स्मृतिदिन. खरं सांगायचं तर इंदिरा संत आपल्या विस्मृतीत कधी गेल्याच नाहीत. विशेषतः बाहेर वेडावाकडा पाऊस पडायला लागला की आपल्या ओठावर इंदिराबाईंच्या कवितेचे शब्द सहजच येतात. नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमोळी आणि दारात सायली. कुब्जा ही त्यांची कविता तरी कुठे विसरलोय आपण. अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ, अशा अवेळी पैल तीरावर आज घुमे का पावा मंजुळ. आणि त्यांची आणखी एक कविता, पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे, लिपिरेषांच्या जाळी मधुनी नको पाठवू हसू लाजरे. इंदिराबाईंच्या कितीतरी कविता आपल्या मनाच्या तळघरात आपण अगदी जपून ठेवल्या आहेत. इंदिराबाईंचा जन्म 4 जानेवारी 1914 तवंदी नावाच्या बेळगाव जवळच्या लहानशा खेड्यात बाईंचं बालपण गेलं. शिक्षणासाठी त्या पुण्यात आल्या, फर्ग्युसन कॉलेजात शिकायला लागल्या. तिथेच त्यांना कवी ना मा संत भेटले. वयाच्या 16व्या 17व्या वर्षी म्हणजे साधारण 1930-31च्या सुमारास इंदिराबाई कविता लिहू लागल्या. 1935 साली त्यांचे

त्यांचा प्रेमविवाह कवी नामासंत यांच्याशी झाला आणि एका अभिरुची संपन्न सहजीवनाची सुरुवात झाली. साहित्य प्रेमाच्या भक्कम पायावरच त्यांचं सहजीवन उभं होतं. लग्नानंतर अगदी सुरुवातीच्या काळात इंदिराबाई कवितेपेक्षा कथाच अधिक लिहायच्या. कारण काय तर कथेला त्या काळी चक्क 12 रुपये मानधन मिळायचं आणि त्या पैशातून पुस्तकं विकत घेता यायची म्हणून बाई असं करायच्या. पुस्तकाचा विषय निघालाय त्यामुळे मला बाईंची मोरपीस नावाची कविता आठवलीय. बालपणीच्या गमती जमती एक त्यातली अजून हसते पुस्तकातले मोर पीसते हळूच गालावरुनी फिरते सक्तीचे करी भकास पुस्तक सक्तीचे करी भकास पुस्तक अर्थ जातला येत न उमजून आगंतुकाची मल्ली नाथी सगळा याचा चोथा आपण अभ्यासाचे गंभीर नाटक शब्दांची टरफले घोकते बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते. बालपणीच्या पुस्तक वाचतानाच्या गमती जमतीवरची गोड अशी ही कविता. आजही ही कविता वाचताना खुणेसाठी पुस्तकात ठेवलेलं मोरपीस आपल्याही गालावरून नकळत फिरू लागतं. लग्नानंतर इंदिराबाईंचं कथालेखन आवडीच्या पुस्तकांचं वाचन सुरूच होतं आणि त्याचबरोबर कविता लेखनही. 1940 साली त्यांचा आणि त्यांचे पती नामा संत यांचा एकत्रित कविता संग्रह सहवास प्रसिद्ध झाला. पुढे 1944 साली नामा संतांना बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळाली आणि दोघंही बेळगावला स्थायिक झाले. त्यावेळचं बेळगाव छोटसं पण हिरव्यागार वनश्रीनं नटलेलं सुंदर असं गाव होतं. बेळगावात राहत असतानाची एक लोभस आठवण इंदिराबाईंनी मृद्गंध या त्यांच्या ललित लेखसंग्रहात लिहून ठेवली आहे. मे महिन्याचे अखेरचे दिवस होते. पावसाळा कधीही सुरू होईल असं वातावरण झालं होतं. एके संध्याकाळी 8 च्या सुमारास दाराशी टांगा थांबला. टांग्यातून कोण आलंय ते पाहायला इंदिराबाई दाराशी आल्या. पाहिलं तर टांग्यातून नामा संत हसत हसत खाली उतरले आणि बाईंना म्हणाले, चल चल आपल्याला जायचंय एकीकडे. नेसलेलं पातळ चांगलंच होतं. मग ओचा पदर नीट करून बाई त्यांच्याबरोबर निघाल्या. त्यांचा मुलगा चंदू तसा लहानच होता त्यावेळी. त्यानेही मी बरोबर येतो असा हट्ट धरला म्हणून त्यालाही घेऊन दोघे निघाले. कॅम्पमध्ये एका चौकातील बसक्या पुलापाशी टांगा थांबला. टांग्यातून तिघही खाली उतरले. नामासंत बाईंना म्हणाले, ते बघ तिकडे. त्यांनी सांगितलेल्या दिशेला पाहावं तर काय, असा उत्सव कधी जन्मात बघितला नव्हता. वर ढगाळलेलं आभाळ, किट्ट काळोख, गार गार थेंब टाकणारा वारा, कॅम्पमधले अवाढव्य फांद्या असलेले ते उंच भरगच्च वृक्ष, त्या वृक्षांच्या पाना फांद्यातून झिलमिल लखलखणारे असंख्य काजवे, त्यांच्या हिरवट पारदर्शी शांत अशा प्रकाशबिंदूंची झगमगणारी अगणित नर्तनवलय पाहताना बाईंनी त्या काजव्यांच्या वृक्षाला नाव दिलं नक्षत्र वृक्ष. नक्षत्र वृक्षात हरवून जाण्याचा बाईंचा हा अनुभव मनात रुजलाच होता अगदी खोल. पुढे अनेक वर्षांनी आणखी एक अनुभव त्यांनी घेतला. घरापासून नोकरीच्या ठिकाणी जाताना वाटेत त्यांना खणलेली माती दिसली. धरणीच्या गाभ्यातून खणून काढलेली ओलसर लाल अगदी ताजी माती, मानवी स्पर्शही न झालेली ती माती बाईंनी हातात घेतली तेव्हा त्यांना तिचा स्निग्ध मऊ शीतोष्ण स्पर्श अगदी जाणवायला लागला. या अनुभवानंतरही बराच काळ मध्ये निघून गेला. नक्षत्र वृक्षाचा अनुभव आणि हा ताज्या मातीच्या स्पर्शाचा अनुभव, हे दोन्ही अनुभव अबोध मनाच्या पातळीवर परस्परात अनाहूतपणे मिसळून जाऊन काही वर्षांनी बाईंना कविता सुचली मृण्मयी. मृण्मयी म्हणजे मातीची, मातीचे धरणीचे गुणधर्म असलेली स्त्री. मातीला पार्थिवतेला अपुरेपणाचा शाप आहे आणि तो शाप आहे म्हणूनच तिला पूर्णत्वाची फळत फुलत राहण्याची ओढही आहे. मग त्याच ओढीने ते पुरुषाला साथ घालते आणि त्याकरताच सर्व ऋतूंचे विभ्रमही तिला हवे असतात. बाईंची मृण्मयी ही कविता याच आशयाची. रक्तामध्ये ओढ मातीची मनास मातीचे ताजेपण. रक्तामध्ये ओढ मातीची

नास मातीचे ताजेपण, मातीतून मी आले वरती, मातीचे मम अधुरे जीवन। कोसळताना वर्षा अविरत, स्नान समाधी मध्ये डुबावे, तवात विजल्या प्राजक्ता परी, ओल्या शरदा मधी निथळावे। हेमंताचा ओढून शेला, हळूच ओले अंग टिपावे। हेमंताचा ओढून शेला, हळूच ओले अंग टिपावे। वसंतातले फुला फुलांचे छापील उंची पातळ ल्यावे। ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर। जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर। आणि क तुझी या लाख स्मृतींचे खेळवीत पदरात काजवे। उभे राहुनी असे अधांतरी तुझला घ्यावे, तुझला घ्यावे। बाईंच्या याच कवितेत नाही तर आणखी अनेक कवितांमधून विविध झाडांचे, पाना फुलांचे, ऋतूंचे संदर्भ येत राहतात। निसर्गाचे अनेक रंग, त्याच्या मनोहरी छटा, निसर्गाची लोभस रूपही त्यांच्या कवितेत सातत्यानं येत राहतात। आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या कवितेत परस्परांमध्ये जणू फेरच धरतायत। शिवाय त्या फेराला एक लय आहे, एक नाद आहे, असंच आपल्याला वाटत राहतं बाईंच्या कविता वाचताना। कधी कधी बाई त्यांच्या शब्दांच्या कुंचल्यातून निसर्गालाच व्यक्तित्व बहाल करतात। याच संदर्भात त्यांची ही निळी पांढरी नावाची एक कविता मला आता आठवते। त्या कवितेत शरद ऋतूतील दुपार रंगवली आहे बाईंनी। ही निळी पांढरी शरदातील दुपार, तापल्या दुधापरी ऊन हिचे हळुवार। ही निळी पांढरी शरदातील दुपार, तापल्या दुधापरी ऊन हिचे हळुवार। दाटली सायकी स्निग्ध शुभ्र आकाशी, फिरतात तशाया शुभ्र ढगांच्या राशी। त्या ऊन दुधाचे घुटके घेत खुशाल, त्या ऊन दुधाचे घुटके घेत खुशाल। सुस्तीत लोळतो हिरवा खाली माळ, अन बसल्या तेथे गाई करीत रवंथ। वारीत शेपट्या कोणी चरती संथ। याच कवितेत बाई शेवटी म्हणतात, का गोड जाड्य हे पसरे धरणीवरती, का गोड जाड्य हे पसरे धरणीवरती। रेंगाळत का हे सौख्य विलक्षण भवती। दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकीत पावले चाले रम्य दुपार। टाकीत पावले चाले रम्य दुपार। एखाद्या दिवस भरलेल्या गर्भार स्त्रीसारखी शरदातली ही दुपार इंदिराबाईंना दिसली। इंदिराबाईंची प्रतिभा पाहताना वाटतं हे सगळं कुठून येत असेल। बाई स्वतः त्यांच्या अजिंठा या कवितेत म्हणतात, अजिंठ्याच्या कलाकाराची विसरून राहिलेली एक पुसट रेषा माझ्या रक्तातून वाहत आहे। बाईंचं हे म्हणणं किती खरं आहे ना। बाईंनी अनुभवलेला निसर्ग, तो अनुभवतानाची त्यांची तरल भावावस्था आणि ती अवस्था शब्दात मांडताना त्या कवितांना आलेलं तेज, त्या शब्दांना लाभलेलं व्यक्तिमत्व, सगळं अलौकिकच आहे। बाईंच्या कवितेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बाई आपली भावावस्था, आपल्या मनाची स्थिती आणि बाहेरची परिस्थिती निसर्ग प्रतिमांमधून आपल्यापर्यंत पोचवतात, आणि तेही अगदी सूचकपणे। साध्या अनलंकृत शब्दात उतरलेला आशय इतका घनगंभीर असतो की तो आत खोलवर आपल्या मनात झिरपतच राहतो। म्हणजे कसं तर त्यांची स्थिरचित्र नावाची एक कविता आहे, तीच ऐकवते। वर निळ्या पांढऱ्या फराट्यांचे कोरडे आकाश, वर निळ्या पांढऱ्या फराट्यांचे कोरडे आकाश। खाली कठोर करड्या रेषांचा ओसाड माळ, मध्ये उंच कुतुब मिनार कष्टमापक। पायथ्याशी एक उघडी वही सावलीत सामावलेली, पायथ्याशी एक उघडी वही सावलीत सामावलेली। जिच्यावर साकारलेले श्री शिल्कीचे पूज्य ब्रह्म। एक पोपटी वेल वळसेदार रांगणारी, रांगत रांगत पाषाणावर हिरवी बोटे टेकणारी। हे एक स्थिरचित्र, हे एक स्थिरचित्र। केवळ 11 वर्षांचं सहजीवन, अचानक उद्भवलेल्या विषमज्वराने नामासंतांचं झालेलं अकाली निधन, पदरात 3 मुलं,

अशा परिस्थितीत एकटीनं संसार करताना झालेली मनाची आणि संसाराची स्थिती आणि अशाच संसाराचं चित्र कधी पालटेल ते ठाऊक नाही. म्हणूनही कदाचित कवितेला बाईने नाव दिलं असावं स्थिरचित्र. पण या स्थिरचित्राला मुलाबाळांची, कवितेची आणि स्मृतीत राहिलेल्या पतीच्या प्रेमळ सहवासाची पोपटी वेल आहे. आणि ती वेल पाषाण हृदयी समाजावर आपली हिरवी बोटं टेकवणारी आहे. शेला, मेंदी, रंगवावरी, गर्भरेशीम, मृगजळ, वंशकुसुम, निराकार अशा अनेक संग्रहातून बाई शेवटपर्यंत कविता लिहित राहिल्या. भावगर्भ, तरल आणि जाणीवेच्या पातळीवर उतरलेल्या अनुभवाची आत्मनिष्ठ रसमयी कविता बाई लिहित राहिल्या. 85 वर्षाच्या जीवनकाळात 60 वर्ष त्यांचा हात लिहिता होता. 1970 नंतरच्या काळात स्त्री स्वातंत्र्याचे, स्त्रीवादाचे वारे वाहू लागले. त्याचा प्रभाव इंदिराबाईंच्या काही मोजक्या कवितांवर पडला. या संदर्भातली मध्यमवर्गी गार्गी ही कविता तर प्रसिद्धच आहे, पण स्त्री जीवनाचा वेध घेणारी त्यांची आणखी एक कविता मला फार आवडते. त्या कवितेचं शीर्षक आहे एकटी. एकट्याने स्वावलंबी वृत्तीने जगणाऱ्या स्त्रीकडे समाज कसा पाहतो यावरची ही कविता. आज काळ बदललाय, स्त्रियांची स्थिती, समाजाची मानसिकता बदलली आहे. काही प्रमाणात हे खरंही आहे, पण सार्वत्रिकपणे अशी परिस्थिती झाली आहे असं मात्र दिसत नाही. एकट्याने राहणाऱ्या स्त्रीकडे स्पष्टपणे नाही तरी मनातून आजही अनेकदा ज्या भावनेनं पाहिलं जातं त्यावरच काही सांगू पाहणारी बाईंची एकटी ही कविता. एकटी मिळवती ती मग कशीही, लहान मोठी, विवाहित अविवाहित, गरीब श्रीमंत, शेवटी ती एकटी. एकटीचे दार उघडे, आत गप्पा, प्रश्नांच्या माशा घोंगावत, आत बाहेर कोण, काय, कसल्या, हे एक रिकाम टेकडे कुतूहल. एकटीचे दार बंद, प्रश्नांचे तीर दारावर, अस्वस्थ, तर्कग्रस्त, मनात गाठी बांधणारे. एकटीचे बाहेर जाणे नीटनेटके, सहज, दिमाखाचे, मागून प्रश्नांचा घोळका, कुठे, कुणाकडे, कशाला, उत्सुक, उतावळा. एकटीचे यश, बढतीचे, पगारवाढीचे, बदलीचे, परीक्षांचे, प्रश्नांच्या मानाखाली हिरमुसलेले हिंसक, कुणामुळे, कशामुळे. एकटीच्या घराला कुलूप, सगळे प्रश्न दुर्मुखलेले, दुखवट्याच्या सभेसाठी उत्सुक, प्रश्नांचा घोळका, सतत एकटी बरोबर, आज इथला, उद्या तिथला, तिच्याच आया बहिणींचा. एकटीच कशी, कोण, कुठून, का, आणखी आणखी, प्रश्नांचा घोळका, सतत एकटी बरोबर. बाईंच्या काही कवितांमधून स्त्री जाणीवेचे पदर दिसत असले तरी स्त्रीवादी कवयित्री ही काही त्यांची खरी ओळख नाहीच. बाईंनी स्त्रीवादी नाही तर संवेदनशील स्त्री मनाची कोमल भावकविता लिहिली आहे. आयुष्यात आलेले कटू अनुभव शांत समंजस वृत्तीने पचवणारी स्त्री त्यांच्या कवितेत वारंवार आपल्याला भेटत राहते. किती उठली वादळे, किती सावट दाटले, किती ताणले तणावे, किती काहूर माजले, किती सोसले साहिले, किती टाकले गाळून, आता त्याची न जाणीव, नाही तीही आठवण. कात उलटून टाकिली, मन मोकळे कोवळे, उन्हा वारी याची मूस, कशी वेल्हाळ सळसळे, उन्हा वारी याची मूस, कशी वेल्हाळ सळसळे. आयुष्यात सोसावा लागलेला कडवटपणा, वाट्याला आलेल्या दुःखाची काट टाकून निसर्गाच्या, कवितेच्या सहवासात बाईंनी आपल्या मनाला सतत मोकळं, कोवळं ठेवलं. आपल्या कवितेचं महावस्त्र समंजस, उन्नत मनाचा, विशुद्ध भावनेचा शालीन शेला पांघरून मराठी वाचकांना दिलं. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर बाईंनी लिहिलेली महावस्त्र नावाची कविता त्याचीच साक्ष देणारी. वर्तमानाचा आस्वाद, सहा रसांच्या फुलांचा, फुले वेचावी फुडावी, हाच नाद जीवनाचा. हसू रुसूच्या डोळ्यांनी घ्यावा पदर भरून, आणि स्मृतीच्या अंगणी रास घालावी नेऊन. स्मृती मोठी कलाकार, स्मृती मोठी कला.

कलाकार घेते भरून रांजण, रसरंग परागांचे चाले तिचे घुसळण, निळे जांभळे अंजिरी धागे वर तरंगले, रेशमाचे रंगरंग रांजणात रूप आले, तेच उलगुन धागे पहिली साखळी घालते, तेच उलगुन धागे पहिली साखळी घालते, रुद्र गाठीच्या विणीने महावस्त्र मी गुंफिते, घन श्याम सावळाचा उभा मागे भूतकाल, ओलांडते वर्तमान एका क्षणाची चाहूल, विणलेले महावस्त्र शेला त्याला पांघरते, विणलेले महावस्त्र शेला त्याला पांघरते, वर्तमानाचे संचित त्याच्या पायाशी ठेवते, वर्तमानाचे संचित त्याच्या पायाशी ठेवते। बाईंच्या कविता वाचताना आपल्या मनात येतं, निसर्ग प्रेम विरह दुःख आणि एकाकीपण हे त्यांच्या कवितेचे पंचप्राण आहेत, पण त्यांच्या कवितेकडे अधिक जाणतेपणानं सूक्ष्मपणानं पाहताना ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे जे म्हणतात ते अधिक भिडतं आपल्या मनाला। अरुणाताई म्हणतात, बाईंच्या कवितेतलं प्रेम म्हणजेच त्यांचं दुःख आहे, त्या दुःखाच्या गाभ्यातच विरह आहे, विरहाची मिठी एकाकीपणाला आहे आणि या सगळ्यात निसर्ग विरघळून एकजीव झालेला आहे। हे सगळं आपल्याला जसं जसं जाणवत जातं तसं तसं अधिक खोलवर उमजत जातं। इंदिराबाईंची कविता, त्यांची प्रतिभा मराठी साहित्यात सर्वार्थानं किती वेगळी आणि श्रेष्ठ आहे ते। इंदिराबाईंच्या प्रतिभेबद्दल बोलायचं तर त्यांच्याच जशी ती या कवितेची आठवण येते। जशी ती, तो कधी येईल कधी न येईल, कधी भेटेल कधी न भेटेल, कधी लिहील कधी न लिहील, कधी आठवण काढील कधी न काढील, असा तो एक अनिश्चिती, बंदिस्त घड्याळातील लंबकासारखी मृत्यूसारखी, त्या अनिश्चितीच्या ताणाच्या धाग्यात तिचे पाय गुंतणार काचणार कोलमडणार, त्या अनिश्चितीच्या ताणाच्या धाग्यात तिचे पाय गुंतणार काचणार कोलमडणार, पण तिने त्या रंगदार धाग्यांचा एक पिळदार गोफ केला आणि त्याच्या झुल्यावर उभी राहून ती झोके घेऊ लागली या आसमानापासून त्या आसमानापर्यंत। अशी ती एक मुक्ता, वाऱ्यासारखी जीवनासारखी, ती एक मुक्ता वाऱ्यासारखी जीवनासारखी। वाऱ्यासारख्या आणि जीवनासारख्या मुक्त अशा इंदिराबाईंच्या प्रतिभेला पुन्हा एकदा सादर वंदन, धन्यवाद।

0: श्रोते हो, आताच आपण ऐकलात कार्यक्रम साहित्य सौरभ. आजचा हा कार्यक्रम केंद्रित होता कवयित्री इंदिरा संत यांच्यावर. लेखन आणि वाचन केलं होतं दीपाली दातार यांनी. सूत्रसंचालन सविता चेरे यांचं आणि सादरकर्ते होते सुमित श्रीबाद. साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकत होतात प्रसार भारतीच्या वेब्स, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7 वाजतायत. प्रादेशिक बातम्या.
1: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
1: झालं सगळं. झालं बजेट तयार?
2: हो.
1: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
2: नको.
1: मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
2: आणखी एक?
1: नाही. आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
3: आली आहे मोठी.
1: आता जाग बाई.
4: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
5: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अयोध्या मंदिर दान अपहार प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. राज्यातली मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृह बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. इतर वसतिगृहांची परिस्थितीही खराब. स्पर्धा परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात काँग्रेस जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा. पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिकासमूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु बंद असलेल्या राज्यातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मात्र मिळत असल्याचं कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या अहवालात म्हटलं आहे. यातील 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून 1 लातूर आणि 1 बुलढाणा जिल्ह्यातला आहे. या वसतिगृहांची अवस्था अतिशय वाईट असून गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही. तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण अहवालात नोंदवलं आहे. इतर वसतिगृहांची परिस्थिती वाईट असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयी सुविधाही मिळत नसल्याचं अहवालात म्हटलं आहे. राज्यातल्या 49 सरकारी वसतिगृहांमध्ये पर्यवेक्षक नाहीत तर मुलींसाठी असलेल्या 5 वसतिगृहांमध्ये पुरुष पर्यवेक्षक नेमल्या गेल्याचं निरीक्षणही कॅगनं नोंदवलं आहे. 2020 सालापर्यंत 200 वसतिगृह

बांधण्याचं सरकारचं उद्दिष्ट पुरेसा निधी मंजूर झाला असूनही पूर्ण झालेलं नाही. स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराच्या विरोधात दिल्लीत जेएनयू आणि जंतरमंतर परिसरात कॉक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. कोणत्याही राजकीय झेंड्याविना राजकीय मतभेद दूर सारून सर्वच राजकीय पक्षांनी तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. नीट परीक्षा पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि पीडित विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आंदोलकांची मागणी योग्य असल्याचं ठाकरे म्हणाले. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज त्यांच्या वर्षा निवासस्थानी 3 महत्वाच्या बैठका झाल्या. एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगारांच्या पुनर्विकासाला सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून गती देण्यासाठी आवश्यक धोरणात्मक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा असे निर्देश त्यांनी परिवहन विभागाच्या बैठकीत दिले. प्रत्येक आगाराची व्यावसायिक क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र नियोजन करायला हवं असं ते म्हणाले. कामगारांसंबंधी विविध कायद्यांमध्ये कामगार विभागाच्या माध्यमातून सुधारणा करण्यात येत आहेत. या सुधारणांमधून व्यापक कामगार हित जपण्याला प्राधान्य द्यावं असं मुख्यमंत्र्यांनी कामगार कायद्यांच्या सुधारणा सादरीकरण बैठकीत सांगितलं. नगरविकास विभागाच्या आढावा बैठकीत अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा झाली. शहरी विकासात सृजनशील बदल घडवून आणण्यासाठी शहरांना विकासाचं केंद्र मानून त्यांच्या प्रगतीतले अडथळे दूर करण्यासाठी अर्बन चॅलेंज फंडच्या माध्यमातून विकास करण्यात यावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. अहिल्यानगर शहरात आज ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथ या दोन भावंडांच्या दिंड्यांची भेट झाली. त्यानंतर आज सकाळी या दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. या प्रमुख दिंड्यांबरोबर गावागावातून येणाऱ्या संत नामदेव महाराज संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्यासह विविध दिंड्या शहरामध्ये दाखल होत आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा ट्रक नांदेड जिल्ह्यातल्या एका दिंडीचा होता. ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृत महिला सांगली जिल्ह्यातल्या कसबे डिग्रज गावच्या रहिवाशी होत्या. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्यांची काळजी घ्यावी असं आवाहन पवार यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी भारतानं दिलेल्या 457 धावांच्या आव्हानापुढे यजमान इंग्लंडचा दुसरा डाव आज चौथ्या दिवशी 186 धावात आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 बळी घेतले तर सायली सातघरे क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळला होता. त्यात गोलंदाज क्रांती गौडनं 5 बळी घेतले होते. काल 7 बाद 341 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केल्यामुळे भारताची सामन्यातली एकूण आघाडी 456 झाली होती. यात यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटियाच्या 113 धावांचा मोलाचा वाटा होता. यास्तिका ही लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकवणारी पहिली महिला ठरली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन फाउंडेशनमधील बिलियन कार्बन या स्टार्टअप

0: मागच्या संस्थापिका अंकिता विजयवर्गीय यांना जागतिक स्तरावरचा प्रतिष्ठेचा बेअर फाउंडेशनचा महिला उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. बिलियन कार्बन हे हवामान बदल, सेंद्रीय कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारे अग्रगण्य भारतीय क्लायमेट टेक स्टार्टअप आहे. विजयवर्गीय अभियांत्रिकी पदवीधर असून त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमधून एमबीए पूर्ण केला आहे. त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील यशस्वी कारकीर्द सोडून हवामान बदलाच्या समस्येवर परिणामकारक उपाय विकसित करण्यासाठी उद्योजकतेचा मार्ग स्वीकारला आहे. टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणात भिवंडी न्यायालयानं आज आणखी दोन आरोपींना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणातले सर्व 12 आरोपी आता न्यायालयीन कोठडीत असून टीईटी पेपर फुटीत सामील असलेले इतर संभाव्य आरोपी संपूर्ण जाळं आणि कटाचा पोलीस तपास करत आहेत. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. ज्युरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते, मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या जातेगाव इथं स्थानिक गुन्हे शाखेनं सुमारे 8 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्या मंदिर दान अपहार प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. राज्यातली मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृहं बंद असल्याचं कॅटचं निरीक्षण. इतर वसतिगृहांची परिस्थितीही खराब. स्पर्धा परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात काँग्रेस जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा. पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज
2: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकता आहात.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता वृत्तविशेष.
1: श्रोतेहो नमस्कार. वृत्तविशेष या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पावसाळ्यात कॅच द रेन या अभियानात नागरिकांना सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. जाणून घेऊयात पावसाळ्यातील पाणी संवर्धनावर आधारित माहिती. नेहमीची येतो मग पावसाळा असं आपल्याकडे नेहमीच म्हटलं जातं. पावसाळा आला की काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी पाऊस नाही अशी स्थिती राज्यात पाहायला मिळते. त्यासाठीच पावसाच्या पाण्याचं संवर्धन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग अतिशय महत्वाचं ठरतं. म्हणूनच कॅच द रेन या अभियानातून जलसंवर्धनाचा संकल्प करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोदी यांनी म्हटलं आहे की पाणी आहे म्हणून आपण आहोत. या अभियानाअंतर्गत पावसाच्या पाण्याचा एक एक थेंब आपल्याला सर्वांना मिळून वाचवायचा आहे असा विशेष आग्रह मोदी यांनी धरला आहे. याच निमित्तानं पावसाच्या पाण्याचं संवर्धन करून बारीपाडा क्षेत्रामधील नागरिकांच्या जीवनमानात अमूलाग्र बदल करणारे बारीपाडा पॅटर्नचे जनक पद्मश्री चैत्राम पवार यांनी पावसाच्या पाण्याचं महत्व विशद केलं आहे. पावसाच्या पाण्याचं जतन करण्याचं महत्व काय आहे आणि त्यासाठी बारीपाडा इथं नेमकं काय काम केलं याविषयी ते म्हणाले.

0: जो पाऊस पडतो एकदा पावसाळा संपला की आपण पाणी आणणार कुठं नाही, कारण पाणी हे निसर्गाने दिलेली खूप मोठी देण आहे. आणि पावसाळ्याच्या पिरियड मध्ये आपण आणू शकलो नाही. पावसाळा संपल्यावर आपण म्हणजे की हिवाळा सुरू झाला की जे वाहते घरे त्यांना छोटे छोटे बांध बांध जेवढं आपल्या आपल्या ताकदीनुसार जेवढं करता तेवढं आपण केलं पाहिजे. सरकार त्याच्या पद्धतीने करेल. कारण एखाद्या वनक्षेत्रामध्ये सिमेंट बांध बांधायचा असेल तर खूप बायोडायव्हर्सिटी नष्ट होते, त्यामुळे छोटे छोटे बांध बांधतो मातीत काय पाण्याचा स्पीड कमी करणं हे तर आपण सहज करू शकतो, जेणेकरून वनसंपदा पण नष्ट होणार नाही, जैवविधता पण नष्ट होणार नाही आणि जमिनीत जेवढं पाणी आपण मुरू शकू तेवढं चांगलं आहे. त्यामुळे पावसाळ्यातच हे काम करायला लागेल आपल्या आणि आपण नाही करू शकत. त्यामुळे मला असं वाटतं की जो कॅचमेंट एरिया असतो एखादा उदाहरण अंबाडी पाण्यासाठी की बारीपाण्याच्या खाली 5-6 गाव आहे, हे 5-6 गावांनी काय येऊन तिथे श्रमदान करू नये, तिथलं पाणी जमिनीत सर्क्युलेशन आपल्याला मिळतं हे लोकांना आता कळायला लागलं. आधी कदाचित तिथलं काम करून आपल्याला काय मिळेल अशी जी अपेक्षा ती आता शिक्षणाचं प्रमाण वाढलंय, वैचारिक शिक्षण पुढे होत आहे, हे सगळ्या गोष्टी ज्या येत आहेत ना त्याच्यावर मला असं वाटतं की ज्या परिसरामध्ये वनक्षेत्र आहे तिथे 2-3-4 गावांनी एकत्र मिळतात आपण म्हणतो की संकुलमध्ये क्लस्टरमध्ये काम उभं राहिलं पाहिजे की जे काम सुरू केलेलं आहे. आम्हाला जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत वनवासी कल्याणाचे आमचे 3-4 कार्यकर्ते त्यांचं नाव मला वाटतं घ्यायला वाटतं मी, गिरीशजी कुबेर म्हणत की जे सध्या कॅम्पाचे सदस्य आहेत, संजयजी कुलकर्णी आहेत, जे डॉक्टर आनंद फाटक आहेत, अशी खूप मोठी टीम आहे. ह्या टीमने आम्हाला सातत्याने हे लक्षात आणून दिलं की हे आपलं काम आपण केलं पाहिजे आणि ते आम्ही करतो. पावसाळा हिवाळ्या दोन पिरियड जोपर्यंत जंगलात मध्ये पाणी वाहत असतं दऱ्यामध्ये तोपर्यंत आपण ते थांबवलं पाहिजे. मग त्याच्यासाठी काही नैसर्गिक पद्धती पण आहेत, म्हणजे आमच्या जंगलामध्ये खेकडा खूप मोठ्या प्रमाणात असतो, पहिला पाऊस पडला की बाहेर निघतो. आमच्या जंगलात जे खेकड्यांचा पांढऱ्या कलरचा आहे थोडा तो उन्हाळ्यामध्ये बीळ करतो 3-4-5-6 फूट खाली, म्हणजे पडलं आधी पडणारा जे पाऊस होतो पहिला पाऊस तो त्या बिळांमध्ये जातो म्हणजे तो कळत न कळत 3-4-5 फूट जमीन तो परकलेट होतो. त्यामुळे आपण बायोडायव्हर्सिटीचा पण त्याला विचार करून पावसाळ्यामधलं पाणी पावसाळ्यात वाढवलं पाहिजे उन्हाळ्यात शक्य नाही असं. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी वारंवार असं म्हणेन की याला लोक सहभाग वाढवला तर हे शाश्वत होईल. ह्या सगळ्यांचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल आणि शेवटी कमी पाण्यावर येणारी पीक पद्धती हे पण आपल्याला विचार घ्यायला लागेल. आणि ह्या सगळ्यांचं व्हॅल्यू ऍडिशनल करून इथलं जीवनमान उंचवण्यासाठीच काय करताय, स्थानिक संसाधनांवर आधारित असा हा जलला जोडलेला आपला विषय. जलला जंगल असेल तर जल आणि जल असेल तर शेती म्हणजे माणूस, हे सगळं चक्र आहे. चक्र सातत्याने ठेवण्यासाठी आपल्याला पावसाळ्यातच हे काम करायला, खूप पाऊस त्यावेळेस नको करूया, पण हिवाळा सुरू झाला ज्यास पाऊस कमी होतो आणि वाहून जाणारे जरे गडगड वाहतात त्यास आपण काम केलं पाहिजे असं वाटतं.
1: जल, जंगल, जमीन आणि जीवन यावर त्यांनी मुख्यतः काम केलं आहे. ते एकमेकांशी कसे निगडीत आहेत आणि बारीपाडा पॅटर्न नेमका काय आहे याविषयी त्यांनी सांगितलं.
0: आमचं बारीपाडा हे छोटंसं गाव 3 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे, धुळे, नाशिक आणि गुजरात मधला डांग जिल्हा. आम्ही सांता 1991 मध्ये काम सुरू केलं, पण काम सुरू करताना आम्ही 5,000 वृक्ष लागवड करून आमचं काम थांबलं. आम्हाला दिशा नव्हती कारण गावाची स्थिती खूप वाईट होती, व्यसनाचं प्रमाण खूप होतं, आरोग्याची कुठलीही सुविधा नाही, शिक्षणाची कुठलीही सुविधा नाही आणि पाणी पण नव्हतं, शेती पण विकसित अशा याच्यात ह्या गावाने कसं पुढे यावं असा एक प्रश्न होता. आणि त्या काळामध्ये आम्हाला वनवासी कल्याणाश्रमाची भेट झाली आणि वनवासी कल्याणाश्रमाच्या प्रेरणेतून आम्ही काम सुरू केलं. काम करताना लक्षात आलं की लोक सहभाग घ्यायला लागेल आणि जोपर्यंत लोकांचा सहभाग वाढतो तोपर्यंत आपण कुठलंही काम करू शकत नाही असा विचार करून आम्ही शेजारचं जे वन आहे ते वन सांभाळायला सुरुवात केली. कारण वन हे जंगलाशी, जंगल हे जलशी निगडीत आहे. जंगल असेल तर जल आहे आणि जल असेल तर शेती आणि शेती असेल तर माणूस. हे माणूस विस्थापन जे होतं ते थांबवायचं असेल तर आपल्याला हे काम करायला लागणार असा मनात विचार घेऊन आम्ही टीम वर्क आहे कल्याणाश्रम आणि गावाची पूर्ण टीम एकत्र येऊन आपण काय करू शकतो सरकार करेल तेव्हा करेल म्हणून आम्ही 1991 हा विषय सुरू केला. आम्ही वनासंदर्भात काही नियम केलेत की वॉचमन गावात असला पाहिजे, त्याला मानधन गावाने दिलं पाहिजे, त्याला अखंडार गावाने केलं पाहिजे, सरपण किया नाही तर हे गावाने ठरवायचं असे नियम केले कारण ते नियम गावकरी पाळायला लागले. लक्षात आलं की वन तर हळू वाढतं त्याच्यामुळे ते पानझडीचं जंगल असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये सगळा पाला खाली पडतो झाडांचा. आणि लक्षात आलं की जो पाला खाली पडतो तो पावसाळ्यामध्ये पहिले दुसरे जे पाऊस पडतात ते पूर्ण अडवले जातात नैसर्गिकरित्या. पाण्यांचा लगदा असतो त्या जमिनीत, पाणी त्या मातीमध्ये पण मुरतो आणि आपोआप नैसर्गिक छोटा पानांचा असा बांध बांधला जातो, पाणी अडवलं जातं. हे लक्षात आल्यावर आम्ही काय करू शकतो आणखी तर आम्ही वन विभाग, कृषी विभाग आणि महसूल विभाग जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांची पण मदत घ्यायचं ठरले की आपण काय करू शकतो सगळ्यांना बरोबर घेऊन. आणि आम्ही पहिला एक बांध बांधला, त्याला आम्हाला सोबत होते PH1 रेंज ऑफिसर होते, त्यांनाही बरोबर घेतलं. कारण वनक्षेत्रामध्ये काम करायचं तर वन विभागाला बरोबर घेतलं पाहिजे, पण वन विभागाकडून योजना न घेता आपण लोकांचा अनुभव, लोकांचा

0: सहभागून काय करू शकतो म्हणून आम्ही छोटछोटी बांध बांधायला सुरुवात केली. ते बांध बांधताना आमच्याकडे एक जलतज्ञ आम्हाला भेटले, संभाजीनगरला असतात ते, डॉक्टर माधवराव जी तिथे, यांनी बारीकाला भेट दिले आणि लक्षात आलं की आपण पाणीमध्ये जे काम करतात छोटछोटे बांध जो बांधतो आपण, त्या बांधामध्ये पहिल्या बांधाचा माथा ते पुढच्याचा पायथा हे तंत्र त्याने आम्हाला सांगितलं आणि ते गावकऱ्यांना पटले कार्य हे खूप सोपं आहे आणि आपण करू शकतो, याला कुठल्याही आर्थिक पाठबळ न मागता गावाला समजून सांगितलं आणि त्यातून आम्ही काम सुरू केलं. बांध बांधण्यासाठी आमच्याकडे खूप व्हिजिटर येतात, मग एमएसडब्ल्यूचे विद्यार्थी, बीएसडब्ल्यूचे विद्यार्थी, एनएसएस कॅम्पचे विद्यार्थी, आमच्या जेव्हा त्यांचा सहयोग मिळाला, शेजारचे कॉलेजचे विद्यार्थी यायला लागले, आयआयटीचे विद्यार्थी आमच्याकडे यायला लागले, टीस मधून विद्यार्थी यायला लागले, या सगळ्यांचा आम्ही योग्य उपयोग करून हे बांध कसे जास्तीत जास्त बांधता येतील आणि पाणी अडवता येईल असा एक प्रयत्न आमचा सातत्याने सुरू झाला 1991 पासून. आणि याला विशेष म्हणजे आम्ही गावातले जे लहान पोरं आहेत त्यांनाही बरोबर घेतलं, दिवाळीच्या सुट्टीत आलेत की आपण बांध बांधायचे श्रमदानातनं, जनभोजन करायचं तो पर्यंत बांध बांधायचे, यातनं पण आम्ही बांधांची निर्मिती केली. बघता बघता आम्ही 700 पेक्षा जास्त बांध हे श्रमदानातनं बांधले. पाणी साठवलं जात नाही पण पाण्याचा स्पीड कमी होतो आणि माती अडवली जाते, त्याच्यामुळे आपोआप जंगलामधलं पाणी जे पडणार आहे नैसर्गिकरित्या ते जमिनीत मुरतं. हे मुरायला लागलं मग लोकांच्या लक्षात यायला लागलं की अरे बांध बांधायचं, ते चांगला परिणाम आपल्याला दिसायला लागला. लक्षात आलं की जंगल वाढायला लागलं, पाणी जमिनीत मुरायला लागलं, जे पाणी वाहून जातं ते थांबवण्यासाठी काय करतात, मग आम्ही श्रमदान बांध सुरू केलं. मग वन विभागाने पण त्याच्यात काम करायला सुरुवात केली, महसूल म्हणजे जे कृषी क्षेत्र जिथे कृषी विभागाने पण सुरू केलं, महसूला सगळ्यांनी मिळून बारीकड्यामध्ये काम केलं. मग सिमेंटचे बांध आहेत ते कृषी विभागाने केले, जंगलामध्ये जे मोठे बांध आहेत ते वन विभागाने केले, पण जे छोटछोटी कामं आहेत ते आम्ही करत गेलो आणि शासनाची मदत पण आम्हाला मिळत गेली. म्हणून आम्ही म्हणतो की हे टीम वर्क आहे, सगळे म्हणून आपण काय करू शकतो असं म्हणून आम्ही गेली 34-35 वर्ष पूर्ण होतात आम्ही जंगल जल जमीन जन आणि पशुधन असे 5 बिंदू त्याला जोडले. लक्षात आलं छोटे छोटे बांध बांधले पण पाण्याची पातळी वाढली. आमच्याकडे पावसाळ्यामध्ये सगळ्या विहिरी या ओरफुल होतात, आम्हाला पावसाळ्यामध्ये आता वेगळं रेन वॉटर करायची गरज नाही, पण आमचं गाव उंचावर असल्यामुळे ते पाणी सगळं वाहून जातं म्हणून आम्हाला ते बांध बांधायला लागले आणि त्याचा परिणाम आमच्या विहिरींना पाणी आलं. असं गावाची गरज भागून आम्ही 2-3 पाड्यांना पिण्याचं पाणी सप्लाय करतो. बारीपाडा हे नैसर्गिकरित्या अशा पद्धतीचं आहे की त्याचं पडलेलं पाणी जे सर्क्युलेशनने खाली 4-5 हेक्टरला पाणी मिळतं. जे आम्ही आमच्या गावाचा जो सर्वे केला 91-92 मध्ये 2-3 विहिरी होत्या, 2-3 एकर बागेत होत्या, आता 250 एकरपेक्षा जास्त क्षेत्र हे आमचं दुबार पिकं खात आहे. म्हणजे पाणी आल्यामुळे लोकांचं मायग्रेशन थांबलं, पाणी आल्यामुळे लोक शेतीकडे वळाले, पाणी आल्यामुळे नगदी पिकं यायला लागली, त्याच्यावर विस्थापन आपोआप थांबलं. मग आमची शाळा थोडी नेहमीच सुरू झाली, आरोग्यामध्ये काम करणं सोपं झालं, विस्थापन थांबल्यामुळे आम्ही शेतीमध्ये चांगलं काम करू शकतो. आम्ही राहुरी कृषी विद्यापीठ आणि दापोली कृषी विद्यापीठ या दोघांच्या आम्ही मदत घेऊन दापोलीच्या प्राध्यापकाने आम्हाला कंद लागवडीचं प्रशिक्षण दिलं. दापोलीच्या काही रिटायर्ड प्राध्यापकांनी जनसेवा फाउंडेशन म्हणून संस्था स्थापन केली आणि त्यांनी शेती आणि जल या विषयामध्ये खूप चांगले आम्हाला डॉक्टर दत्तरदार म्हणून त्यांनी चांगलं काम केलं. तर आम्ही असं म्हणतो की गाव संघटित झालं, लोक सहभाग वाढला म्हणून आम्ही 2-3 गावांना पाणी पुरवू शकलो. आम्ही गावाच्या पाण्याची गरज भागवून शेतीला पण ते पाणी उपलब्ध झालं. तर आम्ही जंगल जल जमीन जन आणि पशुधन हे टार्गेट केलं. याच्यामध्ये सरकारकडनं कमीत कमी मदत घेणं आणि लोकांनी जास्तीत जास्त सहभाग घेणं यातनं आम्ही सगळं उभं केलंय. आम्ही असं म्हणतो की याचं एक गाव करून चालणार नाही, याचा विस्तार व्हायला पाहिजे म्हणून आम्ही आता एक संकुल केलाय 25 गावांचा आणि त्या 25 गावातल्या तरुणांना एकत्र करून प्रेमाची बैठक घेतो आणि आपल्या वनक्षेत्रामध्ये आपल्या गावामध्ये पाणी अडवण्यासाठी, वनसंवर्धनसाठी, शेती विकसितसाठी, विस्थापन थांबवण्यासाठी आपण करू शकतो. असं आम्ही दर 3 महिन्यांनी एकत्र बसतो. पाण्यावर काम करायचं असेल तर आपल्याला वन पण सांभाळायला लागेल. कमी पाण्यावर येणारी पीक पद्धती आपण कुठली करू शकतो, म्हणजे मोदीजीने जे म्हटलं होतं की मिलेट्स एअर करा. मिलेट्स एअर मध्ये आपण जे ओरिजिनल मिलेट्स आहेत, नागली, सावा, वरी, बर्टी, याची लागवड करून हे व्हॅल्यू ऍडिशनल मध्ये आणलं तर आपली परंपरागत शेती पण टिकेल आणि कमी पाण्यावर येणारी पीक पद्धती लोकांच्या गरजा पण भागतील. जंगल जल जमीन जन आणि पशु हे एकत्र करायला लागेल आपल्याला. शेवटी पाणी विषयात काम करायचं यांना लिंक करायला लागेल आणि आपण म्हणतो ना की पुढच्या पिढीसाठी आपल्याला करायला लागेल. आपण आत्ताचा विचार न करतो म्हणून आम्ही म्हणतो की ह्या ज्या 5 बिंदू आहेत ना, याचं संरक्षण, संवर्धन आणि पुनर्निर्माण असं आपल्याला सरकारच्या योजना पण घ्यायला लागतील. पण गाव सक्षम पाहिजे, गावाचं संघटन पाहिजे.
1: पावसाच्या पाण्याची साठवणूक किंवा संवर्धन करण्यासाठी लोकसहभाग किती महत्वाचा आहे यावर त्यांनी आपलं मत मांडलं.
0: जंगल जल जमीन याच्यासाठी लोक सहभाग मिळू शकलो नाही

0: तर लोकांना असं वाटतं गावाला की सगळं सरकारचं आहे, हे वन विभागाचं आहे आणि वन विभागाने करावं, ही मानसिकता विकसित जाते. म्हणून आपण म्हणतो की लोकांना जर वाटलं की हे जंगल आमचं आहे, आमच्या गावा शेजारी पडणार पाणी अडवायची जबाबदारी आमची आहे, आमच्या शेजारी शेती विकसित करायची जबाबदारी आमची आहे, सरकार तर त्याचं काम करणारच आहे, पण लोकांच्या मनामध्ये हा भाव निर्माण करणं किंबहुना आपण असं म्हणू शकतो की जंगल जल जमीन ही राष्ट्रीय संपत्ती. आपण आता कसं होतं की एखाद्याच्या विहिरीला पाणी मिळालं, त्या पाणी जो मिळतो तो जमिनीच्या आतून कुठून तर येत असतो, त्या जमिनीच्या आतल्या पाण्यावर तो आपल्या सगळ्यांचा आपण म्हणतो ना अधिकार आहे. त्यामुळे एखाद्या विहिरीला पाणी जास्त असेल, तिथे सोलर पंप लावून दोन तीन शेतकऱ्यांनी वापरला तर काय आहे. त्यामुळे आपण म्हणतो की हे सगळं करण्यासाठी सोच बदलो, बाकी सब बदलले का, आपल्याला विचार बदलायला लागतील. आम्ही बारीपाड्यामध्ये एक CSR घेतला 1 कोटीचा, मीनाक्षी मेहता वेलफेअर फाउंडेशन मुंबईचा, आणि आम्ही 32 विहिरी निश्चित केल्या. आसपासचे 4-5 गावं घेतली, एका विहिरीत पंप लावला आणि तो पाणी 3-4 शेतकरी मिळून वापरतो. हे विचार विकसित करणं, त्यासाठी लोकसहभाग, सातत्याने बैठका, एक पद्धत आपली आपण म्हणतो ना की प्रवास केला तर संपर्क वाढतो, संपर्क वाढला तर संघटन, आणि संघटित झालं तर ही राष्ट्रीय संपत्ती आपण सांभाळू शकतो. त्यामुळे एखाद्या गावामध्ये छोटीशी ग्राम समिती स्थापन करणे, त्या ग्राम समितीला बरोबर घेऊन आपण काय करू शकतो, आपलं योगदान काय. कसं असतं की एखादा रेंज ऑफिस असतं, त्या रेंज ऑफिसमध्ये त्या रेंजमध्ये 30-40 कर्मचारी असतात आणि वनक्षेत्र खूप मोठं असतं. आपण वन विभागाच्या अधिकाऱ्यांची वाट बघायची की चोरी आपण थांबवायची, हे गावाला क्लिक झालं मला वाटतं की तर आपण ही खूप मोठी नजर मारू शकतो. तेव्हा लोकसहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे. लोकांना वाटलं पाहिजे की आपली संपत्ती आपल्याबरोबर राष्ट्राची संपत्ती, असं याचं संवर्धन करणं. जंगल जर सुद्धा आपण कोणाचं नाही, जर आपण अडवलं तर वाहून जाणार, ते खाली समुद्राला जाऊन मिळणार, तर ते जेवढं अडवता येईल ते कोणाला त्याचा फायदा होता हा विषय न करता आपण तो अडवण्याचा प्रयत्न करू शकतो का. म्हणून आम्ही म्हणतो की लोकसहभाग अत्यंत महत्वाचा आहे आणि हे राष्ट्र आधीची जी भावना मनात आहे ती रुजवायचा आपण प्रयत्न केला पाहिजे की ही राष्ट्रीय संपत्ती, विचार बदला बाकी सगळं बदलेल. त्यामुळे विचार बदलायची खूप गरज आहे असं मला व्यक्तिगतपणे वाटतं. आमची जी संघटना, आमचा जो ग्रुप आहे, सगळ्यांना ते वाटतं की ही राष्ट्राची संपत्ती. आपण जंगलामधनं जे ऑक्सिजन निर्माण होतं ते आपण काही बलून मध्ये भरून नाही शकत, ते सगळ्यांनाच जातं ना. त्यांनी सगळ्यांसाठीच काम नाही, फक्त वनसंपदा, जलसंपदा, भूसंपदा हे आपलं बँक बॅलन्स आहे भविष्यासाठी, ज्या ज्या गावामध्ये सगळं उपलब्ध आहे हे लोकांनी नीट सांभाळलं पाहिजे. आणि केव्हा सांभाळतील, तर लोकसभा असतील तर ते सांभाळतील, नाही ते सांभाळणार नाही.
1: पावसाळा सुरू झाला आहे आणि याच पावसाच्या पाण्याचं जतन करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते किती महत्वाचं आहे याविषयीची यशोगाथाच बारीपाडा पॅटर्नमुळे आपल्या समोर उलगडलीय. अशाच प्रकारे प्रत्येक गावानं लोकसहभागातून नियोजन केलं तर पावसाच्या पाण्याचा समान वापर होऊ शकेल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय शिवानी जोशी आणि निवेदन शैलेश मोहिते.
2: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स वर
1: आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण।
1: वेळ झाली आहे कृषी विषयक कार्यक्रमाची,
0: तेव्हा ऐकूया माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम।

0: माझं शेत माझं शिवार कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत. माधुरी केस्तीकरचा
1: आणि रेश्मा गुरवचा
0: नमस्कार. शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमात आपण जनावरातील आजार आणि लसीकरण याविषयी डॉक्टर पुष्पनाथ चौगले यांच्याकडून उपयुक्त मार्गदर्शन घेणार आहोत. पण तत्पूर्वी जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला हा हवामानाचा अंदाज.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 13, 14 व 15 जुलै रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात 13, 14 व 15 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तसेच मध्य व पूर्व भागात 11 ते 15 जुलै दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 15 जुलैपर्यंत कमाल तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 85 ते 87 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 77 ते 87 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 15 ते 21 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 13, 14 व 15 जुलै रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 14 जुलै रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 15 जुलैपर्यंत कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 87 ते 90 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 67 ते 77 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 20 ते 29 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 13, 14 व 15 जुलै रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 13, 14 व 15 जुलै रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 15 जुलैपर्यंत कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 77 ते 79 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 65 ते 73 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 16 ते 24 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. धन्यवाद.

ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकला. आपण ऐकत आहात माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. शेतकरी बांधवांनो वळूया आजच्या कृषी संवादकडे. आजच्या कृषी संवादमध्ये जनावरातील आजार आणि लसीकरण याविषयी श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र कणेरीचे पशुवैद्यकशास्त्राचे विषय विशेषज्ञ डॉक्टर पुष्पनाथ चौगले मार्गदर्शन करणार आहेत.

नमस्कार पशुपालक बांधवांनो, आता आपण आंत्रविषार या रोगाविषयी जाणून घेऊयात। तर हा मेंढ्या व शेळ्यांमध्ये आढळणारा अतिशय गंभीर आणि अनेकदा अचानक मृत्यू घडवणारा जीवाणूजन्य रोग आहे। हा रोग मुख्यतः पचन संस्थेत विषारी

द्रव्य म्हणजे टॉक्झिन्स तयार झाल्यामुळे होतो. तर रोगाची जर आपण कारणं बघायला गेलो तर हा रोग क्लॉस्ट्रीडियम परफ्युजन्स टाईप डी नावाच्या ह्या जीवाणूमुळे होतो. हा जीवाणू सामान्यतः आतड्यांमध्ये आपल्याला आढळून येतो. अचानक भरपूर आपण धान्य दिलं, हिरवा चारा किंवा जास्त पौष्टिक आहार आपण जास्त प्रमाणात दिला तर ह्या जीवाणूंची वाढ त्या ठिकाणी झपाट्याने होते आणि आतड्यांमध्ये विषारी द्रव्य तयार होण्यास मदत होते त्यांना. त्यामुळं हा आजार जर आपण बघायला गेलं तर 2 ते 10 महिन्यांची जी कोकरे किंवा करडे जे असतात त्यांना हा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. चांगल्या पोषणावरती वाढवणारी जर मेंढरे व शेळ्या असतील ह्यांच्यामध्ये पण आपल्याला तो आढळून येतो. किंवा अचानक आहार बदल केला आपण किंवा जास्त धान्य खायला दिला आपण तर त्या प्राण्यांमध्ये पण आपल्याला हा आजार आपल्याला दिसून येतो. तर ह्या रोगाची जर लक्षणं आपण जर बघायला गेलं तर ही जनावरं अचानक अस्वस्थ होतात, त्यांची भूक मंदावते, त्यांना पोटदुखी होतात आणि महत्वाचं म्हणजे कधी कधी रक्त मिश्रित असे त्यांना जुलाबही त्या ठिकाणी लागू शकतात. त्यानंतर जर खाणं पिणं बंद असेल तर त्यांचा साहजिक आहे की ते अशक्त होतात, त्यांचा तोल जातो, स्नायूंना कधी कधी आकडी येते, दात एकमेकावरती ते घासतात वेदना होत असल्यामुळं आणि काही ठिकाणी निश्चित पडून राहतात आणि अचानक काही वेळात त्यांचा मृत्यू पण होऊ शकतो. त्यामुळे अनेक वेळा ही सगळी लक्षणं आपल्याला दिसतील किंवा कमी दिसतात लक्षणं आणि अचानक पण त्या ठिकाणी मृत्यू होऊ शकतो. तर हा रोगाचा जो प्रसार आहे हा रोग संसर्गजन्य रोग नसून प्रामुख्याने आहार व्यवस्थापनातील चुकांमुळे हा होऊ शकतो. अचानक जास्त प्रमाणात धान्य किंवा ऊर्जा समृद्ध खाद्य दिले किंवा आहारामध्ये बदल झाला तर किंवा बाधित आपण दुसऱ्या जनावरांकडून जर दिलं तर त्यामुळे पण हा होऊ शकतो. आता यामध्ये जर आपण उपचार जर बघायला गेले तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण पशुवैद्यकाच्या सहाय्याने आपण प्रतिजैविक दिली पाहिजेत, अँटीटॉक्सिन जर उपलब्ध असेल तर ते दिलं पाहिजे आणि जर जनावरं खायला प्यायला कमी होत असतील, पाणी पित नसतील तर आपल्याला त्या ठिकाणी सलाईन पण लावणं आवश्यक आहे. वेदनाशामक व सहाय्यक औषधं आणि इलेक्ट्रोलाईट आपण पावडर्स त्यांना देऊ शकतो. आता ह्या रोगाची गती अतिशय जलद असल्यामुळे उपचारापेक्षा प्रतिबंध हा आपल्याला अधिक प्रभावी ठरतो. तर प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला नियमित लसीकरण करायला पाहिजे, आहारात अचानक बदल करू नये, धान्य हळूहळू आपण वाढवायला पाहिजे. एकदम जास्त धान्य दिलं तर हा रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवू शकतो. किंवा संतुलित खाद्य व पुरेसा कोरडा चारा आपल्याला द्यावा लागेल, स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करावं लागेल आणि लसीकरण जर आपण बघायला म्हणलं तर शेळ्या व मेंढ्यांना पशुवैद्यकांच्या सहाय्याने आंतरविषार प्रतिबंधक लस ही दरवर्षी दिली जाते तर ती देऊन घ्यावी. गाभण मादींना प्रसूतीपूर्व लसीकरण केल्यास होणाऱ्या पिल्लांना सुरुवातीच्या काळात संरक्षण मिळण्यास आपल्याला मदत होईल आणि जोखमीच्या भागात वार्षिक किंवा पशुवैद्यकांनी सुचवलेल्या पत्रकानुसार ह्याचा बुस्टर डोस पण आपल्याला देणं आवश्यक आहे. आता शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या सूचना जर बघायला गेलो आपण तर आहारात नेहमी टप्प्याटप्प्याने बदल करायचा असतो. जास्त धान्य एकाच वेळी आपण देऊ शकत नाही, जास्त धान्य एकाच वेळी गेलं तर वेगवेगळे आजार त्यांना होऊ शकतात. नियमित जंतनाशक व लसीकरण कार्यक्रम आपल्याला पाळता आले पाहिजेत. अचानक मृत्यू झाल्यास मृत प्राण्याचे सर्व विच्छेदन प्रयोगशाळा तपासणी करून कारण निश्चित करून आपल्याला ते योग्य रीतीने पुरून घेतलं पाहिजे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण कळपासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी लागेल. आंतरविषार हा शेळ्या व मेंढ्यांमधील अत्यंत धोकादायक पण योग्य आहार व्यवस्थापन, नियमित लसीकरण आणि वेळेवरती पशुवैद्यकीय उपचार यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात टाळता येणारा रोग आहे. अचानक आहार बदल टाळणे आणि प्रतिबंधात्मक लसीकरण हा या रोगावरील सर्वात प्रभावी उपाय मानला जातो. यानंतर आपण आजार बघणार आहे तो पीपीआर आजार. हा पीपीआर आजार जे शेळी मेंढी पालन करतात त्यांना हा परिचयाचा आहे, पण हा पीपीआर हा आजार शेळ्या मेंढ्यांमध्ये आढळणारा अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे. याला अनेक भागांमध्ये शेळीच्या प्लेग असेही म्हटले जाते. हा रोग मोठ्या प्रमाणावर मृत्यू आणि आर्थिक नुकसान करू शकतो. तर ह्या रोगाचे कारण आहे की हा विषाणूमुळे होतो आणि हा जीवाणूजन्य रोग नसल्यामुळे प्रतिजैवके किंवा अँटीबॉडीज ह्या विषाणूवरती परिणाम करत नाहीत. त्यामुळे हा शेळ्या मेंढ्या लहान वयांच्या प्राण्यांमध्ये गंभीर स्वरूपात आपल्याला आजार झालेला दिसू शकतो. आता रोगाचा प्रसार जर आपण बघायला गेलो तर हा रोगाचा प्रसार संक्रमित प्राण्यांच्या नाकातील स्त्राव, तोंडातील लाळ आणि डोळ्यातील स्त्रावाद्वारे हा होतो. खोकला किंवा शिंकाद्वारे हा पण हा होऊ शकतो. एकत्र चारणे किंवा वाहतुकीद्वारे पण हा रोगाचा प्रसार त्या ठिकाणी आपल्याला संक्रमित प्राण्यांच्या संपर्कातून निरोगी जनावरांना होऊ शकतो. आता याची प्रमुख लक्षणे आपण जर बघायला गेलो तर अचानक तीव्र ताप येतो, डोळे व नाकातून पाणी किंवा पू सारखा स्त्राव यायला चालू होतो, तोंडावरती जखमा व अल्सर निर्माण होतात, तोंडातून दुर्गंधी येते, भूक मंदावते आणि अतिशय तीव्र स्वरूपात आपल्या शेळ्या मेंढ्यांना जुलाब ह्या ठिकाणी होऊ शकतात. खोकला व श्वास घेण्यासाठी पण त्रास होऊ शकतो. शरीरामधील पाण्याची कमतरता होते आणि अशक्तपणा आणि वजन त्या ठिकाणी घटलेलं आपल्याला जाणवून येतं. आता उपचार जर आपण बघायला गेलो तर पीपीआर साठी, कारण हा विषाणूजन्य आजार असल्यामुळे ह्या

0: कोणत्याही प्रकारचे अँटीव्हायरल उपचार आपल्याला उपलब्ध नाहीत, परंतु आपण निर्जलीकरणासाठी आपण द्रव पदार्थ म्हणजेच आपण सलाईनद्वारे आपण त्यांना सशक्त बनवू शकतो. दुय्यम जीवाणू संसर्ग टाळण्यासाठी पशुवैद्यकाच्या सहाय्याने प्रतिजैवके देऊ शकतो, किंवा ताप कमी येण्यासाठी आपण वेदनाशामक किंवा ताप कमी करणारे इंजेक्शन्स पण त्यांना देऊ शकतो, औषधे पुरवू शकतो. जीवनसत्वे व खनिज मिश्रण हे पण आपण योग्य प्रमाणात त्यांना दिले आणि पौष्टिक व मऊ आहार दिला तरी पण त्यांची रिकव्हरी होण्यास आपल्याला त्या ठिकाणी मदत होईल. प्रतिबंध जर आपण करायचा असेल, आपला हा जर आजार आपल्या गोठ्यामध्ये येऊ नये किंवा शेडमध्ये येऊ नये असं जर वाटत असेल, तर आपल्याला नियमित दरवर्षी लसीकरण करावं लागेल. नवीन प्राण्यांना जर आपण बाहेरून जर विकत आणले तर आपल्याला त्यांना किमान 2 ते 3 आठवडे निरोगी आपल्या जुन्या शेळ्या मेंढ्यांपासून किंवा प्राण्यांपासून वेगळे ठेवावं लागेल. आजारी प्राणी जर आपल्याला दिसले तर त्वरित त्यांना वेगळे करावं लागेल. गोठ्याची नियमित स्वच्छता व निर्जंतुकीकरण आपल्याला ठेवावं लागेल आणि प्राण्यांची जर अनावश्यक जर गर्दी असेल तर ती आपल्याला टाळावी लागेल. आता लसीकरणासाठी प्रतिबंधात्मक प्रभावी लस आपल्या महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे उपलब्ध आहे, पण त्यांच्या सल्ल्यानुसार आपण ते लसीकरण आपल्या शेडमध्ये करू शकतो. जर ताप आणि तोंडामध्ये जखमा दिसल्या तर त्वरित आपण पशुवैद्यकांना बोलवून त्यांच्याकडून उपचार करून घ्यायला हवेत. आजारी प्राणी निरोगी कळपापासून वेगळे ठेवायला हवेत. संक्रमित प्राण्यांची वाहतूक आपण टाळायला हवी आणि नियमित लसीकरण व जैवसुरक्षा आपल्याला पाळता आली पाहिजे. पीपीआर हा शेळ्या मेंढ्यांमधील अत्यंत धोकादायक संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे. वेळेवर निदान, योग्य सहाय्यकारी उपचार, विलगीकरण आणि नियमित लसीकरण याद्वारे मृत्यूदर आणि आर्थिक नुकसान लक्षणीयरित्या आपल्याला कमी करता येऊ शकते किंवा हा आजार आपल्या गोठ्यांमध्ये येऊ नये यासाठी आपल्याला ह्या उपाययोजना कराव्या लागतील.
1: जनावरातील आजार आणि लसीकरण याविषयी डॉक्टर पुष्पनाथ चौगुले आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. मात्र या वळणावरती एक छोटीशी विश्रांती घेऊया.

0: या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात. आज या कार्यक्रमात आपण जनावरातील आजार आणि लसीकरण याविषयी डॉक्टर पुष्पनाथ चौगुले यांचं मार्गदर्शन घेतो आहोत.
1: आता यानंतर आपण ब्रुसेल्ला आजार किंवा ब्रुसेलोसिस किंवा संसर्गजनित गर्भपात हा आजार आपण बघूयात. तर हा जीवाणूजन्य आणि संसर्गजन्य रोग आहे. हा प्रामुख्याने गाय म्हशी शेळी मेंढी डुक्कर कुत्रा आणि मांजर यांच्यामध्ये आढळतो आणि हा संक्रमित झालेल्या प्राण्यांपासून माणसांमध्ये होऊ शकतो किंवा माणसांमधून जनावरांमध्ये पण हा होऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये ब्रुसेल्ला वंशातील ह्या जीवाणूमुळे हा आजार होतो. तर हा पसरतो कसा? तर हा संक्रमित गर्भपात जर झाला जनावरांमध्ये तर त्याचा गर्भ किंवा वाऱ्याच्या संपर्कातून पसरू शकतो किंवा गर्भपातानंतर निघणारे जे द्रव आहे किंवा घाण पदार्थ आहेत त्यातून तो पसरू शकतो किंवा दूषित चारा पाणी किंवा खाद्याद्वारे हा पसरू शकतो किंवा हा आजार दुधामध्ये उतरत असल्यामुळे संक्रमित दुधाच्या सेवनामुळे पण हा आजार आपल्याला होऊ शकतो किंवा कृत्रिम रत्नासाठी वापरल्या जाणाऱ्या संक्रमित वीर्यामुळे देखील हा आजार पसरू शकतो. आणि ह्या संक्रमित प्राण्यांच्या किंवा बाधित झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात येणाऱ्या पशुपालक पशुवैद्य किंवा प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांना देखील हा होऊ शकतो. त्यामुळे याची लक्षणं जर आपण बघायला गेलो तर गाई म्हशींमध्ये आपल्याला लक्षणं अशी आढळतात की 5 ते 7 महिन्याच्या गाभण काळामध्ये ह्याचा गर्भपात होऊ शकतो किंवा वारंवार गर्भपात होणे किंवा गाय किंवा म्हैस व्याल्यानंतर वार किंवा जो आपण झार म्हणतो तो वेळेवरती न पडणे किंवा गुडघ्यांना सूज येणे वंध्यत्वाचे प्रकार किंवा दूध उत्पादनामध्ये घट होणे कमजोर किंवा मृत वासरांचा जन्म होणे अशी काहीशी लक्षणं आपल्याला गाई म्हशींमध्ये आढळून येतात. बैलांमध्ये जर आपण बघितलं तर बैलांमध्ये वृषणांची सूज वृषणदाह किंवा वीर्याची गुणवत्ता आणि प्रजनन क्षमता कमी होणे असं पण आपल्याला बैलवर्गीय प्राण्यांमध्ये आपल्याला आढळू शकतं. आता माणसांमध्ये जर बघायला गेलं तर माणसांमध्ये ये जा करणारा ताप जास्त घाम येणे अंगदुखी सांधेदुखी थकवा भूक मंदावणे वजन कमी होणे डोकेदुखी अशी लक्षणं आपल्या माणसांमध्ये आढळू शकतात. तर उपचार न केल्यास हा रोग दीर्घकालीन स्वरूप धारण करून शरीरामध्ये तसाच राहू शकतो. तर आता हे जे निदान करण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या आपल्या प्रयोगशाळेमध्ये केल्या जातात त्याद्वारे आपण हा रोगाने जनावर किंवा माणूस बाधित आहे की नाही हे दोन्ही आपण ओळखू शकतो. आणि उपचारामध्ये जर बघायला गेलो तर ब्रुसेला ह्या आजारासाठी जनावरांमध्ये पूर्णपणे प्रभावी असे उपचार नाहीत. संक्रमित प्राणी दीर्घकाळ ह्या संसर्गाचा स्रोत म्हणून राहू शकतात. आणि माणसांमध्ये जर बघायला गेलं तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठराविक प्रतिजैवक जे आहेत ते वापरता येतात त्यामुळे हो आजाराची जी इंटेन्सिटी किंवा दाहकता आहे ते आपल्याला कमी करता येते. आता प्रतिबंधात्मक जर उपाय जर आपल्याला करायचे असतील तर 4 ते 8 महिन्यांच्या मादी वासरांचे लसीकरण आपल्याला करावे लागेल. नवीन खरेदी केलेल्या जनावरांची आपण रक्त तपासणी करून घेतली पाहिजे त्यांना हा ब्रुसेल्ला आजार आहे की नाही आपण प्रयोगशाळेत आपण तपासू शकतो. गर्भपात झालेल्या जनावरांना वेगळं ठेवावं त्यांची तपासणी करावी जर पॉझिटिव्ह असेल तर त्यांना सेपरेट ठेवावं निगेटिव्ह असेल तर त्यांना आपल्या कळपामध्ये तुम्ही पुन्हा घेऊ शकताय. गर्भवार सुरक्षितरित्या नष्ट करावेत आणि गोट्यांचे नियमित आपण काय करू शकतो निर्जंतुकीकरण करू शकतो. आता कच्चे दूध आपण जर म्हणालो तर कच्च्या दुधामध्ये हा जीवाणू येऊ शकतो त्यामुळे कच्चे दूध हे पिणे टाळावे. त्या ठिकाणी गरम किंवा उकळून थंड केलेले दूध आपण पिऊ शकतो. गर्भपात हाताळताना हातमोजे व संरक्षणात्मक साधने वापरावीत. संक्रमित जनावरे निरोगी कळपापासून वेगळी ठेवावीत. आता लसीकरण आपण मगाशी म्हणालो त्या पद्धतीने 4 ते 8 महिन्याच्या मादी वासरांना करायला पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे ही लस उपलब्ध आहे ते आपण त्यांच्याशी संपर्क करून ही लस आपण आपल्या 4 ते 8 महिन्याच्या मादी वासरांना देऊ शकतो. आणि शेतकरी

शेतकऱ्यांसाठी जर महत्वाची आपल्या सूचना म्हणले तर गर्भपात झाल्यास त्वरित आपण पशुवैद्यकांना कळवायला हवं. गर्भपातातील साहित्य उघड्यावरती कुठेच टाकलं नाही पाहिजे. कच्चे दूध किंवा गरम न केलेले दूध आहे हे अजिबात पिले नाही पाहिजे. आणि नियमित रक्त तपासणी व लसीकरण हे आपण करून घेतलं पाहिजे. आणि गोठ्यामध्ये महत्वाची आहे ती स्वच्छता ही आपण केली पाहिजे. आता यानंतर आपण महत्वाचा सर्वात विषय आहे तो रेबीज हा आजार आपण बघणार आहे. तर रेबीज हा अत्यंत घातक विषाणूजन्य रोग आहे. हा रोग प्रामुख्याने संक्रमित कुत्रा, मांजर, कोल्हा, लांडगा, वटवागुळ किंवा इतर सस्तन प्राण्यांमध्ये चावल्यामुळे, ओरबडल्यामुळे किंवा लाळ जखमेवरती लागल्यामुळे पसरतो. एकदा ही लक्षणं दिसून आली तर हा जवळपास रोग 100% प्राणघातक असतो. त्यावेळी कोणतीही लस किंवा उपचार त्यावेळी करता येऊ शकत नाहीत किंवा ते घेऊन तो बरा होऊ शकत नाही. हा आपल्या गायी, म्हैशी, शेळ्या, मेंढ्या, घोडा, गाढव, कुत्रा, मांजर ह्या सर्व सस्तन प्राण्यांना होतो. आणि ह्या रोगाचं कारण म्हणजे रेबीजचा विषाणू. आणि हा विषाणू मज्जासंस्थेशी निगडीत आहे. आणि हा संक्रमित किंवा बाधित झालेल्या प्राण्यांच्या लाळेद्वारे ह्याचा प्रसार होऊ शकतो. तर हा पसरतो कसा, की हा बाधित किंवा संक्रमित झालेले जे प्राणी आहेत हे जर चावले किंवा एखाद्या ठिकाणी नखाने ओरबडले आणि त्या संक्रमित बाधित झालेली लाळ त्या जखमेवरती पडली किंवा डोळे किंवा नाक किंवा तोंडाच्या ज्या जी लाळ आहे ती लाळ त्या ठिकाणी जखमेवरती जर पडली तर हा आजार होऊ शकतो. तर हा कोणत्या प्राण्यांमध्ये आढळतो मी तुम्हाला मागाशी सांगितलं, कुत्रा, मांजर, कोल्हा, लांडगा, वटवागुळ किंवा सस्तन प्राण्यांमध्ये आढळतो. आता मानवांमध्ये जर आपण लक्षणं बघायला गेल्याची तर सुरुवातीला ताप, डोकेदुखी, अशक्तपणा किंवा चावलेल्या ठिकाणी मुंग्या येणे किंवा जळजळ होणे हे आपल्याला जाणवतं. आणि त्यानंतर काही काही ठिकाणी पाणी पाहून पण भीती वाटणे, हवा लागल्यावरती त्रास होणे, काही खाताना किंवा पाणी पिताना घेताना त्रास होणे, अस्वस्थता, झटके येणे, पॅरालिसिस होणे किंवा बेशुद्ध पडणे ही पण लक्षणं जाणवू शकतात. आता प्राण्यांमध्ये जर बघितलं आपण तर लक्षणं वेगळी जाणवतात. काय जाणवतात तर स्वभावात अचानक बदल होतो, आक्रमकता येते, जास्त लाळ गळते कारण खालील जबड्याचा पॅरालिसिस झाल्यामुळं तिथल्या लाळ ग्रंथी आहेत त्या कंटिन्यू लाळ स्त्रवत असतात, त्यामुळे जास्त लाळ दिसते, जीभ बाहेर आलेली दिसते कारण जीभेचा पण पॅरालिसिस त्या ठिकाणी होतो. खाणं पिणे बंद करतात, आवाजात बदल होतो, चालण्यात अडचण होते, पक्षघात होतो किंवा वाटेत येणाऱ्या कोणत्याही गोष्टीला चावा घेण्याची क्षमता त्या बाधित झालेल्या जनावरांमध्ये असते. आणि काही कालांतरानंतर एकदा जर जनावरांना बाधित झालं तर ते 10 ते 15 दिवसाच्या आत त्याचा मृत्यू पण होऊ शकतो. त्यामुळे आता चावल्यानंतर आपल्याला एखादं समजा बाधित झालेला कुत्रा आहे, मांजर आहे, जर चावलं आपल्याला तर त्यानंतर काय आपण उपाययोजना करायला पाहिजे तर जखम आपण 15 मिनिटे साबण आणि वाहत्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायला पाहिजे. आयोडीन किंवा इतर प्रतिजैविके द्रावण त्याच्यावरती आपण लावली पाहिजेत. जखमेवरती मिरची, हळद, तेल किंवा इतर घरगुती पदार्थ लावायचे नाहीत. त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपण भेट दिली पाहिजे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने रेबीजची लस किंवा आवश्यक असले तर रेबीजचे इम्युनोग्लोबिन आपल्याला घ्यावे लागतील. आता रेबीजचा प्रतिबंध करायचा असेल तर आपल्या घरातील पाळीव कुत्रे किंवा मांजरींचे आपण नियमित लसीकरण करायला हवे. भटक्या प्राण्यांपासून सावध राहा. मुलांना अनोळखी प्राण्यांशी खेळून नाही दिलं पाहिजे. आणि चावल्यास उपचारात विलंब केला नाही पाहिजे कारण रेबीज किंवा कोणताही प्राणी चावला तर 24 तासाच्या आत आपल्याला ते रेबीज प्रतिबंधात्मक लसी घेतली पाहिजे. आता प्राण्यांसाठी आपण लसीकरण जर करत असू तर आपल्या घरात कुत्रा किंवा मांजर असेल तर त्याचं आपण वयाच्या 3 महिन्यात आपण त्याचं लसीकरण केलं पाहिजे, 3 महिने पूर्ण झाल्यानंतर. आणि 21 ते 28 दिवसानंतर आपण त्याला बूस्टरचा डोस दिला पाहिजे. आणि दरवर्षी आपण त्याच्यासाठी आपल्याला त्याला बूस्टरचा डोस द्यायला हवा रेबीजसाठी. आता माणसासाठी जर बघायला गेलं तर चावल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निश्चित वेळापत्रकानुसार आपल्याला लसीचे डोस दिले जातात. त्याच्यामध्ये 0व्या दिवशी चावलेल्याच्या दिवशी म्हणजे तो 0वा दिवस धरतात. त्यानंतर 3र्या दिवशी, 7व्या दिवशी, 14व्या दिवशी, 28व्या दिवशी आणि बूस्टर म्हणून 9व्या दिवशी आपण ते डोस दिले जातात. आता उपचार जर आपण बघायला गेलं तर लक्षणं सुरू होण्यापूर्वीच ही रेबीजची लस आपण द्यायला हवी आणि आवश्यक इम्युनोग्लोबिन हा प्रभावी बचाव आहे. पण एकदा जर लक्षणे स्पष्ट आपल्याला दिसू लागली तर त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा उपचार उपलब्ध नाही आणि मृत्यूचा धोका हा अत्यंत जास्त असू शकतो. रेबीज हा टाळता येणारा पण अत्यंत घातक रोग आहे. कोणत्याही प्राण्याने चावल्यास जखम त्वरित स्वच्छ धुणे अत्यंत आवश्यक आहे. लसीकरण वेळेवर घेतल्यास रेबीजपासून संरक्षण मिळते आणि पाळीव प्राण्यांचे नियमित लसीकरण हे रोग नियंत्रणाचे सर्वात प्रभावी साधन आहे. गायी म्हशीमध्ये लाळीची जी लस आहे, लाळ व खुरकत आजाराची लस, ही आपण दर 6 महिन्यातून करायला पाहिजे म्हणजे वर्षातून 2 वेळा. घटसर्प, फऱ्या रोग आणि लंपी ह्या आजाराची वर्षातून एकदा लस घ्यायला हवी. आणि ब्रुसोलोसिस आजारांसाठी
वयाच्या 4 ते 8 महिन्यांच्या मादी वासरांचा आपण ती लस करणार आहोत. शेळ्या मेंढ्यांमध्ये जर आपण

बघायला गेलो तर पीपीआर, आंत्रविषार आणि गोटपॅक्स ह्या लसी आपल्याला वर्षातून एकदा कराव्या लागतील. कुत्र्या मांजरांमध्ये आपल्याला रेबीज हे लसीकरण करून घ्यावं लागेल. लसीकरणाचे जर आपण फायदे जर बघितले तर रोगांपासून आपल्याला दीर्घकालीन संरक्षण मिळतं, जनावरांमध्ये मृत्यूदर कमी होतो, त्यांचं दूध उत्पादन वाढते, प्रजनन क्षमता सुधारते, औषधावरील खर्च कमी होतो आणि पशुपालकांचे उत्पन्न वाढत जाते. आणि सर्वात महत्वाचं की माणसाकडून जनावरांना किंवा जनावरांकडून माणसांना होणारे जे आजार आहेत ते आपल्याला टाळता येतात आणि सार्वजनिक आरोग्य हे सुरक्षित राहते. आता लसीकरण करताना घ्यावयाची काळजी म्हणजे निरोगी प्राण्यांनाच लस दिली पाहिजे, लसीचे कोल्ड चेन व्यवस्थापन योग्य असलं पाहिजे, मुदत संपलेली लस वापरू नये, पशुवैद्यकांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण केलं पाहिजे, लसीकरणाची नोंद ठेवावी, निर्जंतुक सुई व सिरिंज ह्या नवीनच वापराव्यात आणि लसीकरणानंतर काही वेळ प्राण्यांचे निरीक्षण देखील केलं पाहिजे. आता लसीकरणानंतर होणारे जे संभाव्य दुष्परिणाम आहेत म्हणजे काय, आपल्याला काही ठिकाणी सौम्य लक्षणं जाणवतात की इंजेक्शनच्या जागी सूज आली आहे किंवा ताप आलेला आहे, भूक कमी झालेला आहे, थोडा अशक्तपणा आहे, तर ही लक्षणं सामान्यतः काही दिवसांमध्ये आपोआप कमी होतात. गंभीर प्रतिक्रिया आढळल्यास किंवा गंभीर काही लक्षणं जाणवल्यास आपण त्वरित पशुवैद्यकाकडून सल्ला घ्यायला हवा. आता भारतातील पशुरोग नियंत्रण कार्यक्रम जे भारत सरकारने राबवलेलं आहे किंवा विविध राज्यांमध्ये पशुरोग नियंत्रणासाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत त्यामध्ये राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम राबवला गेलेला आहे. त्यानंतर लाळ व खुरकत एफएमडी निर्मूलन कार्यक्रम, ब्रुसोलोसिस नियंत्रण कार्यक्रम आणि पशुधन आरोग्य व रोग नियंत्रण योजना या कार्यक्रमाद्वारे मोठ्या प्रमाणात मोफत लसीकरण केलं जात आहे सध्या. आणि प्राण्यांचे लसीकरण हे आधुनिक पशुपालनातील सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. योग्य वेळी लसीकरण केल्यास अनेक गंभीर संसर्गजन्य रोग टाळता येतात, त्यामुळे प्राण्यांचे आरोग्य सुधारते, उत्पादन वाढते आणि पशुपालकांचे होणारे जे आर्थिक नुकसान आहे ते कमी होते. प्रत्येक पशुपालकांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार नियमित लसीकरण कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे. निरोगी पशुधन हे समृद्ध शेती आणि मजबूत ग्रामीण अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ आहे. धन्यवाद.

0: जनावरातील आजार आणि लसीकरण याविषयी डॉक्टर पुष्पनाथ चौगुले यांनी दिलेली माहिती आताच आपण ऐकली. माझं शेत माझा शिवार या कार्यक्रमात जाणून घेऊया उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी कृषी वार्ता आपण ऐकू शकाल आणि उद्या संध्याकाळी 7:30 किसान वाणी या कार्यक्रमात अळंबी लागवड याविषयी डॉक्टर रचना कोळंबकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे कृषी विषयक कार्यक्रम नियमित ऐकत रहा. तर शेतकरी बांधवांनो आता मात्र इथंच निरोप द्या. पुन्हा आपली भेट उद्या संध्याकाळी 7:30 आकाशवाणीच्याच कोल्हापूर केंद्रावरून. पण तोपर्यंत माधुरी केस्तीकरचा
1: आणि रेश्मा गुरवचा
0: नमस्कार.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अयोध्या मंदिर दान अपहार प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. होर्मुझच्या समुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. गेल्या तिमाहीत भारताची 232 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं. दरम्यान या प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींची न्यायालयीन कोठडी 14 दिवस वाढवायचा निर्णय अयोध्येतल्या एका न्यायालयानं आज दिला. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु विद्यार्थी नसल्यामुळे बंद असलेल्या महाराष्ट्रातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष 1.5 कोटी रुपयांहून

अधिक सरकारी अनुदान मिळाल्याचं कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या अहवालात म्हटलं आहे. यातली चार वसतिगृह जालना जिल्ह्यात असून एक लातूर आणि एक बुलढाणा जिल्ह्यातलं आहे. इतर वसतिगृहांची परिस्थितीही वाईट असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयी सुविधाही मिळत नसल्याची माहिती अहवालात दिली आहे. स्पर्धा परीक्षांमधल्या कथित गैरव्यवहारांविरोधात दिल्लीत JNU आणि जंतर मंतर परिसरात कॉक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. कोणत्याही राजकीय झेंड्याविना राजकीय मतभेद दूर सारून सर्वच राजकीय पक्षांनी तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आपला पक्ष महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा दावा करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कडक इशारा इराणला दिला आहे. इराणनं शस्त्रसंधींचं उल्लंघन केल्याचा आरोप ट्रम्प यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. अमेरिकेनं काल इराणवर हल्ले केले त्यात इराणचं मोठं नुकसान झाल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एप्रिल ते जून या तिमाहीत भारतानं 232 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या निर्यातीच्या तुलनेत यावेळची निर्यात 11.37% वाढली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. यावर्षीच्या जून महिन्यातली वस्तू आणि सेवांची एकत्रित निर्यात 88.76 अब्ज डॉलर्स इतकी असून ती गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या जून महिन्यात 26% जास्त वाढली आहे. जून महिन्यातल्या निर्यातीत मोठा वाटा रत्न आणि आभूषणं, अभियांत्रिकी वस्तू, सेंद्रिय आणि कृत्रिम रसायनं, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि तांदूळ यांचा होता. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी भारतानं दिलेल्या 457 धावांच्या आव्हानापुढे यजमान इंग्लंडचा दुसरा डाव आज चौथ्या दिवशीच 186 धावात आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 बळी घेतले तर सायली सातघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळला होता. त्यात गोलंदाज क्रांती गौडन 5 बळी घेतले. काल 7 बाद 341 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केल्यामुळे भारताची सामन्यातली एकूण आघाडी 456 झाली होती. यात यष्टीरक्षक फलंदाज यस्तिका भाटियाच्या 113 धावांचा मोलाचा वाटा होता. यस्तिका ही लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला ठरली. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78

वर्षांचे होते. जुरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 मध्ये त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते, मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन फाउंडेशनमधले बिलियन कार्बन या स्टार्टअपच्या संस्थापक अंकिता विजयवर्गीय यांना जागतिक स्तरावरचा प्रतिष्ठेचा बेअर फाउंडेशनचा यंदाचा महिला उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. बिलियन कार्बन हे हवामान बदल, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारे अग्रगण्य भारतीय क्लायमेट टेक स्टार्टअप आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेल्या आठवड्याच्या शेवटी अमेरिका

0: क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारे अग्रगण्य भारतीय क्लायमेट टेक स्टार्टअप आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेल्या आठवड्याच्या शेवटी अमेरिका आणि इराणनं एकमेकांवर पुन्हा हल्ले सुरू केले. या पार्श्वभूमीवर ऊर्जा पुरवठ्याबाबतची चिंता वाढल्यानं आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा दर 3.4% वाढून प्रतिबॅरल 78.59 अमेरिकन डॉलरवर पोहोचला होता. तर वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट कच्च्या तेलाचे दर 3.5% वाढीसह प्रतिबॅरल 73.89 अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला आहे. किरकोळ चलन फुगवट्याच्या दरानं जून महिन्यात रिझर्व्ह बँकेचं उद्दिष्ट ओलांडलं असून तो 4.38% पोहोचला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती दिली आहे. मे महिन्यातल्या 3.93% तुलनेत जूनमध्ये महागाईत वाढ झाली आहे. ग्रामीण भागात महागाईचा दर 4.74%, तर शहरी भागात महागाईचा दर 3.92% इतका आहे. टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणात भिवंडी न्यायालयानं आज आणखी 2 आरोपींना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणातले सर्व 12 आरोपी आता न्यायालयीन कोठडीत असून टीईटी पेपर फुटीत सामील असलेले इतर संभाव्य आरोपी संपूर्ण जाड आणि कटाचा पोलीस तपास करत आहेत. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहर प्रकरण उघडकीस आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्या मंदिर दान अपहर प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. गेल्या तिमाहीत भारताची 232 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात. आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 आहेत. आता लोकसंगीताचा कार्यक्रम. आजचे कलाकार सय्यप्पा बनगर आणि सहकारी.

आला मृत्यू लोकात पार्वती देवीला घेऊन आला मृत्यू

0: गगन पर्वत देवीना जीवन कळाय भरून सोडल्या मृत्यू लोकात जीवन कळाय भरून सोडल्या मृत्यू लोकात भावल्या पाळण्यात घालून नंदनवनात दोन्ही भावल्या पाळण्यात घालून नंदनवनात मुद्दग मुर्दग नाव ठेवलं सती अवघात म्हणा
1: मुर्दग मुर्दग नाव ठेवलं

सय्यप्पा बंडगर आणि सहकाऱ्यांनी गायलेले लोकगीतं श्रोते आता आपण ऐकलीत. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा अनिरुद्ध जोशी यांना सुरुवातीला ऐकूया.

येशुदास आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच आजचा भावधारा कार्यक्रम संपला. आता थोड्याच वेळात दिल्लीहून प्रसारित होणारं समाचार संध्या न्यूज ऍट 9 स्पॉटलाइट पब्लिक स्पीक हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत आणि त्यानंतर भेटूया ठीक 10 वाजता नादब्रह्म कार्यक्रमात. पण आता आधी समाचार संध्या दिल्लीहून.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे ठीक 10 वाजले आहेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित सतीश व्यास यांनी संतूरवर वाजवलेला राग कौशिक ध्वनी विलंबित आणि द्रुतगत 3 तालामध्ये निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ मुकुंदराज देव यांनी केली आहे. ऐकूया तर संतूरवर वाजवलेला राग कौशिक ध्वनी, कलाकार पंडित सतीश व्यास.

0: नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित सतीश व्यास यांनी संतूरवर वाजवलेला राग कौशिक ध्वनी ऐकल्यात. त्यांना तबल्याची साथ मुकुंदराज देव यांनी केली होती.
1: कौशल्य विकास किती आणि का महत्वाचा याविषयी जाणून घेऊया इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचे संचालक कुंजन सावरटकर यांच्याकडून. अवश्य ऐका बलसागर भारत हो. बुधवार दिनांक 15 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
2: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
3: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी

0: ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकीया घरात ही कौटुंबिक श्रुतिका आवश्यकता मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर. वनिता मंडळ.

रात्रीचे 10:30 झाली आहेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित विनायकराव पटवर्धन आणि पंडित नारायणराव व्यास यांच्या गायनाची जुगलबंदी राग बागेश्वरी. विलंबित ख्यालातील बंदिश जपताला द्रुत ख्यालातील बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित जपतालातील बंदिशीचे बोल आहेत बिनती सुनो मोरी. द्रुत तीन तालामध्ये तराणा निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ श्रीपाद नागेशकर यांनी, सारंगी साथ मसीत खान यांनी केली आहे. ऐकूया तर पंडित विनायकराव पटवर्धन आणि पंडित नारायणराव व्यास यांच्या गायनाची जुगलबंदी राग बागेश्वरी. हे आकाशवाणीच्या संग्रहातील अत्यंत दुर्मिळ ध्वनिमुद्रण 5 ऑगस्ट 1968 सालातलं आहे.

0: प्रदेश चीफ मिनिस्टर योगी आदित्यनाथ टुडे इनॉग्रेटेड द लखनऊ कानपुर एक्सप्रेसवे. बिफोर द इनॉग्रेशन ऑफ द लखनऊ कानपुर एक्सप्रेसवे ऑल दीज लीडर्स इंस्पेक्टेड द एक्सप्रेसवे इन उन्नाव. लेटर दे केम बैक बाय द सेम एक्सप्रेसवे एंड पार्टिसिपेटेड इन द फंक्शन एट सैनिक स्कूल इन लखनऊ वेर द प्रोजेक्ट्स वर्थ 4,850 करोड़ रुपीज वेर लॉन्च टुडे विच इंक्लूड्स इनॉग्रेशन ऑफ द एक्सप्रेसवे एंड फोर लेन कंस्ट्रक्शन ऑफ अ पार्ट ऑफ लखनऊ हरदोई हाईवे अलॉन्ग with the laying of foundation stone of a flyover in Lucknow. In cricket, Indian team led by Harmanpreet Kaur today recorded a historic win in one of women's test against host England at the Lords. India defeated England comfortably by 270 runs in the first ever women's test held at Lords, chasing a target of 457 runs. The hosts were all out for 186 in their second innings before lunch on day 4. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलो हट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीचं सायंकालीन दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेत पुन्हा आपली भेट होईल उद्या पहाटे ठीक 5:50. दरम्यान एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचं प्रसारण अखंड सुरू असेल. अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेत पुन्हा आपली भेट उद्या पहाटे ठीक 5:50. तोपर्यंत निरोप घेऊया. शुभरात्री. जय हिंद.